सुप्रभा श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर 5 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 26 मे 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवात्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झाली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात जास्तीत जास्त उष्णतामान 46.5 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 2.4 अंशानं अधिक होतं. कमीत कमी उष्णतामान 28.6 डिग्री सेल्सिअस, सरासरीपेक्षा 0.2 अंशानं अधिक. येत्या 24 तासात उष्णतेचे गरम वारे वाहण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उष्णतामान 46 डिग्री आणि कमीत कमी उष्णतामान 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 आपल्या नियोजित वेळी येईल. श्रद्धा सेतू एक्सप्रेस 6:45, हावरा दुरांतो 4:10 येणारी ही गाडी 2:46 उशिरा धावते आहे. पुणे संत्रागाची हमसफर एक्सप्रेस 1:20 येणारी ही गाडी 5:40 उशिरा धावते आहे. तेलंगणा एक्सप्रेस 7:10 नियोजित वेळी. नागपूर शहाडोल एक्सप्रेस 8:00 नियोजित वेळी. नागपूर वर्धा मेमू 8:00 नियोजित वेळी. रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल नागपूर दुरांतो एक्सप्रेस 8:25. गोंडवाना एक्सप्रेस 8:20. संघमित्रा एक्सप्रेस 8:35. आमला नागपूर मेमू 8:45. विदर्भ एक्सप्रेस 8:55. गांधीग्राम मदुराई सुपरफास्ट एक्सप्रेस 9:00. नागपूर आमला मेमू 9:10 सुटेल. हटिया लोकमान्य टिळक स्पेशल 8:10 येणारी ही गाडी 1:13 उशिरा धावते आहे. दक्षिण एक्सप्रेस 9:20. गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी गाडी 1:48 उशिरा. बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 येणारी गाडी 4 मिनिटं उशिरा. बेंगलुरू दानापूर स्पेशल 12:45 येणारी ही गाडी 8:53 उशिरा धावते आहे. दीक्षाभूमी एक्सप्रेस 9:40. ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 येणारी गाडी 12 मिनिटं उशिरा. नागपूर गरीब रथ एक्सप्रेस 9:20 सुटणारी ही गाडी 35 मिनिटं उशिरा नागपूर स्थानकावरून सुटेल. आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 येणारी गाडी 11 मिनिटं उशिरा धावते आहे. ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15, प्रेरणा एक्सप्रेस 10:25, गंगा कावेरी एक्सप्रेस 10:25, न्यू दिल्ली विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 10:25, महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40, अहमदाबाद पुरी 10:50, हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55, सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00, हावरा मेल 11:15. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस येत आहेत. अधिक माहितीकरता दूरध्वनी क्रमांक 1-3-9. रेल्वे गाड्यांचा

लता मंगेशकरांनी गायलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया सुरेश हळदणकर यांनी गायलेली योगेश्वर अभ्यंकर यांची भक्तिरचना.

माणिक वर्मा यांनी गायलेलं राणा पवार यांचं भक्तिगीत ऐकूया. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

या देशभक्ती रचनेबरोबरच अर्चना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत चिंतन. आज या कार्यक्रमात डॉ प्राची देशपांडे यांचे विचार ऐकूया. विषय मौनव्रत.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात मौन व्रत या विषयावर डॉक्टर प्राची देशपांडे यांचे विचार आपण ऐकणार आहोत.
1: मौन व्रत. मौन म्हणजे निशब्दता, न बोलणे. मौन हा शब्द मन या धातूपासून तयार होतो आणि मन म्हणजे चिंतन करणे, विचार करणे. आणि मौन व्रत म्हणजे हेतुपुरस्सर न बोलता चिंतन करणे, मनन करणे, असा मौन व्रताचा सोपा अर्थ आहे. आता हा अर्थ जरी सोपा वाटत असला तरी मौनात वाणीला संयम किंवा लगाम घालावा लागतो आणि त्यासाठी मनाला संयम घालावा लागतो, तरच आपण वाणीवर म्हणजे आपल्या बोलण्यावर संयम घालू शकतो. मग वाणीवर संयम केव्हा आणि कसा ठेवला पाहिजे यासाठी एक मला ऐकलेली गोष्ट आठवते. ती म्हणजे खेड्यात राहणाऱ्या एका म्हाताऱ्या आजीबाईंना एका तरुणानं विचारलं की आजी, आजही तुम्ही इतकं छान गाणं गुणगुणत आहात, इतके आनंदात आहात, तेव्हा तुम्ही या खेड्यात, या गरिबीत, तुमच्या घरधनी म्हणजे तुमच्या घरच्यांसोबत कसा काय आनंदाने इतके वर्ष संसार केला? तर आजीबाई लागलीच हसत हसत म्हणाल्या की माझ्या घरचे घरधनी बोलू लागले की मी शांत बसत असे आणि ते शांत झाले की मग मी बोलत असे आणि त्यामुळेच आम्ही आनंदाने संसार करू शकलो. या प्रसंगावरून मला एक असं लक्षात आलं की ठरवून केलेल्या मौनाची ताकद ही फार मोठी आहे. मौन व्रतामध्ये कधी व्यक्त व्हायचं आणि कधी मौनात राहायचं हे जर का एकदा समजलं तर आयुष्यातील अनेक प्रश्न सहजपणे सुटून आपलं आयुष्य सहज, सोपं आणि आनंदी होऊ शकतं. आणि एकदा का मग आपल्याला या मौन व्रताची शिस्त कळली, त्याची सवय झाली की मग भौतिक जीवनाबरोबरच आपण पारमार्थिक जीवनातही खूप मोठी प्रगती करू शकतो. मौनम परम तपहा असं म्हटलं जातं. त्याचं कारण मौन हे खूप मोठं तप आहे. त्यासाठी आपल्या जीवनाला आध्यात्मिकतेची जोड असण्याची आजच्याही काळात खरी गरज आहे. समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकातील 44व्या श्लोकामध्ये मौनव्रताचं महत्व सांगून ते मौनव्रत कसं अंगीकारावं यासाठी मनाला उपदेश करताना सांगितलं, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. या श्लोकात समर्थांनी मनारे जनी म्हणजे मनाला सांगितलं आहे की लोकांमध्ये राहून मौन पाळा. एकांतात तर मौन राहणं सोपं आहे, पण जनामध्ये राहून, लोकांमध्ये राहून मौन व्रत पाळणं हे खरं मौन व्रत आहे. मनातले विकार, विषय, वासना ह्या आपल्या डोक्यातून बाजूला झाल्या पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने मौन साधल्या जाईल.

0: यापुढेही जाऊन समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नुसतंच मौन नको तर मौन्य मुद्रा असली पाहिजे. म्हणजे आपला चेहरा सुद्धा मौन म्हणजेच मौन्य असला पाहिजे. सामान्यतः आपण 30% शब्दाने बोलत असलो तरी 70% आपण इतर अवयवांद्वारे बोलत असतो. जसं की डोळ्यामधले विविध हावभाव आहेत, हातांनी खुणाखणा करणं आहे, टाळी वाजवणं आहे, लिहून दाखवणं आहे, वस्तूंद्वारे दाखवणं. यामध्ये आपण प्रत्यक्ष जरी बोलत नसलो तरी विचारांची गर्दी आपल्या मनामध्ये असते आणि त्यामुळे हे काही खरं मौन नव्हे. यासाठी मौन्य मुद्रा धारण करून तसंच शाब्दिक मौनाचं आचरण करून सर्वप्रथम आपलं अंतर्मन शांत झालं पाहिजे. म्हणजे मग आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये जो एक फार मोठा विचारांचा पडदा आहे ना, तो आपल्याला दूर करावा लागेल. वाणीवर संयम ठेवला तर हा पडदा लवकर दूर होईल आणि मग अशा मौनातून समर्पणाची भावना वाढीस लागते. अनेकदा तर वाद वाढू नये म्हणून पटत नसलं तरी केवळ त्या क्षणी वाद विकोपाला जाऊ नये यासाठी तडजोड म्हणून आपण स्वतःहून स्वीकारलेलं मौन हे देखील उच्चत्वाकडेच नेणारं असतं. आनंदाच्या अत्युच्च क्षणीसुद्धा जेव्हा शब्दातून व्यक्त होता येत नाही तेव्हा हे मौनच सगळ्या भावना व्यक्त करत असतं. संकट समयी, दुःखाच्या प्रसंगी तर हीच मौनाची साथ आपल्यासाठी कठीण प्रसंगातही स्वतःला चाचपडत असताना एक फार मोठा आधार बनते आणि मग त्यातून आपल्याला एखादा मार्ग गवसतो. म्हणूनच कवी कुसुमाग्रज त्यांच्या मौन या कवितेमध्ये म्हणतात, मृत्यूप्रसंगी जो उत्कट शोक व्यक्त केला जातो तो मौनानेच समर्थपणे व्यक्त केला जातो. कारण हे मौन मृत्यू इतकंच गूढ, गहन आणि अनाकार असतं. एकंदरीतच कुटुंबामध्ये तसंच समाजामध्ये राहताना कधी व्यक्त व्हायचं आणि कधी मौनात राहायचं हे जर समजलं आणि तसं आचरणात आणलं तर सुखी, समाधानी, आदरयुक्त आणि सन्मानाने आपण जीवन जगू शकतो आणि त्यासाठी छोटंसं वाटणारं हे मौनव्रत देखील किती महत्त्वाचं आहे याची सार्थकता आपल्याला पटू लागते.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण मौनव्रत या विषयावर डॉक्टर प्राची देशपांडे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमाची रूपरेषा असे आहेत आमचे आज प्रसारित होणारे प्रमुख कार्यक्रम. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी, बोर्डो मलम तयार करण्याची पद्धत या माहितीचा भाग पहिला आपण आज ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा, निर्मिती सहाय्य गायत्री भरणकर, सादरकर्ते विवेक वानखडे. 6:50 परिसर, जागतिक तापमान वाढ या माहितीचा भाग दुसरा, वक्त्या अदिती शारंगधर, निवेदन विद्या तावडे. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून, 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात आरती धाबू यांनी गायलेली मराठी भावगीतं. 8:40 ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षांनिमित्त सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक संजय भक्ते यांची मुलाखत प्रसारित केली जाईल. 9:00 सूचनापत्र, 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात किशोर काळे यांचं गायन, राग आहे ललित आणि तोडी त्यांना तबल्यावर संगत करणार आहेत जयकुमार जयपूरवाले. 10:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, विषय स्किझोफ्रेनिया आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सागर चिद्दरवार. 10:35 घरकुल, फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअर याविषयी दिव्या निखारे यांची मुलाखत प्रसारित केली जाईल. 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:30 स्वरबहार आलेख आणि निवेदन सुवर्णा पाटील यांचं, सादरकर्त्या मोनाली शेंडे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण, सुरुवातीला वनिता मंडळ हॅलो सखी हा फोन इन कार्यक्रम, विषय उन्हाळी प्रवासातील आठवण. त्यानंतर सौंदर्य संवाद या मालेत सोनाली जिचकार यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. विषय आहे जुन्यातून नवे, सादरकर्त्या संगीता आरसपुरे. 1:00 प्रायोजित कार्यक्रम एनसीईआरटी, 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 5:02 नादब्रह्म, 5:30

0: 30 मिनिटांनी युववाणी तरुणाई या मालेत चित्र वाचण्याची नजर या विषयावर चित्रकार सुदर्शन आंधळे यांची मुलाखत, सादर करते अतुल साखरकर. 6:30 अमृत कलश शतायूकडे वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची मुलाखत, सादर करते आशिष सातपुते. 7:15 वृत्तविशेष 7:30 माझं घर माझं वावर वातावरण बदलामध्ये पेरीवधान पद्धत उपयुक्त योगेश महल्ले यांची याविषयी मुलाखत, प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालेत प्रगत शेतकरी गोविंद टोंगे जिल्हा नागपूर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनीटॉक, 9:45 मंथन, रात्री 10:00 नादब्रह्म आणि 10:30 हिंदी नभोनाट्य सनद. लेखक आहेत देवर्षी ढोबळे आणि सादरकर्ते अतुल साखरकर. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 होत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: RBI सांगते आहे स्मार्ट बना,
1: कूल राहा.
0: कृषीवाणी कार्यक्रमाचा आजचा विषय आहे बोर्डो मलम तयार करण्याची पद्धत. आज या माहितीचा भाग पहिला ऐकूया.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या फळझाडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. आता या रोगांपासून संरक्षण करायचं असेल तर आपण नेहमीच बोर्डो मिश्रण आणि बोर्डो मलम याचा वापर करत असतो. आता बोर्डो मिश्रणाचा उपयोग हा आपण बटाट्यावरील करपा, संत्र्यावरील शेंडेमर, टमाट्याचा करपा, पानवेलीवरील मर यासारख्या रोगाच्या नियंत्रणासाठी उपयोग करत असतो. शेतकऱ्यांनो लक्षात घ्या, बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत ही एकच आहे. विशेषतः फळझाडांना ज्या ठिकाणी आपण काप देतो तर अशा ठिकाणी मात्र होणाऱ्या जखमा टाळण्यासाठी आपण बोर्डो पेस्टचा वापर करावा. बोर्डो पेस्ट लावल्यानंतर वनस्पतींच्या जखमावर बुरशीचा हल्ला होत नाही. फळझाडांमध्ये आपण छाटणी करतो किंवा मग कित्येकदा झाडांना आकार देतो तर अशावेळी फांद्या ह्या मोठ्या प्रमाणात कापल्या जातात आणि छाटणी झाली किंवा मग फांद्या कापल्या गेल्या की जखमेच्या ठिकाणातून हानिकारक अशा सूक्ष्म जीवाणूंची लागण होण्याची शक्यता असते. आणि अशा ठिकाणी जर आपण बोर्डो पेस्ट लावली तर रोगांच्या प्रादुर्भावापासून झाडाला संरक्षण मिळतं. लक्षात घ्या, बोर्डो पेस्ट तयार करायची एक साधी आणि सोपी पद्धत आहे. यासाठी आपण सुरुवातीला 1 किलो मोरचूत घ्यावं, त्याची बारीक पूड तयार करून किंवा मग पुरचुंडी बांधून 5 लिटर पाण्यामध्ये प्लास्टिकच्या बादलीत ते विरळून घ्यावं. सोबतच दुसऱ्या बादलीमध्ये 5 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 1 किलो कळीचा चुना हा विरळून घ्यावा. त्यानंतर ही दोन्ही द्रावणं जी आहेत ती एकाच वेळी तिसऱ्या बादलीत ओतून घ्यावी आणि महत्वाचं म्हणजे लाकडी काठीनं ती ढळून घ्यावं. एकत्रित झालेले सर्व घटक जे आहेत ते पेस्ट स्वरूपात तयार होतील आणि हे मिश्रण म्हणजेच बोर्डो पेस्ट होय. आता घट्ट झालेलं द्रावण जे आहे ते आपण ब्रश किंवा मग कुचीच्या सहाय्यानं झाड्याच्या बुंद्याला लावावं. शेतकरी बंधूंनो, बोर्डो मिश्रण तयार करत असताना मात्र आपल्याला थोडी काळजी घ्यायची असते. ही नेमकी कोणती आणि त्याचा वापर आपल्याला फळबागेमध्ये कशा पद्धतीनं करता येईल या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता एका हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात विदर्भात उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामानात कुठलाही विशेष बदल संभवत नाही. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज मंगळवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 10:00 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया.

आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529 2966. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज दिनांक 26 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:45 होत आहेत. काही क्षणातच आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 6:55 दिल्ली केंद्रावरच्या संस्कृत बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं,

0: हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या कॉटन पॅड्स, म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट, की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा श्रोतेहो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 6:55 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 15 सेकंद झालेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटेल.

0: कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख

आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
2: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा, हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था

अंतर्गत पातळीवर मजबूत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं.

आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदतकार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

अस्मिता वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत सिंधुदुर्ग नगरी केंद्र. 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 26 मे 1989. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदराचं उद्घाटन झालं. दिनांक 26 मे 1999. सौरभ गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध 183 धावा करून विश्वकरंडक स्पर्धेत नवीन विक्रम नोंदवला.

कपिल देव यांनी झिम्बाब्वे विरुद्ध केलेल्या 175 धावांचा विक्रम गांगुली यांनी त्या दिवशी मोडला, 26 मे 1999 या दिवशी. ग्रामीण कवी, बहुरंगी कथा लेखक, चतुरस्त्र कादंबरीकार गजानन लक्ष्मण ठोकळ यांचा जन्म 26 मे 1909 या दिवशी झाला. सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमद बांधव नाटककार साहित्यिक यांचा जन्म 26 मे 1902. 26 मे 1885 ज्येष्ठ नाटककार, कवी, विनोदी लेखक आणि गोविंदाग्रज या टोपण नावानं कविता करणारे राम गणेश गड

1909 या दिवशी झाला. सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमद बांधव नाटककार साहित्यिक यांचा जन्म 26 मे 1902. 26 मे 1885 ज्येष्ठ नाटककार कवी विनोदी लेखक आणि गोविंदाग्रज या टोपण नावानं कविता करणारे राम गणेश गडकरी यांचा जन्म 26 मे 1885. आपण ऐकत होतो दिनविशेष.

या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेन्वीत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते: आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्त्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती हे खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय, काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, आदळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो. नक्कीच, मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, आवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे, आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत: एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ, यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः

0: तीन उपायांचा यात समावेश होतो. आपत्ती पूर्वकाळात, यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होतं.
1: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
0: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमचा दृष्टिकोन असतो की जीवित व वित्तहानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारलाय. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्वसूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलंय आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, NRC आहे, NRSC आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुरा काळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सीसोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्वसूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीने?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतोय. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, VHF असे वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण JIO DSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने त्यांचं

0: इथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं, त्यामुळे की शून्य आपत्ती वृत्ती आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधने त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवितहानी ही टळते आहे, हे फार महत्वाचं आणि मोलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं म्हणतो, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुमक देतो तिथे, त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपल्या एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम एनडीआरएफच्या आहे आणि 6 टीम एसडीआरएफच्या आहेत, यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं, हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं, त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे, आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात,
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं, तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय, देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणार राज्य आहे, कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला, आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत, आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात, कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: सकाळचे 7:40
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:40 होत आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आरती धाबू यांनी गायलेली मराठी भावगीत ऐकूया.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात आरती धाबू यांनी गायलेली मराठी भावगीतं. रचना आहे गौतम सुत्रावे यांची.

आरती धाबू यांनी गायलेली मराठी भावगीतं आपण ऐकलीत. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात 8:15.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मान चिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि बीएसएफचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या बीएसएफच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय

0: बाजारातले दर खडळले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले, असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही, असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे, असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 होत आहेत. ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षांनिमित्त सेवानिवृत्त सहायक निदेशक संजय भक्ते यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करीत आहोत.

0: श्रोतेहो, ऑल इंडिया रेडिओची 90 वर्ष या निमित्तानं सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक कार्यक्रम संजय भक्ते यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. ऑल इंडिया रेडिओचे 90 वर्ष या अंतर्गत आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलाय आकाशवाणी नागपूरचे सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक कार्यक्रम संजय भक्ते सरांना. आणि आज आपण त्यांच्याकडनं त्यांच्या आकाशवाणीतल्या जीवन प्रवासाविषयी आणि त्यांच्या अनुभवांविषयी जाणून घेणार आहोत. संजय भक्ते सर, आकाशवाणीच्या आपल्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: सर, सगळ्यात आधी तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमची आणि आकाशवाणीची ओळख कधी, केव्हा, कुठे, कशी झाली?
1: लहानपणी मी बालविहार कार्यक्रम नेहमी ऐकायचो. त्यावेळेस कुंदाताई आणि अरविंद मामा, म्हणजे कुंदाताई म्हणजे अनुराधा जोशी आणि अरविंद मामा गोविंद गोडबोले किंवा वराड पांडे होते त्यावेळेला, तर तो कार्यक्रम मी नियमित ऐकत असे. आणि मग तेव्हा मला वाटायचं की अरे हा लहान मुलांसाठी आहे, कारण तेव्हा मी लहानच होतो. आणि त्याच्यामुळे त्यातली गाणी, गप्पा आणि कुंदाताईनी सगळ्या लहान मुलांसोबत केलेल्या गप्पा, गोष्टी, मुलांचे गाणे, हे सगळं मला तेव्हा आवडायचं. आणि त्यावेळेला कशी पद्धत होती की तो कार्यक्रम आवडल्यानंतर आकाशवाणीला पत्र पाठवायचं. त्यावेळेला ते 5 पैशाचं पोस्ट कार्ड होतं, ते आणायचं, त्याच्यावर अभिप्राय लिहायचा आणि ते मग आकाशवाणीला पाठवायचं. आणि मग त्या पत्राची दखल त्या कार्यक्रमातून घेतली जायची. हा, तेव्हा त्याच्यामध्ये आपलं नाव यायचं. तेव्हा खूप आनंद वाटायचा की अरे आपलं नाव आकाशवाणीवर येते. असा तो एक प्रवास होता. त्यानंतर त्या लहानपणापासून मला तसा रेडिओ ऐकायची सवय होती. आमच्याकडे रेडिओ होता. पूर्वी रेडिओ म्हणजे सेलवरचा होता. आणि तेव्हा रेडिओ लायसन्स फी होती 15 रुपये वर्षाला भरायची. तो आमच्याकडे नॅशनल इको कंपनीचा रेडिओ होता. त्याच्यामुळे घरात रेडिओ असल्यामुळे कार्यक्रम ऐकायचे. पण नंतर मग नंतर असं वाटायला लागलं की मग कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतरही मग अभ्यास करताना आम्ही कधी रेडिओ लावायचो, रेडिओचे गाणे ऐकायचे. मग असं करता करता मग काही नाटकं ऐकायला लागलो. मग नाटकं ऐकताना काही ग्रामीण कार्यक्रम ऐकायला लागलो. आणि मग ग्रामीण कार्यक्रम ऐकताना मग मला असं वाटायला लागलं की अरे असं तर आपल्यालाही बोलता येतं, हे तर आपणही करू शकतो. आपण असं कधी केलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. कारण मला लहानपणापासून नाटकाची आवड होती. शालेय जीवनामध्ये नाटकात कामं केले होते, महाविद्यालयीन जीवनामध्ये पण नाटकात कामं केली होती, भरपूर बक्षिसं मिळाले होते. आणि जेव्हा मग 1988 आकाशवाणीची जाहिरात निघाली ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्हची, आणि त्यामध्ये ज्या पात्रता मागितल्या होत्या त्या सगळ्या माझ्या पात्रतेमध्ये बसत होत्या. त्याच्यामुळे मग मी अप्लाय केला आणि मग 1988 परीक्षा दिली. 1989 मी आकाशवाणीला प्रसारण अधिकारी म्हणून जॉईन झालो.
0: क्या बात है,
1: असा हा प्रवास.
0: हो, आणि भक्ते सर, आपण विविध विषयांवर खूप सुंदर लिखाण करत असता आणि ह्याची आवड आहे तुम्हाला, मग ह्याचा उपयोग कसा झाला आपल्या पूर्ण कारकिर्दीत आकाशवाणी?
1: कॉलेजमध्ये असताना आम्ही भिंती पत्रक चालवायचो, त्याचा मी संपादक होतो. कारण लिखाणाची आवड मला लहानपणापासूनच होती. माझं स्क्रिप्टिंग खूप छान होतं, म्हणजे कुठलाही विषय द्या मी त्याच्यावरती लिहितो. बोलण्यापेक्षा लिखाण माझं चांगलं आहे. तर ते लिखाण चांगलं असल्यामुळे मी पेपरमध्ये वगैरे वर्तमानपत्रात वगैरे मी ते माझ्या साहित्य द्यायचो त्यावेळेला. तर ते असं करता करता मग मला जेव्हा मी आकाशवाणीत आलो तेव्हा मी नवीन नवीन होतो. नवीन असल्यामुळे काय झालं की मला म्हणजे बाकीचे लोक म्हणायचे अरे तू नवीन आहेस, तू आता कार्यक्रमात एकदम भाग घेऊ नको, बोलू नको, तू काही दिवस निरीक्षण कर, कोण कसं करतात, काय करतात, बोलतात वगैरे वगैरे वगैरे. मग मी म्हटलं ठीक आहे, मला नका बोलू देऊ. पण मी मला लिहिण्याची मोठी हे होती, त्याच्यामुळे मी लिहायचो आणि मग त्यांना द्यायचो. मग त्यांना वाटायचं की अरे हा खूप छान लिहितो. तर माझे आकाशवाणीमध्ये मला मार्गदर्शन करणारे अशोक बढे त्यावेळेला कार्यक्रम अधिकारी होते. आणि त्यावेळेस ते जेव्हा मी ड्युटी ऑफिसर होतो तर मी ट्रान्समिशनच्या रिपोर्टमध्ये शैक्षणिक कार्यक्रमावर माझे रोजच रिपोर्ट असायचे.
0: अच्छा.
1: तर त्यावेळेस बारा कुमार SD होते, स्टेशन डायरेक्टर. तर ते म्हणाले की हे कोण आदमी आहे, हे रोज रिपोर्ट लिखताय, कोण आहे? म्हणे हा म्हणे याला माझ्याकडे भेटवा. मग अशोक बडेंनी सांगितलं की ठीक आहे, मी घेऊन येतो. म्हणे मला घेऊन गेले. स्टेशन डायरेक्टरनी विचारलं मला की म्हणे आप कितना पडे हो. मी त्यांना सांगितलं. मग मी माझ्या BEd झाला, MEd झाला, इसिलिये आप बोले एज्युकेशनल प्रोग्राम पर बहुत कॉमेंट्स करते हो म्हणे. तर मग काय झालं त्यावेळेला की गोविंद गोडबोले यांचं प्रमोशन झालं सांगलीला कार्यक्रम अधिकारी म्हणून. आणि ते

0: गेले तर त्यांची जी जागा होती असिस्टंट एडिटरची, तर त्यावेळेला बीएड मागायचे, माझे बीएड होतं तर मला ते प्रमोशन तिथे मिळणार होतं. पण नेमकं त्याच वर्षी ते प्रमोशन बंद झाले. नंतर मग कार्यक्रम अधिकारी म्हणून आलं, तर म्हणून मग मी त्या पोस्टवर काम केलं, पण माझं पद जे प्रसारण अधिकाऱ्याचं होतं तेच कायम होतं. अशा पद्धतीने मग मी कार्यक्रमाच्या विभागामध्ये माझा अंतर्भाव झाला.
1: क्या बात है. आणि भक्त सर, आपली अजून एक अशी ओळख आहे की आपण जेव्हा तुमच्या कार्यकाळात स्वतः तर तुम्ही छान लिखाण करायचा, छान छान कार्यक्रम सादर केले, पण इतरांनाही तुम्ही प्रोत्साहन फार दिलाय, याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
0: त्याचं कारण असं आहे, जेव्हा माझ्याकडे शैक्षणिक कार्यक्रम होता त्याच्यामध्ये शालेय पाठ शिक्षकांसाठी एक वर्कशॉप असायचं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, तर ते राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्था जी आहे नागपूरला, तर याच्या अंतर्गत आणि आकाशवाणीच्या सौजन्याने त्याचं लिखाण कसं करायचं याचे कार्यशाळा होते, आणि त्या कार्यशाळा मी भंडारा नागपूर आणि वर्धा या ठिकाणी मी ते आयोजित केल्या होत्या. त्याच्यामुळे लिखाणाची आवड होतीच मला, पण ते कसं लिहायचं याचं ज्ञान पण आम्हाला मिळालं. त्याचं इंडक्शन जे ट्रेनिंग होतं ते पुण्याला माझं झालं होतं. त्याच्यानंतर स्क्रिप्ट रायटिंग कसं करायचं याचं हैदराबादला माझं ट्रेनिंग झालं होतं. तर या ट्रेनिंगचा इतर लोकांना खूप फायदा झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मी 350 लोकांना आकाशवाणी नागपूरला आरजेचं ट्रेनिंग दिलेलं आहे, आणि त्याच्यात त्यांना लिखाण कसं करायचं हे दिलेलं आहे. कारण त्या लोकांना रोज लिहावं लागत होतं, आणि जे वक्ते आपल्याकडे स्क्रिप्ट घेऊन येतात ते तपासायचं म्हणजे आपलं वाचन रोजच व्हायचं. त्याच्यामुळे आपल्याला नवीन नवीन विषय, नवीन नवीन लिखाण, लिखाणाची मला, मी तुम्हाला सांगितली की मला खूपच आवड होती. कुठला विषय द्या, माझ्या डायऱ्या, मी 25 वर्ष माझ्या डायऱ्या लिहिलेल्या आहेत, इतकं माझ्या म्हणजे तो माझा एक छंदच होता अगदी लिखाणाचा.
1: नक्कीच. आणि
0: दुसरं सांगायचं म्हणजे आकाशवाणीत मी अनेक रूपकं मी स्वतः लिहिलेली आहेत. संत साहित्य हा माझ्या आवडीचा विषय होता, त्याच्यामुळे मी संत एकनाथ, संत नामदेव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांच्यावरती मी बरेच रूपकं मी स्वतः लिहायचो आणि ते अनाउन्सरकडून वाचून घ्यायचो.
1: आणि मागे वळून बघताना कसं वाटतंय आज?
0: परत वाटतं की आपण इथे यावं, माईकवर बोलावं. आज तुमच्यासोबत इथे बोलताना मला असं वाटतं की मी परत आकाशवाणीत आलो आहे, आणि श्रोत्यांशी संवाद साधताना, कारण श्रोत्यांशी बोलताना खूप म्हणजे आपल्याला आनंद होतो. आम्ही जेव्हा लागलो तो काळ फार वेगळा होता. लोक बघायला यायचे की हे रेडिओत बोलणारे लोक कोण आहेत, हा हे पात्र कोण करतं. ज्यावेळेला आम्ही नभोवाणी शेती शाळा किंवा शेतकरी मेळावे बाहेर घ्यायचो त्यावेळेला आम्ही तिथे लाईव्ह आम्ही प्रोग्राम करायचो, तर तेव्हा ते लोक आम्हाला भेटायला यायचेत की अरे तुम्हाला पाहिल्यानंतर वाटत नाही की तुम्ही, आम्हाला वाटलं की खूप मोठे व्यक्तिमत्व असेल आणि म्हातारे असाल, तुमचे आवाज असे वगळू, असे लोक तेव्हा खूप भेटायला यायचे. तर ह्या खूप गमती जमती तेव्हा आकाशवाणीत घडायचे.
1: मग आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना छोटीशी एक झलक ऐकायला नक्की आवडेल आवडत्या कार्यक्रमातली.
0: त्यावेळेला आकाशवाणीचे एक आवडते कार्यक्रम म्हणजे त्यावेळेला कादंबऱ्यांचं नाट्यीकरण होत होतं, म्हणजे आपल्या पुरुषोत्तम बोरकरांचं मेड इन इंडिया सगळ्यात त्यावेळेला गाजलेली कादंबरी ज्याचं नाट्यीकरण झालं, गोनी दांडेकरांचं पूर्णामायची लेकर, त्याच्यानंतर माणूस कादंबरी आहे मनोहर तल्लारांची, उद्धव शेळकेंची धक कादंबरी आहे, तर या सगळ्या कादंबऱ्यांचं नाट्यीकरण झालं. पण या नाट्यीकरणामधल्या आम्ही जेव्हा काम करायचो ना त्याच्यात सगळ्यात मोठा जो आनंद मिळायचा तो पुरुषोत्तम बोरकर यांचा मेड इन इंडिया या कादंबरीतला, त्यातला एक छोटासा डायलॉग तुमच्या समोर मी सादर करण्याचा.
1: म्हणजे वराडातला अमिताभ बच्चन म्हणून आपली ओळख होती, तर ते ऐकायला नक्कीच आवडेल.
0: कारण माझं नेटिव्ह ग्रामीण होतं, त्याच्यामुळे मला ग्रामीण भाषा म्हणजे मला त्याच्यात अभिनय करायची गरज नव्हती,
1: ती माझी होती,
0: मुळातच होती त्याच्यात. तर त्यातला एक डायलॉग असा होता, भाऊ पंजाब या इंडियाचं काही खरं नाही राजा, भारतातले गरम मसाल्यात फ्राय करून खात खात गब्बर होत जातील लेखाचे, हे इंडियन्सना दिवसेंदिवस असेच होत राहतील, हे शहरातले या खेड्यातले हे भारतातले मोहासंघ सडू घालतील आणि भट्टी लावून बिंग नशा करत राहतील, अरमामना नवरात्र काही खरं नाही भाऊ पंजाब, काही खरं नाही भारताचं, आणि यायच्या सामने तर अजिबातच नाही.
1: वा खूप छान. आणि सर, आपण आपल्या कार्यकाळात बरेच चढउतार सुद्धा बघितले असतील, मग

0: काही अविस्मरणीय प्रसंग आठवतो आहे?
1: एक अविस्मरणीय प्रसंग तुम्हाला सांगतो. मेळघाटात आम्ही बाल कुपोषणावर एक डॉक्युमेंटरी करायला गेलो होतो, फीचर करायला गेलो होतो. तिथला प्रसंग, तिथे भूमका नावाचा वैद्य असतो, ज्याला भूमका म्हणतात, ज्याला बाबा आपण म्हणतो किंवा तंत्रमंत्र करणारे जे असतात ते. तर ते तिथला जो काय झालं, मी आणि राधिका पात्रीकर होत्या, संगीता आरतपुरे, आम्ही तिथे गेलो होतो रेकॉर्डिंगला. तर त्या भूमकाचं रेकॉर्डिंग केल्याशिवाय ते आमचं फीचर पूर्ण होणार नव्हतं. आणि मग त्या तिथल्या डॉक्टरला आम्ही भेटलो की म्हटलं आम्हाला त्या भूमकाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तो घेतल्याशिवाय म्हटलं हे पूर्ण होणार नाही. तर म्हणून त्याच्याकडे आम्ही गेलो, ते त्यांनी आमची ते छोटं मेल्ट्रॉन मशीन रेकॉर्डर ते घेऊन गेलो. तर तो घाबरला, तो काही तयार होईना. तर तो मग ते सरपंच पण त्याला विनवत होते की म्हणे आकाशवाणी के लोग आहे, आपको पूछ रहे की आप क्या क्या करते, पण तरी तो काही सांगे ना. मी 5 मिनिटं यांना सरपंचाला म्हटलं तुम्ही जा, त्या डॉक्टरला म्हटलं तुम्ही जा, मी थांबतो याच्यासोबत. आणि मी एकटाच तिथं थांबलो, 10-15 मिनिटं काहीच बोललो नाही कोणासोबत. मग त्याला म्हटलं पाणी पिला सकते क्या, म्हटलं तो म्हणे अरे जरूर पिलायंगे म्हणे पाणी. पाणी घेतलं मी आणि मग त्याला बोलतं केलं मग मी. अर म्हटलं आप लोक तो बहुत लोक की आप सेवा करते, सगळ्यांना तुम्ही औषधं देता, लहान पोरांचे आजार तुम्ही चांगले करता. आणि पटकन संगीता आरतपुरेला इशारा केला रेकॉर्डर घेऊन ये, ती आली माझ्या पाठीमागं, तिने रेकॉर्डर सुरू केला, मी त्याच्याशी गप्पा मारला आणि तो ते सगळं सांगत गेला की आम्ही कोंबडी कापतो, मग चौकोन करतो, मग आम्ही पूजा करतो वगैरे वगैरे, काय काय विधी करतात ते सगळं त्यांनी सांगितलं. तो एक प्रसंग. त्यानंतर दुसरा असा आणखी एक प्रसंग, माझ्याकडे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्टचा प्रोग्राम होता भारत सरकार गृह मंत्रालयाचा, महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूरला होता आणि त्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या अनुषंगाने मला या नक्षलग्रस्त भागामध्ये जाऊन रेकॉर्डिंग करावं लागत होतं. तर गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे होती आणि बरेच कार्यक्रम मी केले आहे. माझ्यासोबत माझे सहकारी असायचे, कधी राजपूत सर असायचे, कधी जावेद सोबत असायचे. तर असं करता करता आम्ही भामरागड हेमलकसा या भागात गेलो. तर तिकडे रात्रीला आम्ही रेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो. तर रात्री 12 वाजता 2 नक्षलवाद्यांचे मोहरके आले होते आम्हाला विचारायला की आप कहाँ से आहे, काय केले आहे, असं वगैरे त्यांनी विचारलं. मग त्यांना आम्ही सांगितलं, कारण त्यावेळेस तिकडे सरकारी गाड्या नेता येत नाही, आम्ही प्रायव्हेट टॅक्सी नेली होती. त्याला सांगितलं की नाही आम्ही असं इकडे फिरायला आलो, त्याला आम्ही आकाशवाणीचे आहो हे सांगितलंच नव्हतं. कारण तिथल्या गार्डने आम्हाला सांगितलं की कोणी तुम्हाला आलं आणि विचारलं तर काही सांगायचं नाही. आदिवासी भागातल्या लोकांनी पण आम्हाला सांगितलं होतं. तर तिथल्या त्या मोरक्याला तेव्हा भेटता आलं, ते मी त्याला पाहिलं.
0: वा, हे सगळं ऐकताना आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. आणि मग भक्ती सर, एक लोकसेवा प्रचारक म्हणून आकाशवाणीची जी महत्ता आहे सुरुवातीपासून आजपर्यंत, ती टिकून आहे, ती कायम आहे, याविषयी काय सांगू इच्छित आपण?
1: कसं आहे, एका शब्दात सांगायचं म्हणजे नेहमी आमचे अनिल देशमुख स्टेशन डायरेक्टर होते, ते नेहमी म्हणायचे आकाशवाणीत अजूनही नववारीत आहे, पण आम्ही आमचं पावित्र्य अजूनही टिकून ठेवलं आहे. आमची कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण आम्हाला आमचं अस्तित्व टिकवून ठेवणं, कारण आम्ही अशा ठिकाणी पोहोचतो की ज्याला बोलता येत नाही तो ऐकतो, जो निरक्षर आहे त्याच्यासाठी आम्ही आहोत. कारण दुसरा कुठलंच माध्यम नाही आहे. आमच्या जरी ध्वनी माध्यम असलं तरी आम्ही समुद्रात, पहाडावर, डोंगरात, जंगलात, शेतात, आम्ही कुठेही पोहोचतो. एक काळ असा होता की लोक खांद्यावर रेडिओ घेऊन शेतात जायचे, तो काळ होता. पण अजूनही आम्हाला वाटतं की आम्ही आहोत, तिथेच आहोत, कारण रेडिओ बंद पडणार नाही. कारण अजूनही तसा जर विचार केला, अमेरिकेमध्ये इतके रेडिओ केंद्र आहेत पण ते बंद पडलेले नाहीत, ते अजूनही निरंतर सुरू आहेत. ते इतर देशांमध्ये पण रेडिओ आहेत. स्पर्धा जरूर आहे, लोक नवीन नवीन आता FM चॅनल्स आले, डिजिटल रेडिओ आलेत, मोबाईलमध्ये आले आहेत, कार डेकमध्ये आलेले आहेत, सगळ्या ठिकाणी रेडिओ आहेत. आणि आपल्या न्यूज ऑन एअर ॲपमध्ये तर जगभरामध्ये आपण रेडिओ कुठेही ऐकू शकतो. इतकी सोय आणि इतकं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं काही भीती वाटायची गरज नाही की आपला रेडिओ कोणी ऐकत नाही. बरेच लोक असं मला कधी कधी म्हणतात की तुम्ही कुठे काम करता, मी त्यांना सांगतो की मी आकाशवाणीत काम करतो, ते म्हणतात की अलीकडे रेडिओ कोणी ऐकत नाही. मी त्यांना एकच प्रश्न करतो, तुमच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया येतो का, ते म्हणतात नाही. मग तुमच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया येत नाही, याचा अर्थ जगातली माणसं टाइम्स ऑफ इंडिया वाचत नाही.

0: का?
1: बरोबर,
0: हा हा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्याकडे रेडिओ नाही आहे म्हणून तुम्ही ऐकत नाही, याचा अर्थ लोक ऐकत नाही असं नाही आहे. लोक ऐकतात.
1: आणि आजचे जे नवीन ब्रॉडकास्टर्स आहेत त्यांना काय सांगू इच्छिता आपण?
0: आजच्या नवीन ब्रॉडकास्टर्ससाठी आव्हानं खूप मोठी आहेत, कारण तुम्हाला नवनवीन काहीतरी द्यावं लागतं. लोकांना देऊन चालणार नाही आहे. जसा काळ बदलतो, नवनवीन युग येतं, नवीन नवीन तंत्रज्ञान येतं, तसं आपल्याला सुद्धा बदलावं लागतं काळानुसार. त्याचं कारण असं आहे की लोकांच्या गरजा बदलत चाललेल्या आहेत, आपलं जीवन, दैनंदिन जीवन पण बदलत चाललेलं आहे. त्याच्यामुळे या अशा अनेक गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे की जग कुठे चालल्यात. आता AIचा जमाना आलेला आहे, है की नाही? इतकं तंत्रज्ञान पुढे गेलं की आकाशवाणी जेव्हा सुरू झाली तेव्हा लाईव्ह प्रोग्राम व्हायचे, नंतर मग मॅग्नेटिक टेप आल्या त्याच्यावरती रेकॉर्डिंग व्हायचं, नंतर मग डिजिटल आलं, आता आपण कॉम्प्युटरवरती करायला लागलो. तर ह्या सगळ्या, आता AI आलं, तर ह्या सगळ्या ज्या तंत्रज्ञान जसजसं विकसित होतं ते आपण आत्मसात केलं पाहिजे, हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आणि जो ब्रॉडकास्टर हे आव्हान स्वीकारेल किंवा हे तंत्रज्ञान स्वीकारेल, प्राप्त करेल, तरच तो पुढे जाऊ शकतो. आणि हे करण्याची त्याची ताकद असायला पाहिजे, जिद्द असायला पाहिजे, तरच आपण नवीन काहीतरी दिल्यासारखा, याच्यासारखं समाधान नाही आहे, खूप आनंद असतो.
1: हो नक्कीच. आणि बघते सर, असं वाटतंय की तुमच्याशी सुरू असलेला संवाद संपूच नाही, तर जाता जाता काय सांगाल आम्हाला सगळ्यांना?
0: 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना, इथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आकाशवाणीचे कार्यक्रम हे सर्वश्रुत आहेत, सगळ्यांसाठीच आहेत, ग्रामीण अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत, कारण श्रोत्यांच्या वर्गवारीनुसार आकाशवाणी कार्यक्रम तयार करत असते. त्याच्यामुळे तुम्हाला चॉईस आहे याच्यामध्ये की कोणते कार्यक्रम आपण ऐकले पाहिजे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लोकसंगीत, उपशास्त्रीय संगीत, महिलांचे कार्यक्रम, ग्रामीण कार्यक्रम, असं तुमच्यासमोर ऑप्शन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नेमकं काय आवडतं ते तुम्ही ते घेतलं पाहिजे. हे सगळं ह्या आवडीनिवडीचा भाग आहे. तुमच्या आवडीचे फरमाईशी गाणी तुम्हाला ऐकता येतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये भाग घेता येतो. हे याच्यासारखं अजून आणखी काय येत आहे? तर श्रोत्यांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही सहभाग घेतला, जसं आमचं स्वास्थ्याविषयक कार्यक्रम, फोन इन कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. तुम्हाला घर बसल्या डॉक्टर तुम्हाला सल्ला देतात, त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर संजय भक्ते सर, ऑल इंडिया रेडिओचे 90 वर्ष या निमित्तानं आज आपण आलात, आपला अमूल्य वेळ दिला आणि आपल्या कार्यकाळात ज्या ज्या काही आठवणी आहेत तुमच्याशी जुळलेल्या त्या सगळ्या आमच्यासोबत शेअर केल्या, त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या उपस्थितीसाठी आम्ही प्रार्थनीय आहोत.
0: मी पण आपला फार आभारी आहे, आपण मला इथे निमंत्रित केलं आणि परत मला माझे जुने दिवस आठवायला लागले. धन्यवाद.
1: नमस्कार सर. श्रोते हो, आत्ताच आपण ऑल इंडिया रेडिओची 90 वर्ष या निमित्तानं सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक कार्यक्रम संजय भक्ते यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज मंगळवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर 6940067 2560101 आणि 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 26 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
3: मी मनोहर पवनीकर, सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक कार्यक्रम आकाशवाणी मुंबई, आज ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षाच्या निमित्तानं सर्व श्रोत्यांना आणि कार्यक्रम निर्मात्यांना माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. मित्रांनो, मी आकाशवाणीत 35 वर्ष 2 महिने 1 दिवस एवढी सेवा केली आणि या दरम्यान वेगवेगळे अनुभव आलेत. वेगवेगळ्या अनुभवांमध्ये श्रोत्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न आम्ही केला. लोकप्रसारक हे महत्वाचं माध्यम रेडिओ आहे, कारण जोपर्यंत पुरुष आणि स्त्री यांचा विवाह होऊन कौटुंबिक जीवनपद्धती अस्तित्वात आहे तोपर्यंत रेडिओ राहणार आहे. तर रेडिओचं हे वैशिष्ट्य आहे की रेडिओ हा कधीही कुठेही कसाही तुम्हाला ऐकता येतो आणि रेडिओवरून प्रसारित होणारे जे कार्यक्रम आहेत त्यासाठी याचं बंधन नाही की विशिष्ट वर्गातील विशिष्ट वयातीलच व्यक्ती कार्यक्रम

0: ऐकू शकतात, हे बंधन नाही. आईच्या पोटात गर्भात वाढत असलेल्या बालकापासून ते मृत्यूशय्येवर पडलेल्या वृद्धापर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकले जाऊ शकतात आणि त्यात कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण जे बिभत्स रूप म्हणतो ते रेडिओच्या कार्यक्रमात बिभत्स रूप येऊ शकत नाही, आलेलं नाही, येणार नाही हा माझा विश्वास आहे. कारण रेडिओनी सदैव बहुजन हिताय बहुजन सुखाय ही संकल्पना साकार करण्यासाठी लोकसेवेचं व्रत धारण केलेलं आहे आणि ते कायम राहील. आणि येणारी जी पिढी आहे ती सुद्धा, जे प्रसारण करते आहेत माझे सहकारी, ते सुद्धा या गोष्टीचं भान ठेवतील की श्रोत्यांसाठी होणारा हा जो कार्यक्रम आहे हा सर्व गटातील सर्व वर्गातील सर्व विषयांवर होऊ शकतो हे सिद्ध करून देतील. पुन्हा एक वार शुभेच्छा, धन्यवाद.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
2: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

0: एसटी संगे तीर्थाटन उपक्रमाचा लाभ घ्यावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागातर्फे एसटी संगे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक श्री निलेश बेलसरे यांनी केले आहे. दिनांक 17 मे 2026 पासून अधिक मास सुरू झाला असून पुढील एक महिन्याच्या कालावधीत विवाह तिथी नसल्याने तसेच शाळांना सुट्टी असल्यामुळे नागरिकांचा कल धार्मिक व पर्यटन स्थळांकडे वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 25 मे 2026 ते 25 जून 2026 या कालावधीत हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत ड्रॅगन पॅलेस कामठी, दीक्षाभूमी नागपूर, रामटेक, माहूर, शेगाव, चिखलदरा, शिर्डी, शिंगणापूर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, गणपती पुणे, अष्टविनायक दर्शन आदी धार्मिक व पर्यटन स्थळांना भेटी आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार इतर इच्छित स्थळांचाही समावेश करण्यात येणार आहे. किमान 40 प्रवाशांच्या समूहास संपूर्ण महाराष्ट्रात एसटीच्या नियमित दरात कोणताही अतिरिक्त अधिभार न देता तीर्थाटन व पर्यटन करता येणार आहे. महिलांना, 12 वर्षाखालील बालकांना तसेच 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत देण्यात येणार आहे. 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100% तर दिव्यांग प्रवाशांना 75% सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. या उपक्रमासाठी नव्या लालपरी बसांचा वापर करण्यात येणार असून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळापासून इच्छित स्थळापर्यंत इच्छित दिवशी व इच्छित वेळी नियमाधीन दरात प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. नागरिकांनी किमान 40 प्रवाशांचा समूह तयार करून जाहिरात पत्रकातील संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून एसटी संगे तीर्थाटन या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागातर्फे करण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

नमस्कार, मी प्रियदर्शनी राऊत, सेवानिवृत्त सहायक कार्यक्रम निदेशक आणि कार्यक्रम प्रमुख. ऑल इंडिया रेडिओला तर 90 वर्ष पूर्ण होत आहेत आणि गेल्या 90 वर्षाची ही एक वैभवशाली दैदिप्यमान परंपरा आकाशवाणीची राहिलेली आहे. भारतीय स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून तर आजतागायत आकाशवाणीने आपल्या देशातील आपल्या विविध परंपरा, आपल्या देशाचा इतिहास, आपल्या देशात घडणाऱ्या अनेक मोठ्या घटना घडामोडी यांचा ऑल इंडिया रेडिओ हा एक मोठा साक्षीदार राहिलेला आहे. आणि गेल्या 90 वर्षापासून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग लोकसेवा प्रसारणाचं आपलं कार्य ध्येय अविरतपणे ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहे. आणि ऑल इंडिया रेडिओच्या या दैदिप

0: दीप्यमान इतिहासाला आणि या वैभवशाली परंपरेला माझं नमन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:05 झाली आहेत. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
2: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
3: Hey guys, congratulations. आज तर पार्टी हवी. आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
4: आयडिया, इथेच करूया पार्टी.
3: पिझ्झा पार्टी.
4: येस.
3: चल तुझं कार्ड आणि पिन दे. माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
5: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
6: ऐकलं नाही?
5: नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाण पारवाना, सतर्क राहा.
7: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
8: थांब बुद्धू.
7: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
8: तुला कळलं ना? रिलॅक्स.
7: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
7: कूल राहा.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया एक धागा सुखाचा. या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकरांचं गीत. संगीत राम कदम यांचं आहे.

जुनं ते सोनं या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वर आहे रेखा डावजेकर यांचा, गीत आहे गदी माडगुळकर यांचं आणि संगीत दत्ता डावजेकर यांचं आहे.

आशा भोसले यांनी गायलेलं रवींद्र भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कीर्ती शिलेदार यांनी गायलेली ही रचना.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, संगीत होतं बाळ परसुले यांचं, आणि चित्रपट होता काळी बायको. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत विश्वनाथ मोरे यांचं आहे आणि चित्रपट आहे भालू.

सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं भालू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:30 झाली आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात किशोर काळे यांचं गायन ऐकूया. सुरुवातीला ऐकूया त्यांनी गायलेला राग ललित. त्यांना

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर काळे यांनी गायलेला राग तोडी. त्यांना तबल्यावर संगत केली आहे जयकुमार जयपूरवाले यांनी.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आज आपण किशोर काळे यांनी गायलेला राग ललित आणि राग तोडी ऐकलात. तबल्यावर संगत केली होती जयकुमार जयपूरवाले यांनी. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र 10 वाजले. प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सागर चिद्दरवार. श्रोते हो नमस्कार. अन्वय क्लिनिक धंतोली नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सागर चिद्दरवार. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टरांना लगेच प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि

0: 529 2 6 6 फोन नंबर पुन्हा एकदा 6940067 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड लावावा. कार्यक्रमाची सुरुवात करूया. डॉक्टर सागर चिद्दरवार सर नमस्कार, खूप खूप स्वागत आपल्या स्टुडिओमध्ये. सर, स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय होतं?
1: स्किझोफ्रेनिया हे नाव जरी नवीन वेगळं वाटत असेल तरी जेव्हा आपण त्याचे लक्षणं पाहू तेव्हा सगळ्यांना वाटेल की हे चिरपरिचित आहे, हे तर पाहण्यात आहे. अशा विषयांबद्दल माहिती घेण्यास माहिती सगळीकडे पसरावी म्हणून ते दिवस साजरे केले जातात. म्हणून 24 मे हा वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे आहे, जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस, जेणेकरून याच्याबद्दल माहिती जास्त पसरावी. तर स्किझोफ्रेनिया हा तर म्हणून हा आजचं प्रयोजन. स्किझोफ्रेनिया काय आहे? तर हा एक मानसिक आजार आहे. मेंदूमध्ये काही ठळक बदल झाल्यामुळे माणसाच्या वागणुकीत, माणसाच्या विचारात, माणसाच्या आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये, कामामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये इतका आमूलाग्र बदल होतो की तो पूर्ण व्यथित होतो आणि पर्यायाने पूर्ण फॅमिली व्यथित होते असं. तर हा खूप कॉमन असा आजार आहे. एक त्याची साधी झलक म्हणजे आपल्याला अगदी रस्त्यावर कुणी वेडसर व्यक्ती दिसत असेल तर ते ठळक स्किझोफ्रेनियाचे लक्षण आहे.
0: अच्छा,
1: ठीक आहे. तर हे खूप कॉमन आहे, फक्त आपल्यापर्यंत माहिती नसते. म्हणजे जर 100 लोकांमध्ये एक व्यक्तीला हा असतो आणि हे खूप जास्त प्रमाण आहे. फक्त याच्यामध्ये माहिती नसल्यामुळे सगळ्यांना हे आजाराचे लक्षणं हे माहीत नसतात. एकदमच ठळक झाल्यावर व्यक्ती एकदमच विचित्र वेगळा वागू लागल्यावरच मग कुणाला जाग येते आणि नंतरच मग ते त्याचा प्रारंभ होतो ट्रीटमेंट घेण्यासाठी. असं
0: बरोबर काय लक्षण असतात की जेणेकरून ते लवकर लक्षात यावं?
1: हो, जसं मी म्हटलं की हे सुरुवातीला ना सगळेजण छान असतात. म्हणजे वयाच्या 20 पर्यंत हा आजार दिसून येत नाही.
0: अच्छा, 20 नंतर
1: 20 नंतर सुरुवात होते आणि सहसा 20 ते 30 या वयाच्या दरम्यानच हे लक्षणं लागली. त्याच्यामुळे सगळ्यांना थोडं आश्चर्य असतं की सुरुवातीला तर हा चांगला होता किंवा ही चांगली होती. तेव्हा असं काही नाही, तो फक्त शांत राहायचा बस येऊन. त्यानंतर मग हे लक्षणं दिसायला सुरुवात होतात. आता ठळक लक्षणं काय? तर वागणुकीत एकदम बदल होतो.
0: उदाहरणार्थ
1: व्यक्ती पूर्णतः वेगळा वागू लागतो, सगळ्यांपासून अलिप्त राहू लागतो, स्वतःची काळजी घेणं कमी होते, सगळ्यांमध्ये जसं संचार असायचं, सगळ्यांमध्ये मिक्सअप व्हायचं ते कमी होऊन आपल्याच तंद्रीत आपल्याच विचारात राहू लागतो. काही जण अगदी स्वतःशी पुटपुटू लागतात, बोलू लागतात, स्वतःशीच हसू लागतात, रडू लागतात, असं म्हणजे एक आपल्या वेगळ्या दुनियेत असल्यासारखं वागणूक करू लागतात. म्हणजे जे साधारणतः 3-4 वर्षाच्या मुलालाही कळावं की मी असं राहावं, मी असं, ते पण साधं स्वतःची काळजी घेणं पण कमी होऊन जातं. दिवस रात्र वेगळेच होऊन जातात, रात्रभर झोपणार नाही. ठळक लक्षणं याची अशी असतात की या आजारामध्ये एक विचारांमध्ये असा बदल होतो की भ्रम होतात. म्हणजे असे विचार की ज्याला काही आधार नाही. उदाहरणार्थ
0: सर, आपण चर्चा पुढे नेऊया. एक कॉल आलाय.
1: बर,
0: हॅलो.
2: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, बोला.
2: मॅडम, हा जो मानसिक आजार आहे कोणत्या वयामध्ये जास्त आढळतो?
1: आताच आपण सांगून झालंय की हे 20 ते 30 वर्षाच्या वयामध्ये असं जास्त निदर्शनास येतो, पुरुषांमध्ये, महिलांमध्ये असं. आणि वय झाल्यानंतर हे केस म्हणजे प्रमाण खूप कमी होतं.
0: अच्छा,
1: म्हणजे 45 नंतर कमी पेशंट असेल, 20 ते 30 च्या दरम्यान जास्त पेशंट राहतील असं. लक्षात येतात. हो, तर भ्रम म्हणजे काय की असे विचार ज्याला काहीच आधार नाही. कुणीतरी माझ्या विरोधात काहीतरी षड्यंत्र करत असेल, शेजारी पाजारी माझ्या विरोधात असतील, कुणीतरी माझ्या मागावर आहे, पाठलाग करत आहे असं वाटत राहणं, माझ्यावर काही नजर ठेवण्यासाठी कुणी कॅमेरेज फिट केले असावे असं वाटणं, म्हणजे माझ्या मला उद्देशून काहीतरी मुद्दामून केल्या जातं. म्हणजे अगदी साधा रस्त्यावर गाडीचा हॉर्नही वाजलं तरी तो माझ्यासाठी वाजवला असं वाटणं, असं म्हणजे सगळं असं भीतीदायक असं भासवतं. भीती म्हणजे की मला काहीतरी कोंडीत पकडलं जात आहे, माझ्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान केलं जात आहे, माझी बदनामी केल्या जात आहे. सगळेजण बोलत आहेत तर ते नक्की माझ्याच बद्दल बोलत असावे. काही हालचाल होत असेल तर ती मला उद्देशूनच होत असावी. म्हणजे इतकं की कुठल्या रंगाचं काही घातलं असेल तर ते पण मला उद्देशून त्याचा काही वेगळा अर्थ काढणं. तर एकूण सगळ्याच गोष्टींचा अर्थ भीतीदायक निघतो. त्याच्यात असं होतं की म्हणजे मला आता काहीतरी संपवण्याचा मार्ग काढणार आहे असं. हे कधी कधी भ्रम इतके विचित्र होऊन जातात की काही काही जणांना, आता जसं टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत आहे, ते सगळ्यांना मग त्याचं टेक्नॉलॉजीची पण भीती वाटू लागते. मेसेज असाच का आला.

0: आला, मलाच का आला, याच वेळी का आला, किंवा मला उद्देशानच टीव्हीवर काहीतरी सुरू आहे, गाणं एखादं तिथे रेडिओवर येत आहे तर ते सुद्धा मला उद्देशूनच आहे, कुणी माझ्या ब्रेनमध्ये काही फिट केलं असावं, सॅटेलाईटद्वारे मला काही कंट्रोल केलं जातं, म्हणजे ज्याला अर्थ नाही असे इतके विचित्र विचार असतात आणि त्यांना ते खरे वाटू लागतात, त्या अनुषंगाने त्यांचं वागणूक बदलते. दुसरं ठळक लक्षण म्हणजे भास होणं. मेंदूमध्ये रचना थोडी अशी बदलते की भास होतात म्हणजे असे आवाज ऐकू येतात की जे खरे नाही आहे, ते आजारामुळे येतात. असं काही विचित्र दिसू लागतं की जे खरं नाही आहे, काही अस्पष्ट चित्र दिसणं, कोणाचे चेहरे दिसणं, मृत व्यक्तींचे चेहरे दिसणं असं लागतं, हे आजारामुळे होतं. काही विचित्र स्मेल येऊ लागतो, प्रत्येक गोष्टीत काहीतरी कुजलेलं आहे, घाणेरड आहे असं वाटू लागतं, टेस्ट बदलते, माझ्या अन्नातच कुणीतरी काही मिसळून देत असावा असा भ्रम होतो. तर हे भ्रम आणि भास हे दोन ठळक लक्षणं असे असतात.
1: अच्छा, एक कॉल घेऊया. हॅलो हॅलो हॅलो. हा, नाव सांगा, प्रश्न विचारा.
2: माझं नाव किशोरा मॅडम, दोघांनाही नमस्कार.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हा बोला, आवाज येतोय.
2: माझा असा प्रश्न होता की जे पूर्व कॉलेज डेज मध्ये आणि स्कूल डेज मध्ये जे खूप अगदी डेअर त्यांचे असे मित्र असतात, म्हणजे पोस्ट एम्प्लॉयमेंट मग ते त्यांना अवॉइड करतात, हे म्हणजे सायकेट्रिक कारण आहे काय? काही
1: तुमचा प्रश्न लक्षात आला नाही डॉक्टरांच्या, पुन्हा एकदा रिपीट करा.
2: जे आपल्या कॉलेज डेज मध्ये किंवा स्कूल म्हणजे जे फ्रेंड्स असतात, खूप डिअर असतात, त्यांच्याशिवाय चालत नाही, एवढे घट्ट मित्र, पण ते एम्प्लॉयमेंट नंतर किंवा काही दिवस गेल्यानंतर आपापल्या कामात लागल्यानंतर ते त्यांना त्यांनी जे काही काही जे अवॉइड करावं, त्याच मित्रांना, एक खूप घट्ट मित्र होते, त्यांना ते अवॉइड करणं सुरू करतात, त्यांना ते कमी वाटतात, हा सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे का?
0: सर, आजच्या विषयाशी अनुसरून नाहीये, पण मी उत्तर देतो. त्याचे वेगवेगळे अनेक कारणं असू शकतात, ते मानसिक आजारच असावे असं गरजेचं नाही. परिस्थितीत बदल होतो, प्रायोरिटीज चेंज होतात, तुम्ही कशात जास्त गुंतून आहात, कशालासाठी तुम्ही कमी वेळ द्यायचा, हे प्रत्येकाचं व्यक्तिगणित ठरत असतं.
1: सर, आपण लक्षणं तर खूप बघितली, भास आणि भ्रम
0: याच्याशिवाय
1: हो आणखीन आहेत.
0: हो, आता ठळक असे असतात की व्यक्ती इतका आत्मकेंद्रित होऊन जातो की त्याचं कशातच पार्टिसिपेशन नसतं. म्हणजे सहसा या वयामध्ये कशी असते, धडपड असते, काही जोश असतो, मी काही नवीन शिकावं, नवीन स्किल यावं, कौशल्य माझं वाढावं, माझं काम वाढावं, हे सगळं असे सगळ्यावर विरजण पडतं. मग ते अगदी आत्मकेंद्रित असतात, प्रगतीशी काही घेणं देणं नाही, आपल्याच विचारात, आपल्याच तंद्रीत असल्यासारखं, आपल्याच विचारांमध्ये काहीतरी एक कल्पना केलेली असते आणि त्यातच ते राहतात. त्याच्यामुळे त्यांचा खऱ्या दुनियेत इंटरेस्ट फार कमी होतो. मग कशातच त्यांना पुढे रस वाटत नाही, धडपड वाटत नाही, स्वतःची काळजी घेणं जसं कमी होतं तसं थोडी शर्मिंग येते, त्याच्यामुळे अजून अवॉइड करणं सुरू होतं.
1: म्हणजे समुदायाला अवॉइड करायचं, एकांत प्रिय होतात.
0: काही विचित्र लकबी येतात, सारखं एराझाऱ्या मारणं, कुठे काहीतरी असल्यासारखं शोधत राहणं, काही जणांना असं इतकं घाण राहणं होतं की काही सगळ्या गोष्टींचं असं संचय करतात, कचरा सगळं संचय करणं, त्याच्यामुळे ठळक वेगळं वागणं दिसून येते. काही जणांमध्ये म्हणजे आता या स्किझोफ्रेनियाची सुद्धा वेगवेगळे टाईप आहे. मी जसं म्हटलं की एक पॅरानॉइड टाईप आहे, म्हणजे जिथे मला संशयवृत्ती जास्त आहे, सगळीकडे संशय, म्हणजे अगदी आपलं नवऱ्याचं बायकोवर किंवा बायकोचं नवऱ्यावर संशय घेणं, ती चारित्र्यावर संशय घेणं, हे कुठे जातात, काय करतात, कोणाशी बोलतात, असंच काहीतरी असावं असं, आणि तो इतका विचार घट्ट असतो की त्याला कसोटी लागतच नाही, म्हणजे तुम्ही खरं आहे नाही आहे याची चाडच नाही, इतकं घट्ट असतं की त्याच्यावरच सतत डिस्कशन, संसार खराब होतो असं आहे. म्हणजे हे असे विचार आहे ज्याला दुनियेला कळतं की हे काहीतरी वेगळं विचित्र आहे, पण त्या व्यक्तीला ते खरं वाटतं, त्याच्यामुळे वागणुकीत खूपच तीव्र बदल होतो असं आहे. काही जण आता दुसरा एक स्किझोफ्रेनियाचा टाईप आहे ज्याच्यात अगदी म्हणजे काही संशय नसला तरी पण आपलं जीवन जगण्याचं इतकं खराब तरीका होऊन जातो की काहीच स्वतःची काळजी घेत नाही, म्हणजे दिवसेंदिवस आंघोळ नाही, ब्रश करणं नाही, एकाच जागी पडून राहणं, अगदी दुर्गंध येतो तरी पण, तसंच त्यांचं बोलण्यात इतकं विचित्रपणा येतो की ते असंबद्ध बोलतात.
1: अच्छा.
0: जे बोललं जातं ते काहीच समजण्यासारखं नसतं, त्याच्यामुळे आपण काही प्रश्न विचारला तिसरंच काहीतरी उत्तर येतं. असे काही शब्द बोलतात की ज्याला काही अर्थच नाही, याला म्हणतात डिसऑर्गनाइज्ड आहे. म्हणजे वागणूक आणि बोलणं दोन्ही पण एकदम डिसऑर्गनाइज्ड होऊन जातं असं आहे. काही पेशंट असे असतात की जे समाजात काही काही केसेस आढळतात पण माहिती नसतं की एकदम

0: स्तब्ध असतात, एकाच जागी बसून असतात, म्हणजे काहीच करणार नाही, कशातच रस नाही, ते कुणाला त्रास देत नाही पण काहीच करत नाहीत, म्हणजे काही धडपड नाही,
1: म्हणजे त्यांच्या आत काहीतरी उलथापालथ सुरू असते,
0: अगदी असं विजल्यासारखं काहीच होत नाही, म्हणजे एकाच जागी पडून राहणार, दिवसेंदिवस घराबाहेर पडणार नाही, आपल्या आपल्याच तंद्रीत राहणार, आपल्याच विचारात राहणार, आपण स्वतःशीच हसत राहणार, असं एक टाईप आहे. एक थोडी इमर्जन्सी टाईप आमच्याकडे काही पेशंटमध्ये आम्हाला आढळते, त्याला म्हणतात कॅटेटोनिया, म्हणजे पुतळ्यासारखे एकदम स्तब्ध होऊन जातात, एक शब्दही बोलत नाही, घंटोन घंटे एकीच कडे पाहत राहणं, एकटक पाहत राहणं, अगदी असं पुतळ्याला जसं कशी कठोरता येते तशी शरीरात कठोरता येते, काहीतरी विचित्र लकबे होतात, जेवू की नाही जेवू, जाऊ की नाही जाऊ, पुढे जातील मागे येतील, असं गोंधळल्यासारखी स्थिती वाटणं, हे सुद्धा स्किझोफ्रेनियाच्या वेगवेगळ्या लक्षणांमध्ये येतं.
1: बरोबर. एक कॉल आलाय. हॅलो.
2: हॅलो मॅडम.
1: हा बोला. पण तुम्ही जिथून बोलताय ना सर, तिथला रेडिओ सेटचा आवाज कमी करा. तुमचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा.
2: केलं मी आवाज कमी केला. मी नागपूरहून बोलतोय, संजय लोलू सर.
1: बर बोल.
2: आज मानसिक या आजारांवरती आपला हा सब्जेक्ट आहे, स्किझोफ्रेनिया. पण मला एक थोडासा मला वेगळा आहे माझा एडीएसडी हा ह्या रोगावर उपाय आहेत का, आणि हे लोक जे आहे ते नॉर्मल लाईफ लीड करू शकतात का?
0: एडीएचडी वर चांगला उपाय होतो आणि त्याच्यात बरीच सुधारणा होऊन अगदी चांगली लाईफ लीड करता येते. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की आजच्या विषयाला अनुसरून प्लीज प्रश्न विचारा.
1: आपण श्रोत्यांना सांगूया. श्रोते हो, आपण ऐकत आहात हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, आणि आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, आणि तज्ज्ञ आहेत, आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत डॉक्टर सागर चिद्दरवार. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. नागपूरबाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड लावावा. सर, एक कॉल आला आहे, तो घेऊया आणि मग पुढे जाऊ. हॅलो.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: हा मी नागपूरहून राजेंद्र बोलतो.
1: बोला.
3: मला असं विचारायचं होतं, डिप्रेशन आणि साहेब जे सांगतात त्या आजारामध्ये काय अंतर आहे? दुसरी गोष्ट, अशा प्रकारचा आजार झाला की लोक सांगतात काही विचार करत जाऊ नको, विचार सोडून दे, तर ते कसं शक्य होईल? आणि झोपेच्या गोळ्यांचं याच्यामध्ये काय भूमिका आहे?
0: परत आजचा विषय नाहीये राजेंद्रजी. डिप्रेशन हे ठळक बदल झाल्यानंतर होतं, म्हणजे उदास वाटणं म्हणजे केवळ डिप्रेशन नाही, तर ते औदासिन्य सतत टिकणं, इतकं टिकणं की तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीला कळत अजूनही वळत नाही अशी स्थिती होते, इतकं नैराश्य येते की त्याचा दैनंदिनीवर परिणाम होतो. अशा स्थितीला ट्रीटमेंट केलं जातं. झोपेच्या गोळ्या ह्या त्यातला पार्ट नाही आहे, पण डिप्रेशनचा एक भाग असतो की झोप पुरेशी येत नाही, तर त्यावेळेस सुरुवातीला काही औषधी असे लागू शकतात की ज्या झोपेला मदत करतील, धास्तीला मदत करतील, असं आहे.
1: ठीक आहे सर. आपण ठळक लक्षणं, भास, भ्रम या सगळ्याविषयी बोलत होतो, तर हे सगळं सुरू होण्यामागची काही कारणं असतात का?
0: स्किझोफ्रेनिया हे एका कुठल्या कारणामुळे नाही होत, म्हणजे वी कॅनॉट पिन पॉइंट की या कारणामुळे स्किझोफ्रेनिया होत असेल. एक ठळक कारण अनुवांशिकता असतं.
1: अच्छा.
0: म्हणजे जर आई वडिलांना दोघांनाही स्किझोफ्रेनिया असेल तर मुलाला स्किझोफ्रेनिया होण्याचे बाकी लोकांपेक्षा चान्सेस 10 पटीने जास्त.
1: अच्छा.
0: असं तर आता भारतात एकही फॅमिली नाही की जिथे हे आजार नाही आहे, त्याच्यामुळे अनुवंशिकता ही कॉमन आली आहे. कुठे ना कुठे काका, मावशी, मामा, आत्या कुणाला ना कुणाला निघतं असं, तर हे कारण असतं. तर जसं जसं हे जेनेटिक चेंजेस तर असतात, पण एखाद्या निमित्ताने ते थोडं उघडकी झाल्यासारखं होतं.
1: आपण ट्रिगर म्हणजे
0: असं, ते ट्रिगर फारसं महत्वाचं नसतो, हे नाही तर दुसरं, दुसरं नाही तर तिसरं काहीतरी घटना घडली आणि
4: कमी करा म्हणते तिथे आहे का? हॅलो.
1: हॅलो. एक कॉल आलाय, तो घेऊया. हॅलो.
4: हॅलो, माझं नाव हर्षित आहे, नागपूरवरून.
1: बर. प्रश्न.
4: माझ्या मावशीला स्किझोफ्रेनिया 20 ते 30 वर्ष झाले, पण मेडिसिन्स रेग्युलरली घेत नाहीये, म्हणजे घेतलं तर 2 दिवस झोपल्याच राहते, तर आता 55 इयर्स एज आहे, तर का करायला पाहिजे त्यांनी?
0: हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही घेतला की त्या मेडिसिन घ्यायला तयार नसतात. स्किझोफ्रेनिया या हा ठळक आजार आहे, पण याच्यात एक मूलभूत फरक आहे की या पेशंटला त्याची जाणीव नसते की माझ्या वागणुकीत काही बदल आहे, माझ्या विचारांमध्ये काही बदल आहे, आणि ते बदल एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतात हे भान स्किझोफ्रेनियामध्ये नसते. त्याच्यामुळे स्किझोफ्रेनियाचा पेशंट हा स्वतःहून माझ्याकडे येत नाही, तर त्यांना कुणी

0: तरी आणावं लागतं जे पाहतात की यांच्यात इतके विचित्र आणि इतके ठळक बदल आहेत आणि हे आजार आहे म्हणून. तर जसं तुम्हाला कुठलाही साधा त्रास होतो, ताप येतं, दुखतं, तर तुम्हाला कळतं की देर इज समथिंग रॉंग, मी डॉक्टरांकडे जायला हवं. स्किझोफ्रेनियामध्ये ही अवेअरनेस नसते, त्याच्यामुळे त्या पेशंटच्या भरोशावर ट्रीटमेंट होणं अवघड जातं सुरुवातीला तरी. त्याच्यामुळे ट्रीटमेंट ही बऱ्याचदा अप्रोक्ष सुद्धा करावं लागते किंवा प्रेमाने धाकाने कसं तरी, कारण याला ट्रीटमेंट शिवाय पर्याय नाही. हे आपोआप बरा होण्यासारखा त्रास नाही. उलट स्किझोफ्रेनियामध्ये अडचण अशी आहे की जितकं उशिरा ही ट्रीटमेंट होत जाते तितके रिझल्ट्स कमी येतील. तर आता यांचा जसा प्रश्न आहे की त्यांना काही अडचण वाटते मेडिसिनमुळे आणि मग त्या बंद करतात, तर उलट आजार बळावत जातो, अजून त्याचा रिस्पॉन्स कमी होत जातो, मग ठळक औषधं थोडे वाढले की त्यांना अजून अडचण. तर हे स्पायरल रोखण्यासाठी बरं राहील की त्यांनी जे मानसोपचार तज्ञ आहे त्यांना विश्वासात घ्यावं की अशी अशी अडचण होत आहे, त्याच्यामुळे औषधी घेणं आवश्यक आहे, त्याच्यात खंड पडायला नको हे पाहणं फारच आवश्यक आहे.
1: बिलकुल. आता त्यांचा एक प्रश्न जो होता की त्याच्यात त्या मावशीचं वय त्यांनी 55 सांगितलं. आपण सुरुवातीला बोललो की साधारण 20 ते 30 या वयात
0: 20 वर्षापासून.
1: अच्छा, म्हणजे हा आजार बरा व्हायला इतकाही कालावधी लागू शकतो.
0: याला हा ठळक आजार आहे, मेंदूमध्ये साधा सुद्धा नाही तर ठळक बदल झाल्यानंतर होतो, त्याच्यामुळे याला उपचार सुद्धा हा रेग्युलर लागतो आणि वर्षांमध्ये असतो.
1: बरोबर, ठीक आहे सर. आपण कारणांकडे वळूया पुन्हा एकदा. तर साधारण अनुवंशिक हे आजाराचं कारण आहे.
0: काही लोकांमध्ये व्यसनानंतर हे सुरुवात होते.
1: अच्छा,
0: म्हणजे आता नवीन पिढीमध्ये दारू आणि गांजाचं वेगवेगळं पद्धती वीड म्हणतात, तर त्याच्यात सुद्धा स्किझोफ्रेनिया सदृश सगळे चेंजेस होतात. स्किझोफ्रेनियामध्ये ब्रेनमध्ये जे चेंजेस होतात तेच या कॅनॅबिस किंवा गांजाच्या वेगवेगळ्या पदार्थानंतर सुद्धा होतात. तर काही जणांमध्ये ते निमित्त घडतं आणि ते दोघडक.
1: बरोबर बरोबर. आणि अगदी सुरुवातीला असं काय लक्षण असतं की वेळ न होता तो पेशंट डॉक्टरकडे जाईल, म्हणजे त्याचं कुटुंब
0: त्याच्या वागण्यात असे ठळक बदल लक्षात येतात की ते स्वतःला अलिप्त ठेवू लागतात, त्यांच्या सवयी बदलतात, स्वतःची काळजी घेणं कमी होते, त्यांचं वागण्यात कधी मध्येच एकदम आउटबस्ट होतात, खूप राग येणं, खूप चिडचिड करणं, असं काही विचित्र बोलणं, विचित्र वागणं असं सुरू होतं, काही लकबे सुरू होतात, सारखं एरधारा घालणं सुरू होतं, कशात रुची नाही, अभ्यासातून रस गेला असं. तर हे सगळे लक्षणं थोडे लक्षात आले तर लवकरच जवळच्या मानसोपचार तज्ञांना दाखवणं बरं राहील.
1: बरोबर सर. आपण 2-3 आपला आता विषय झाला की साधारण 20 ते 30 वयादरम्यान हा आजार आपल्याला आढळतो, तर हे म्हणजे साधारण लग्नाचं वय आहे. मग अशा रुग्णांचा विवाह होऊ शकतो का की त्यात काही अडचण
0: नाही? एक महत्वाचा प्रश्न आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे गैरसमज असा आहे की लग्न लावून दिलं की सगळं बरं होईल.
1: हा,
0: हे अजिबात खरं नाही. हा आजार आहे, याला उपचाराशिवाय पर्याय नाही आणि लग्न हे तर उपचार नाहीच नाही.
1: बरं,
0: लग्न होऊ शकते की नाही? बिलकुल होऊ शकते. पण आजार आटोक्यात असल्यावर, आजार आटोक्यात नसेल तर नको करायला.
1: बरोबर,
0: तसं आहे. आज म्हणजे कायद्यानुसार सुद्धा असे काहीच प्रतिबंध नाही, पण म्हणजे इंट्रॅक्टेबल इलनेस, ज्याला उपायच होत नाही, उपचारच होत नाही. स्किझोफ्रेनियाचे 100 पेशंट पैकी जवळपास असे काही पेशंट्स राहणार 10-20% की ज्यांना उपचार केल्यानंतरही पुरेसा आराम नाही होत.
1: अच्छा,
0: अशांसाठी मग लग्न हा उपाय नाही. बाकी जणांमध्ये ज्यांचा उपचार सलग असतो, ज्यांचं व्यवसाय किंवा नोकरी हे अगदी व्यवस्थित ते करतात, तर ते लग्न सुद्धा करतात, संसार करतात आणि चांगलेही राहतात. पण ते स्वतःबद्दल म्हणजे काळजीपूर्वक ट्रीटमेंट घेत असतात. ते ठळक वेगळं आहे. ज्यांची धरसोड होते त्यांचं हा आजार वारंवार होत राहतो असं.
1: बरोबर. आपण आता उपचाराकडे येऊया, म्हणजे कशा पद्धतीने यावर उपचार केले जातात?
0: स्किझोफ्रेनियामध्ये अडचण अशी आहे की याच्यावर प्रदीर्घ उपचार चालतात. हे सर्दी पडशासारखं 1 दिवसाचं 5 दिवसाचं असं नाही आहे, 1 महिन्याचं असं नाही आहे, तर याच्यात वर्षांमध्ये उपचार लागतो. आता हे जितकं लवकर ऍक्सेप्ट होते तितका लवकर तो उपचार चांगला होतो. याचं एक मुख्य आधार आहे मेडिसिन्स.
1: अच्छा,
0: मेडिसिन्स आता खूप प्रगत झाले आहे. पूर्वी याबद्दल औषधी असायच्या त्यात जास्त झोपून असायचे पेशंट, म्हणजे ते एकदम असे खजील होऊन जायचे. आता तसं नाही आहे. आता उपचार इतके चांगले आले आहेत की मी अपेक्षा करू शकतो की ते सुस्त नसतील.
1: अच्छा,
0: रात्री झोप आवश्यक आहे पण दिवसात सुस्त नसतील, कशात न कशात गुंतून राहतील. आता उपचार एवढे चांगले आले की त्यात आम्ही अपेक्षा करू शकतो की त्यांनी कशात स्वतःला गुंतवावं, काही त्यांना सुचवावं, त्यांना करता यावं असं. म्हणजे नुसतं बसवून ठेवणं नाही तर ऍक्टिव्ह राहणं हे सुद्धा.

0: शक्य होतं. उपचार वर्षांमध्ये राहतो.
1: हो
0: उदाहरणार्थ जर पहिल्या वेळेस माझ्याकडे पेशंट आलाय तर मला 2 ते 3 वर्ष त्याचं उपचार करणं आवश्यक आहे असं. ते सुद्धा त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे, किती त्यांची चिन्ह कमी होतात त्यावरून. आता हे माहीत नसल्यामुळे काय अडचण होतं की थोडं बरं झालं की कुणीतरी सांगतं की झालं आता हे नको. हा प्रोग्रामच त्यासाठी आहे की लोकांना माहिती असावी की काही गोष्टींचा उपचार हा वेळ घेतो. पण याच्यात वय खूप महत्वाचं आहे. कमी वयात हे सगळं जर व्यवस्थित आपण करू शकलो तर पुढचं आयुष्य छान राहतं.
1: अच्छा,
0: हे खूप छान उदाहरण आम्ही पाहतो. पण जे ज्यांना खूपच अविश्वास आणि त्या नातेवाईकांमध्येच धास्ती असते तर ते आधीच पेशंट उपचाराला फार तयार नसतो. त्याला अगदी आग्रह करून कसंही करून द्यावं लागतं. आणि स्किझोफ्रेनियाची ट्रीटमेंट ही केअर गिव्हर्स म्हणजे त्या नातेवाईकांवर खूप भारी असते. त्या पेशंटला सांभाळणं खूप अवघड असतं
1: कारण त्याला स्वतःला हे पटलेलंच नसतं की बा मी आजारी आहे,
0: मी कशाला घेऊ असं. तर त्याच्यामुळे जे जे फॅमिली मी पाहतो की ते आग्रहाने सगळं व्यवस्थित करतात त्यांचे रिझल्ट खूपच छान असतात. काही फॅमिलीज अशा असतात ते खूपच हलक्या कणाचे असतात की थोडं बरं झालं, कुणीतरी म्हटलं की नाही हे औषध ठीक नाही झालं, यांनी बंद केलं, काही दिवसात तो आजार इतका बळावतो की आधीच्या औषधी तेवढ्या कामी येत.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणीतरी असा खंबीर आणि समजदार व्यक्ती लागतो की नाही हे व्यवस्थित होणार आणि हे व्यवस्थित करावं लागणार. कोणाला काय वाटतं याच्यावर नाही. जर काही प्रश्न आले तर ते मला विचारतात. मी ते प्रिफर करतो की तुम्ही डॉक्टरांना विचारा, त्याच्याबद्दलची अडचण ती तुम्ही दूर करा. पण अशा व्यक्तींना की ज्यांना याच्याबद्दल माहिती नाही, अशा व्यक्तींना ज्यांना औषधीबद्दल माहिती नाही त्यांचं मत नका घेऊ असं. तर ह्याला वर्षानुवर्ष थोडे उपचार लागतात. उपचार अशा पद्धतीनं राहतात की त्याच्या दैनंदिनीमध्ये काही अडचण नको असं. तर हे एक झालं. आणि काही काही पेशंट्समध्ये जिथे अनियंत्रित वागणूक असते, जिथे कधी कधी मेडिसिनला उपचार पुरेसा होत नाही किंवा इतकं अनियंत्रित वागणूक की ज्याच्यात कुणाला काही जीवाला रिस्क राहील, स्वतःच्या जीवाला रिस्क राहील, अशा वेळेस मात्र पेशंटला कुठल्याही मानसिक आरोग्य संस्थेत भरती करावं लागतं आणि मग विद्युत उपचार सुद्धा लागतो. विद्युत उपचार हे अर्जंट रिलीफ करणार असतं. म्हणजे विदिन अ वीक, एखाद्या आठवड्यात तो पेशंट इतका सांभाळण्यासारख्या स्थितीमध्ये असतो की ते घरी पण सांभाळता येईल असं.
1: काय प्रोसिजर आहे, म्हणजे काय पद्धत आहे विद्युत उपचार?
0: विद्युत उपचार किंवा याला इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतात, ECT, हे एक उपचार पद्धती आहे. ब्रेनमध्ये जे बदल झाले ते रिसेट करण्यासारखं एक प्रकार आहे असं आपण साधं म्हणूया. जर तुम्हाला एखाद्या वेळेस चुकीने शॉक लागला असेल त्याचा 100% एक मेजर डोज मध्ये एका मशीनने पास केला जातो. त्यानंतर पेशंट्सला कन्व्हर्जन्स म्हणजे काही वेळासाठी काही सेकंदासाठी फिट्स येतात. तर आता हे जे होतं ते इतकं अर्जंट त्यांनी रिलीफ येतो पण याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे काही जणांमध्ये भीती खूप राहते. आता ही पद्धती आवश्यकरित्या सुंगणीमध्ये दिली जाते, अंडर अनेस्थेशिया दिली जाते, जेणेकरून पेशंटला काहीच अडचण जाणवत नाही. तर पेशंट चांगलं त्यातून निघू शकतो. त्याच्यामुळे ही खूप प्रगत झालेली आता उपचार पद्धती आहे आणि हे आणि रिझल्ट खूप लवकर येतात, छान येतात. तर सगळ्याच पेशंट्सना हे लागतं असं नाही, पण काही ठिकाणी जिथे अर्जन्सी आहे तिथे याच्यासारखं ट्रीटमेंट अजूनही नाही असं.
1: बरोबर. याच्या समुपदेशनाची काय भूमिका आहे या आजारामध्ये?
0: या आजारामध्ये सुरुवातीला समुपदेशनाची भूमिका नातेवाईकांसाठी आहे.
1: अच्छा.
0: नातेवाईक खूप थकलेले असतात, त्रस्त झालेले असतात याच्यात, तर त्यांना आजाराचं स्वरूप माहीत नसतं. त्या आजाराचं स्वरूप कळल्यानंतर बऱ्याचदा मग त्यांना स्वतःची हातोटी येते की मी यांना कसं हाताळू शकते, कसं हँडल करू शकते, असं झालं तर काय करता येईल, तसं झालं तर काय करता येईल असं. पेशंटला समुपदेशन हे थोडं बरं झाल्यानंतर असं, सुरुवातीला त्यांची स्थिती ती समजण्यासारखी नसते, त्याच्यामुळे त्यांना ते भास खरे वाटतात, ते भ्रम खरे वाटतात. हळूहळू उपचार झाल्यानंतर मग लक्षात येतं की अरे माझ्यात काहीतरी वेगळेपण आलं होतं.
1: अच्छा.
0: मग ते ओळखू लागतात की हे आवाज येतात, हे काही खरे नाही, मग हे असं वाटत राहतं पण आजकाल मी लक्ष देत नाही वगैरे.
1: अशा याच्यात
0: आरामात होतो, ते बरं होतं असं आहे. मग ते बाहेर पाडू लागतात, वाढू लागतात, सगळ्यांमध्ये मिक्सअप होऊ लागतात. मग लक्षात येतं की नाही मी एवढा जो विचार करतो ते खरं नव्हतं. तर ह्या गोष्टी एनकरेज करण्यासाठी सुद्धा समुपदेशन राहतं. आम्ही त्याला म्हणतो एक पद्धती राखते की ही जाणीव जागृत करण्यासाठी की आपल्याला काही त्रास आहे, आजार आहे, आणि त्या आजाराचा मी उपचार सुद्धा घ्यावा, मी स्वतःची अशी काळजी सुद्धा घ्यावी असं.
1: बरोबर.
0: यासाठी पण आवश्यक राहतं कारण स्किझोफ्रेनियाचे पेशंट दुनियेशी फार कम्फर्टेबल नसतात तर चुकीनं ते कधी कधी एखाद्या व्यसनाच्या अधीन जाण्याचे चान्सेस जास्त असतात.
1: अच्छा, म्हणजे मगाशी आपण म्हणालात की व्यसन आहे म्हणूनही आजार होऊ शकतो आणि आजार झाल्यावरही माणूस
0: जसं तंबाखूचं व्यसन हे खूप कॉमन होऊन जातं, काही काही जणांना दारूचं व्यसन हे राहतं, तर हे

0: पिक्चर खूप कॉम्प्लिकेट करतं. जी ट्रीटमेंट साधी सरळ झाली असती ती अजून अवघड होऊन जाते. तर याच्याबद्दल समुपदेशन आवश्यक असतं, म्हणून हे डॉक्टर आणि समुपदेशक हे ते चांगलं गाईड करू शकतात.
1: बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे समाजाची काय भूमिका असते, कारण अशा थोड्या वेगळ्या झालेल्या व्यक्तीला सांभाळणं कुटुंबाला जिथे अवघड आहे तिथे समाज तर त्यापासून दूर पळायला बघतो अशा रुग्णांपासून. समाजाची काय भूमिका किंवा काय करतो
0: त्यामध्ये, तर मी म्हणेल की खूप आता बरं होतं, पण पूर्वी असं पेशंटला वेगळं काढून एका वेगळ्या जागी ठेवलं जायचं, आता तसं नाही आहे. ते आपण आपली कुटुंब पद्धती बाकी दुनियेपेक्षा खूप छान आहे की आपण त्यांना सामील ठेवतो आणि त्यांना सपोर्ट करतो. फक्त बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होणं आवश्यक आहे की व्यक्ती नीट आहे पण आजार खराब आहे. आपण व्यक्तीवरच फुली मारून बसतो आणि त्याला

0: आजार खराब आहे, आपण व्यक्तीवरच फुली मारून बसतो आणि त्याला काही
1: हो
0: चान्स देत नाही असं नको
1: हो
0: व्हायला.
1: बरोबर.
0: तर आजाराचं स्वरूप ओळखा, हे आजार आहे हे लक्षात घ्या, त्या ट्रीटमेंटसाठी त्या उपचारातून त्यांना बरं होण्यासाठी मदत करा. हे समाजाची भूमिका आत्ताही शक्य आहे. अशा याच्यात मग त्यांना जसं एम्प्लॉयमेंट म्हणा, काही थोडंसं रोजगार, तर त्या सगळ्या गोष्टी, आपला जर ॲटिट्यूड, आपला जर दृष्टिकोन थोडा समावेशक असला तर हे शक्य आहे. आणि याचे आम्ही खूप चांगले उदाहरणं पाहतो त्या गोष्टींसाठी. तर मग हळूहळू मग जबाबदारी वाढवल्या जाते, मग तसं दिलं जातं असं.
1: म्हणजे माझा पुढचा प्रश्न हाच असणार होता की ही माणसं नोकरी किंवा व्यवसाय व्यवस्थित करू शकतात का, त्यात काही अडचण येऊ शकते का कधी?
0: नाही, अडचण येऊ शकत नाही असं नाही, पण अडचणी कमी केव्हा होतील, मी परत भर देतोय की ट्रीटमेंट जितकं रेग्युलर, हा आजार जितका आटोक्यात, तितकं सगळ्या आपल्या अपेक्षा चांगल्या.
1: बरोबर.
0: मग ती संसाराबद्दल असू द्या, रोजगाराबद्दल असू द्या, व्यवसायाबद्दल असू द्या, सगळ्यांशी वागण्याबद्दल असू द्या, असं या सगळ्यांचं भवितव्य किती ट्रीटमेंट कम्प्लायन्स आहे, किती ते स्वतःची काळजी चांगली घेत आहे याच्यावर आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे फक्त आजार आहे एवढं म्हणून थांबायचं नाही, तर त्याच्यावर उपचार नीट करायला हवा. हे या एका गोष्टीवर सगळं ठरलंय.
1: जेव्हा ती व्यक्ती औषध घ्यायला तयार नसते, म्हणजे जो रुग्ण औषध घ्यायला तयार नसतो, त्यावेळेला कुटुंबांनी नेमकं काय केलं पाहिजे?
0: बऱ्याच पद्धती आहेत की आता हे लक्षात घेऊन की त्यांना भान नाही आजारामुळे, ते भान नाही, तर मग त्यांच्या अप्रोक्ष औषधे दिल्या जातात. काही असे इंजेक्शन्स असतात की जे दर काही 3 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी लावले जातात, अशी पद्धत राहते. काही जणांना बऱ्याच वेळेसाठी ऍडमिट करावं लागतं. असे काही पुनर्वसन केंद्र असतात की जिथे काही महिने महिने ठेवावं लागतं.
1: अच्छा.
0: तर नंतर तिथे फक्त औषधोपचार मिळतो असं नाही, तर तिथे मग एक पुनर्वसन म्हणजे काय की पूर्ण दिनचर्या चांगली होते. जे पूर्ण आळस असतो इकडच्या लाईफमध्ये, तिथे प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत केली जाते की लवकर उठणं, कशात गुंतून ठेवणं, लोकांशी इंटरॅक्ट करत राहणं, काही नवीन गोष्टी जाणणं, ह्या नंतर मग काही आमूलाग्र बदल होतात आणि ते आपल्या रुटीन लाईफमध्ये चांगलं सेट होऊ शकतात.
1: बरोबर. आपण अवेअरनेससाठी आजचा हा कार्यक्रम ठेवला. अगदी शेवटचे काही 30 सेकंद आपल्याकडे उरले, तुम्ही काय सांगाल लोकांना की कशा पद्धतीने या आजाराविषयी?
0: शिझोफ्रेनिया हा थोडा कठोर आजार आहे, त्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन माहिती घेऊन याचा सामना करणं आवश्यक आहे. या पेशंटला स्वतःचं भान नसल्यामुळे आपल्याला 2 पावलं जास्त चालावं लागणार, त्यांच्यासाठी आपल्याला जास्त मेहनत करावं लागणार असं आवश्यक आहे.
1: अतिशय उत्तम अशी माहिती सर आपण इथे दिलीत. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपते, त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल. श्रोते हो, आपण ऐकत होतात अन्वय क्लिनिक धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय होता स्किझोफ्रेनिया आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर सागर चिद्दरवार यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं दीपक भूते आणि मोहन हेडाऊ यांचं, निर्मिती सहाय्य होतं अतुल साखरकर यांचं आणि सादरकर्त्या होते सचिन लाडोळे. मी स्वाती हुद्दार डॉक्टर सागर चिद्दरवार यांच्यासह इथेच आपला निरोप घेते पुन्हा भेटण्यासाठी. नमस्कार.
0: नमस्कार.
1: आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय होता स्किझोफ्रेनिया आणि तज्ज्ञ होते डॉक्टर सागर चिद्दरवार. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं हमशकल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीत होतं आर डी बर्मन यांचं. याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपत आहोत. 10:35 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत घरकुल.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्या

0: या मार्गदर्शन करणार आहेत महिलांच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे शिल्प निदेशिका म्हणून कार्यरत असलेल्या दिव्या निखार. नमस्कार दिव्या मॅडम.
1: नमस्कार.
0: सगळ्यात आधी तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की फॅशन डिझायनिंग म्हणजे काय आणि त्यात कुठले कुठले क्षेत्र येतात.
1: फॅशन डिझायनिंग हे क्षेत्र केवळ कपडे डिझाईन करण्यापुरते मर्यादित नसून यात करिअरच्या अनेक आधुनिक आणि सर्जनशील संधी उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण मार्गाची निवड तुम्ही करू शकता. जसे डिझाईन क्रिएशन आहे, त्याच्यामध्ये येतं फॅशन डिझायनर, टेक्स्टाईल डिझायनर, त्याच्यानंतर कस्ट्युम डिझायनर, पॅटर्न मेकर, गार्मेंट टेक्नॉलॉजिस्ट, क्वालिटी कंट्रोल मॅनेजर, फॅशन मर्चेंडायझर, व्हिज्युअल मर्चेंडायझर, फॅशन पीआर, फॅशन स्टायलिस्ट, फॅशन इल्युस्ट्रेटर, फॅशन जर्नलिस्ट. जे जसं आता मी इन्स्ट्रक्टर आहे तसं तुम्ही ड्रेस मेकिंगच्या, फॅशन टेक्नॉलॉजी आणि स्विंग टेक्नॉलॉजीच्या इन्स्ट्रक्टर सुद्धा त्याच्यामध्ये करिअर करू शकता.
0: हा, इतके सगळे ऑप्शन असताना याचं काही कोर्सेस असतात का किंवा ट्रेनिंग असतं का?
1: हो, याचे आयटीआयमध्ये सर्वप्रथम तर आयटीआयमध्ये अगदी 10वीच्या बेसिसवर तुम्हाला ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, स्विंग टेक्नॉलॉजी हे अगदी म्हणजे 10वी झाल्यानंतर तुम्ही शिकू पण शकता आणि कमवू पण शकता, शिकता शिकता कमवू सुद्धा शकता. तर हे कोर्सेस आयटीआयमध्ये आहेत, तसेच डिप्लोमा कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर डिग्री कोर्सेस आहेत. तर डिग्री कोर्सेससाठी तुम्हाला तुमच्या म्हणजे ज्या वर्गातनं तुम्ही येता, तुम्हाला लवकरात लवकर शिक्षण घेऊन नोकरी करायची आहे किंवा कमवायचं आहे किंवा बिझनेस घालायचा आहे, तर तुम्ही पुढलं शिक्षण घेऊ शकता. पण तुम्हाला म्हणजे शिकल्यानंतर लगेच कमवायला लागायचं आहे किंवा तुम्हाला आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आणि तुम्हाला ती सुधारायची आहे आणि लगेच नोकरीला पण म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण लागता येतं, प्रायव्हेट जॉबमध्ये लागतं, स्वतःचा बिझनेस पण करता, यासाठी तुम्ही आयटीआय करणं हे सर्वात सोपा पर्याय आहे.
0: हा, आपण म्हणाल डिप्लोमा कोर्सेस आहेत, डिग्री कोर्सेस आहेत, तर डिप्लोमा कोर्सेसचा कालावधी किती असतो?
1: डिप्लोमा कोर्सेसचा कालावधी जसा पॉलिटेक्निकमध्ये 3 वर्षाचा असतो, प्रायव्हेटमध्ये 2 वर्ष 3 वर्ष पण असतो आणि डिग्री कोर्सेसचा 4 वर्षाचा, पूर्वी 3 वर्षाचा होता, आता 4 वर्षाचा डिग्री कोर्सेसचा कालावधी झालेला. त्यातही तुम्ही जसे एनआयएफडी सारखे मोठे मोठे याच्यात, त्याच्यामध्ये त्याची फी पण भरपूर असते.
0: आपण म्हणालात की 10वी नंतर एलिजिबिलिटी राहते, पण जर एखाद्याला डिग्री कोर्स करायचा असेल तर ते डिग्री कोर्सेस कुठले असतात आणि त्यासाठीची एलिजिबिलिटी काय आहे?
1: डिग्री कोर्सेस भरपूर आहेत, प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण आहेत आणि गव्हर्नमेंटचे पण आहेत. जसं नॅशनल इन्स्टिट्यूट एनआयएफडी आहे, मोठे मोठे जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये एन्ट्रान्स एक्झाम देऊन 12वी नंतर डिग्री कोर्सेसला ऍडमिशन मिळते आणि 10वीच्या बेसवर तुम्हाला फक्त आयटीआयमध्ये ऍडमिशन मिळते. आणि आयटीआय झाल्यावर पण तुम्ही डिग्री कोर्स करू शकता. डिग्री नंतर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये यासाठी. आणि समजा तुम्हाला मोठ्या क्षेत्रात करायचं आहे, चित्रपट सृष्टीत करायचं आहे काम, किंवा मोठ्या मोठ्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे आणि पुढे तुम्हाला मोठा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही मोठ्या म्हणजे डिग्री कोर्सच्या याच्यात जावं. तुम्हाला तिथे आर्थिक मोठं भांडवल लागेल.
0: दिव्या, ते आयटीआय मध्ये जर एखाद्याला डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर नेमकं कधी करू शकतो आणि अप्लाय कसं करायचं त्यासाठी आणि कुठले कुठले कोर्सेस आहे त्याबद्दल सांगाल?
1: आमच्याकडे 10वीचा रिझल्ट लागला की आयटीआय ला ऍडमिशन सुरू होतात, लगेच ऍडमिशन सुरू होतात. आमचं आयटीआय म्हणजे मुलींचं आयटीआय आहे. 1 सप्टेंबरपासून आमचे कोर्सेस सुरू होतात. 2 वर्षाचे असो की नाही, 10वी पासच्या बेसिसवरच आमचं आयटीआय होते. तुम्ही 2 वर्षाचं ट्रेनिंग समजा त्यांनी आयटीआय 2 वर्षाचं केलं तर त्याच्यानंतर ते पॉलीला सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतात. पॉली झाल्यानंतर ते नंतर डिग्रीला सुद्धा सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतात. पण टेक्निकलवाल्यांना ज्यांचं 2 वर्षाचं झालंय, 1 वर्षाचं जे झालं तर ते अप्रेंटशिप करतात, सीआयटीएस करतात. 2 वर्षांसाठी पण सीआयटीएस आहे आणि 1 वर्षासाठी पण सीआयटीएस आहे. किंवा मग अप्रेंटशिप करतात किंवा मग कारखान्यामध्ये. आणि आमच्याकडे प्लेसमेंट सुद्धा होते, म्हणजे आमच्याकडे येतात लोक प्लेसमेंट, इथे प्लेसमेंट सुद्धा देतात. सगळ्या मुली अगदी लागून जातात, म्हणजे कुठल्याही मुली आयटीआय झाल्यानंतर रिकाम्या बसत नाही, सर्व कामाला लागतात.
0: आयटीआय मध्ये जे फॅशन डिझायनिंगचे जे कोर्सेस आहेत त्याचा सिलॅबस नेमका काय असतो आणि त्यात काय शिकवण्यात येतं?
1: आयटीआयमध्ये ड्रेस मेकिंग किंवा फॅशनला सारखेच, म्हणजे दोन्ही याला फक्त नाव वेगवेगळं आहे पण कोर्सेस दोन्ही याचे सिलॅबस सारखाच असतो. त्याच्यामध्ये गार्मेंट इल्युस्ट्रेशन असतं, त्याच्यानंतर फॅशन इल्युस्ट्रेशन असतं, गार्मेंट कन्स्ट्रक्शन असतं, कॅड असतं, तुम्हाला फोटोशॉप, अडोब चं सगळं असतं, त्याच्यानंतर ग्रेडिंग असतं, मॅन्युप्युलेशन असतं, म्हणजे जेवढं फॅशनमध्ये शिकवलं जातं तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या आयटीआयच्या कोर्समध्ये पण शिकवलं.

0: जातं. गारमेंट कन्स्ट्रक्शन असतं, फॅशन पण असतं, पूर्ण फॅशनचे गारमेंट्स वगैरे तुम्हाला पूर्ण प्रॉपरली कापण्यापासून शिवण्या स्टिचिंग वगैरे सगळंच असतं. पॅटर्न मेकिंग असतं, मॅन्युप्युलेशन असतं.
1: आयटीएचा जो ड्रेस मेकिंगचा कोर्स आहे त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती सांगाल.
0: ड्रेस मेकिंग व्यवसाय हा कालावधी 1 वर्ष असतो. पात्रता 10वी उत्तीर्ण, वयोमर्यादा किमान 14 वर्ष, कमाल त्याची वयोमर्यादा नाही, कुठल्याही वयातले ऍडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर ड्रेस मेकिंग ट्रेड का निवडावा किंवा फॅशन ड्रेस मेकिंग ट्रेड का निवडावा, प्रोफेशनल शिलाई आणि डिझायनिंग शिकायला मिळते. त्यानंतर अनुभव प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण पूर्ण होते. त्यानंतर व्यवसाय, स्वयंरोजगार आणि बुटीक सेटअपची संधी, फॅशन शो, तंत्र प्रदर्शनीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायला मिळतो. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळतात. सरकार मान्यता प्राप्त डिप्लोमा, इंटर्नशिप आणि प्लेसमेंट मिळतं. त्यानंतर ओजेटी, डीएसटी, प्रत्यक्ष गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करायला मिळतं. त्यानंतर सीआयटीएस क्राफ्टिंगच्या ट्रेनिंग स्कीममध्ये जाता येतं. त्यानंतर इंटर्नशिप प्रत्यक्ष गारमेंट किंवा गारमेंट क्लस्टरमध्ये तुम्हाला नोकरी पण मिळतं. स्टायपंड आणि एमएपीएस किंवा एनएपीएस स्किल कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. त्याच्यानंतर स्किल कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला भाग घेता येतो, त्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. त्याच्यानंतर ड्रेसमेकिंगमध्ये भरतकाम शिकवलं जातं, एम्ब्रॉयडरी, औद्योगिक शिवणयंत्राचा वापर, जे इंडस्ट्रियल मशीन्स असतात त्या सर्व प्रकारच्या मशीन इथे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते आम्ही सर्व याच्यावर काम करून घेतो. नंतर कटिंग आणि स्टिचिंग, त्यामध्ये सर्वच मुलांपासून तर लेडीज गारमेंट, जेंट्स वेअर वगैरे सगळेचे. गारमेंट कन्स्ट्रक्शन इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही पण शिकवल्या जातात. फॅशन इल्युस्ट्रेशन, स्केचिंग, इंडियन ड्रेसेस, वेस्टर्न ड्रेसेस याचं स्केचिंग, फॅशन इल्युस्ट्रेशन शिकवलं जातं. ग्रेडिंग, पॅटर्न मेकिंग, कलर स्कीम, कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप सुद्धा याचमध्ये शिकवलं जातं. मार्कर मेकिंग, ड्रॅपिंग टेक्निक शिकवलं जातं. मॅन्युप्युलेशन, डार्ट, कॉलर स्लीव शिकवलं जातं. अॅडॉप्टेशन शिकवलं जातं. तुम्ही आयटीआय केल्यानंतर, आयटीआयमध्ये ड्रेस मेकिंग केल्यानंतर तुम्ही डिग्री आणि डिप्लोमा कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता.
1: आयटीआयचा कोर्स केल्यानंतर, म्हणजे हे कोर्सेस केल्यानंतर डिप्लोमा, कुठे कुठे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात?
0: सरकारी आणि खाजगी नोकरी पण तुम्हाला मिळते. शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये शिल्प निरीक्षण, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्ही लागू शकता. महिला व बालकल्याण विभाग, सामाजिक न्याय विभागात प्रशिक्षण म्हणून लागू शकता. गृह विभाग, कारागृह, बालसुधार गृह, इन्स्ट्रक्टर सुपरवायझर म्हणून तुम्ही काम करू शकता, म्हणजे गव्हर्नमेंटची सर्व्हिस सरकारी याच्यामध्ये. कामगार कल्याण विभागामध्ये शिक्षिका, मुकबधीर विद्यालयामध्ये शिक्षिका निदेशक म्हणून, पोलीस विभागात टेलर, सेंट्रल रेल्वेमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, हॉस्पिटलमध्ये टेलर्स, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टेलर्स, शासकीय औद्योगिक प्रशिक्षक म्हणून लागू शकता. स्किल इंडिया, महिला बाल विकास योजना, पीएमकेवाय अंतर्गत प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, गारमेंट इंडस्ट्रीमध्ये नोकरी, शिलाई ऑपरेटर, टेलर्स, कटिंग मास्टर, सॅम्पल मेकर, क्वालिटी कंट्रोलर, असिस्टंट, पॅटर्न मास्टर आणि बुटीकमध्ये ब्रँडेड शोरूममध्ये डिझायनर, विक्री सहाय्यक, फॅशन डिझायनिंग कंपन्यांमध्ये असिस्टंट, फॅशन डिझायनर, प्रोडक्शन असिस्टंट, एवढ्या संधी यांना गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये, जे रोजगाराच्या संधीमध्ये उपलब्ध होतात. त्या व्यतिरिक्त स्वयंरोजगार करायचा असेल त्यांना, सेल्फ एम्प्लॉईड, तर त्याच्यामध्ये स्वतःचं बुटीक सुरू करू शकतात, होम टेलरिंग सुरू करू शकतात, ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकतात, ऑनलाईन फॅशन डिझायनिंग क्लासेस ओपन करू शकतात, ट्रेनिंग सेंटर सुरू करू शकतात, फ्रीलान्स डिझायनर म्हणून आजकाल फॅशन सुरू झालेली आहे ती म्हणून काम करू शकतात, शिवणवर्ग क्लासेस सुरू करू शकतात, सोशल मीडियावर तुम्ही ऑनलाईन बिझनेस करू शकता.
1: डिग्री कोर्सेससाठी तुम्ही सांगितलं की एलिजिबिलिटी असते, 12वी नंतर एंट्रन्स द्यावी लागते. मग डिग्री कोर्सची जी एंट्रन्स असते त्याची काही वेगळी तयारी करावी लागते का?
0: हो, त्याची वेगळी तयारी म्हणजे त्यांच्या याच्यावर, साईटवर जाऊनच वेगळी तयारी करावी लागते. त्यांचं सगळं एक्झाम फी वगैरे ती भरली, त्याच्यात समजा ती पास झाले तरच त्यांना ऍडमिशन मिळते, ते पण मेरिट लिस्ट प्रमाणे. जशी नीट असते बाकीच्या असतात, तशी त्यांची जीएटी आणि एनएटीची एक्झाम होते त्यांची, जशी एनआयएफडीची वगैरे असते तशी. आणि जसं आता पदवी परीक्षेसाठी किंवा पदवीच्या याच्या डिग्री कोर्सेससाठी, तर याच्यासाठी एंट्रन्स द्यावीच लागते. आणि लागणारा खर्च हा म्हणजे अंदाजे, जसं गव्हर्नमेंट आयटीआयला आहे सरकारी याच्यामध्ये, तर आयटीआयला 1000 रुपयापर्यंत 2000 रुपयापर्यंत वर्षाचा खर्च निघून जातो. फीच अत्यंत कमी असते आणि खर्च असा बाकी काही लागत नाही आमच्याकडे. आणि डिप्लोम्याला तर 20,000 ते 50,000 रुपयापर्यंत खर्च येतो,
1: म्हणजे अगदी 1000 रुपयापासून तर 10 लाखापर्यंत तुम्ही खर्च शिक्षणाला येऊ शकतो. आता एखाद्याला बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत का की त्यांना लोन मिळू शकतात त्या स्कीमच्या अंतर्गत?
0: हो, तुम्हाला एमसीडी कडनं

0: पण लोन वगैरे मिळून बिझनेसला ते मार्गदर्शन करतात तुम्हाला उद्योग टाकायसाठी. त्याचे उद्योग भवनातलं सगळे से असल्या कारणाने ते एमसीईडीकडनं पण टाकतात. आमच्या गव्हर्नमेंट आयटीआयकडनं पण भरपूर बँकेकडनं लोन मिळते, त्याच्यामध्ये सबसिडी असते. तर त्या सबसिडीमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे ते लोनसाठी काही काही याच्यामध्ये पीएमच्या याच्याकडनं पण तुम्हाला तुम्ही एखादी लोन घेतलं ते पूर्णपणे माफ होते. त्यांनी तो बिझनेस पुढेपर्यंत नेला. 3 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं सुद्धा आहे ते लोन परत, म्हणजे ते माफ होऊन जाते. ते समाज कल्याणकडनं स्कीम आहे, तशा भरपूर स्कीम आहेत.
1: हा म्हणजे विविध ठिकाणच्या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. आपण बोलता बोलता म्हणालात की फिल्म लाईनला पण याचा स्कोप आहे, तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय स्कोप आहे?
0: फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचे प्रोडक्शन सुपरवायझर किंवा याच्यामध्ये गार्मेंट डिझायनर, कॉस्ट्युम डिझायनर, त्याच्यामध्ये तुमच्या मेकअप पासून तर पूर्ण कॉस्ट्युम पर्यंत डिझाईन करतात, ते पण काम करू शकतात. किंवा त्यांचे कपडे डिझाईन करणं, त्याच्यामध्ये प्रोडक्शन म्हणजे त्यांना कुठल्या याच्यामध्ये कसा तुमचा ड्रेस बनवायचा आहे ते करणं, हे सगळे त्यांना भरपूर म्हणजे हे असतं आणि तसे त्यांना पैसे पण मिळतात.
1: दिव्यताई सरते शेवटी आमचे जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहे त्यांना आपण फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर काय मार्गदर्शन कराल?
0: मला तर असं वाटतं की सर्वसामान्यांनी सर्वप्रथम तर आयटीआयमध्ये ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, सुईंग टेक्नॉलॉजी या ट्रेडला ऍडमिशन घेऊन बेसिक पक्कं करावं, चांगले आणि सगळं शिकून घ्यावं, त्यानंतरच डिग्री डिप्लोमा कोर्सेस करावे. आणि कौशल्यावर आधारित आपले ट्रेड आहे आयटीआयमध्ये, तर त्यामध्ये ऍडमिशन आता नक्कीच आता 10वीच्या रिझल्ट नंतर सुरू होते आहे. ते ऍडमिशन घेऊन तिथे सहभाग घ्यावा, ऍडमिशन करावी आणि मग त्याच्यानंतर पुढे जावे.
1: दिव्या निखारते मॅडम आपण इथे आलात आणि फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे, धन्यवाद. श्रोते हो, फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर दिव्या निखार यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

उष्णतेचे वारे वाहण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उष्णतमान 46 डिग्री आणि कमीत कमी उष्णतमान 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 आपल्या नियोजित वेळी येते. हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 येणारी गाडी 38 मिनिटं उशिरा. केरला एक्सप्रेस 11:45 आपल्या नियोजित वेळी. हटिया लोकमान्य टिळक स्पेशल 8:10 येणारी ही गाडी 3:42 उशिरा धावते आहे. शाहू महाराज नागपूर एक्सप्रेस 12:00 नियोजित वेळी. बिलासपूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 12:15, गोंडवाना एक्सप्रेस 12:40, तमिळनाडू एक्सप्रेस 1:05, बेंगलुरू एक्सप्रेस 1:05, लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:05, दुरांतो एक्सप्रेस 1:25, तमिळनाडू एक्सप्रेस 1:45, नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:05 आपल्या नियोजित वेळी सुटेल. जयपूर मैसूर एक्सप्रेस 2:10, विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10, हावरा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी 22 मिनिटं उशिरा. ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 2:15 येणारी गाडी 2 मिनिटं उशिरा. इंदोर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:35 आपल्या नियोजित वेळी. शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 1:15 येणारी गाडी 1:17 उशिरा धावते आहे. बिलासपूर तिरुवेल्ली एक्सप्रेस 2:55 आपल्या नियोजित वेळी येईल. राजधानी एक्सप्रेस 2:55, नागपूर इंदोर वंदे भारत एक्सप्रेस 3:15, तेलंगणा एक्सप्रेस 3:20, महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25, गोरखपूर एक्सप्रेस 3:50, पटना स्पेशल 3:50, छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर सुपरफास्ट स्पेशल 3:10 येणारी ही गाडी 1:06 उशिरा धावते आहे. आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 येणारी गाडी 27 मिनिटं उशिरा. संघमित्रा एक्सप्रेस 4:20 नियोजित वेळी. लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:35 येणारी गाडी 3 तास उशिरा. कोरबा एक्सप्रेस 4:40 आणि विदर्भ एक्सप्रेस 4:55. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळीच धावत आहेत. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आपण ऐकली. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन. राखी रणजित गहलोत ही 22 वर्षांची तरुणी 15 मेपासून बेपत्ता आहे. उंची 5'4", बांधा किरकोळ, रंग सावळा, चेहरा लांब. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता ललिता गहलोत, संजयनगर, पांढराबोडी, हनुमान मंदिर, अंबाझरी किंवा पोलीस स्टेशन अंबाझरी. फुलवंती सुनील गिरी ही 31 वर्षांची महिला 18 मेपासून बेपत्ता आहे. उंची 5'2", बांधा मजबूत, रंग गोरा, चेहरा गोल. हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास तिच्या पतीला कळवण्यासाठी पत्ता सुनील गिरी, नवीन मॉलजवळ, मेडिकल चौक, नागपूर किंवा पोलीस स्टेशन अंबाझरी. धनश्री अमृत निमजे ही 27 वर्षांची तरुणी राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहरा गोल. हिला हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता अमृत तुकाराम निमजे, प्लॉट नंबर 101, सोमनाथ पॅलेस, तायवाडेनगर किंवा पोलीस स्टेशन बेलतरोडी. संजय मोतीराम चांदेकर हे 45 वर्षांचे गृहस्थ राहत्या घरून बेपत्ता झाले आहेत. उंची 5'6", बांधा मजबूत, डाव्या हातावर इंग्रजीमध्ये एस हे अक्षर गोंदलेलं आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता मीरा चांदेकर, गल्ली क्रमांक 5, नंदनवन झोपडपट्टी किंवा पोलीस स्टेशन नंदनवन. तनिषा संजय अवथे ही 22 वर्षांची तरुणी राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5'2", बांधा सडपातळ, उजव्या हातावर विंचू गोंदलेला आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या वडिलांना कळवण्यासाठी पत्ता संजय बाबूलाल अवथे, जयभीम चौक, हिवरीनगर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन. योगेश्वर लक्ष्मणराव निंभोरकर हे 52 वर्षांचे गृहस्थ 16 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. उंची 5'7", बांधा मजबूत, डाव्या

0: पायावर जुन्या जखमेचं निशाण आहे, यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास त्यांच्या पत्नीला कळवण्यासाठी पत्ता ज्योती निंभोरकर, प्लॉट नंबर 390, चिटणवीस नगर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन. तनुश्री पुरुषोत्तम चन्ने ही 23 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, चेहरा लांब. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता पुरुषोत्तम चन्ने, प्लॉट नंबर 68, विजयलक्ष्मी पंडित नगर, नंदनवन, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन. यशवंत उर्फ मुन्ना गोमाजी भोंडेकर हे 56 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहरा लांब. यांना हिंदी आणि मराठी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता महादेव गोमाजी भोंडेकर, राहणार रविदास नगर, प्रभाग क्रमांक 16, कामठी, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन नवीन कामठी. सुदर्शन रामदयाल शाहू हे 53 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, चेहरा गोल. यांना हिंदी आणि मराठी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता रेणुका सुदर्शन शाहू, राहणार रमणा मारुती, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन. वैदेही महेंद्र मेश्राम ही 21 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहरा गोल. हिला हनुवटीवर तीळ आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता महेंद्र नामदेव मेश्राम, प्लॉट नंबर 5, लक्ष्मी लॉनच्या मागे, जरीपटका, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
1: मैं उदयन वाजपेयी. आकाशवाणी ने जितना अवकाश, जितनी जगह शास्त्रीय संगीत को दी है, भारत में किसी दूसरी एजेंसी ने नहीं दी. आकाशवाणी ने, इसमें मुझे कोई शक नहीं है कि भारत के शास्त्रीय या मार्गी संगीत को घर घर में जीवित रखने का पूरा प्रयास किया है. और हम बचपन में बड़े बड़े संगीतकारों को, पंडित रविशंकर को, कृष्णराव शंकर पंडित को, मल्लिकार्जुन मंसूर को, कुमार गंधर्व को, भीमसेन जोशी को, इनको सबको हम आकाशवाणी पे ही सुनते थे. दूसरा, आकाशवाणी में कई लंबे समय से फिल्मी गाने भी आते थे. संयोग से मेरे घर में फिल्मी गाने सुनने का की इजाजत नहीं थी. तो आकाशवाणी ने कम से कम मेरी बहनों को चुपचाप वो फिल्मी संगीत सुनने का जो सुख है, छुप के माता पिता, वो भी मैंने होते देखा है. और एक चीज मैंने हर बार देखी कि आकाशवाणी पे जब भी मैं गया हूँ, बहुत सम्मान से वहाँ स्वीकारा गया. और मैं आज भी जब शास्त्रीय संगीत जब जब आता है, उसको ढूंढ के मैं जरूर सुनता हूँ, कम से कम जब मैं कार में जा रहा होता हूँ. तो आज भी मेरे लिए ये जो रिश्ता है वो छूटा नहीं है.
0: आकाशवाणी नागपूर केंद्र, 11 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल.

0: गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:30 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वरबहार.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थात 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम स्वरबहार. आलेख आणि निवेदन आहे सुवर्णा पाटील यांचं आणि सादरकर्त्या आहेत मोनाली शेंडे. श्रोते हो नमस्कार. स्वरबहार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सुवर्णा पाटील मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आकाशवाणी रोजच आपल्याला वेगवेगळी गाणी ऐकवत असते आणि आपणही मोठ्या आवडीनं ती ऐकत असतो. आणि श्रोते हो, अशी गाणी ऐकताना नकळत आपल्या मनावर कानांवर वेगवेगळे संस्कार होतात. कधी तर छोटीशी सुरुवातीची धून ऐकली तर मग ते गाणं कोणतं हे ओळखता येतं आणि जर ते बरोबर असेल तर मग विचारूच नका मोठा आनंद वाटतो. श्रोते हो, काय म्हणताय, पटतंय का तुम्हाला? रसिक श्रोते हो, संगीताची गाण्यांची दुनिया असतेच अशी मनाला वेड लावणारी. नकळत आपण या गाण्यांमध्ये गुंतत जातो पण त्यामुळे एक गोष्ट घडते ती अशी की आपण कधीच कंटाळत नाही, बोर होत नाही.

किंबहुना मोठ्या आनंदानं अखंड आपलं काम करू शकतो. श्रोते हो, आजच्या स्वरबहार या कार्यक्रमात अशाच एका ज्येष्ठ संगीतकाराबद्दल आपण बोलणार आहोत. ते आहेत ओ पी नय्यर. त्यांनी समस्त हिंदी चित्रपट संगीताला नवा ठेका, नवी चाल दिली.

0: चलना।
1: श्रोते हो, ओ पी नय्यर यांचं पूर्ण नाव ओंकार प्रसाद नय्यर. त्यांचा जन्म 16 जानेवारी 1926 रोजी लाहोर इथं झाला. रसिकजन हो, 2026 हे वर्ष ओ पी नय्यर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. श्रोते हो, ओ पी नय्यर यांना संगीताची आवड बालपणापासून होती. वेगवेगळी गाणी ऐकून, अनुभवातून, स्वतःच्या संवेदनशीलतेतून त्यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. रसिक हो, भारताच्या फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं. हा काळ मोठ्या संघर्षाचा होता, त्यांनी मात्र जिद्द सोडली नाही. सुरुवातीला रेडिओसाठी आणि छोट्या स्वरूपातील कामं करत त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. चित्रपटात त्यांना सुरुवातीची संधी मिळाली, पण खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली ती गुरुदत्त यांच्या सहकार्यानं. आर पार या चित्रपटानं त्यांना नवी ओळख दिली. त्यानंतर मिस्टर अँड मिसेस 55, CID, हावडा ब्रिज, तुमसा नाही देखा या चित्रपटांनी त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवली.

रसिकजन हो, ओ पी नय्यर यांच्या संगीताची खासियत म्हणजे लयबद्धता, चपळपणा आणि वेगळेपणा. त्यांनी ठेक्याला महत्त्व दिलं. पंजाबी लोकसंगीताचा प्रभाव, टाळ्यांचा वापर, घोडदौडीसारख्या ताल आणि पाश्चात्य वाद्यांची जोड यामुळे त्यांचं संगीत वेगळं वाटत असे. श्रोते हो, नया दौर हा त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्वाचा चित्रपट. या चित्रपटातील गाण्यांनी ग्रामीण वातावरण, श्रमसंस्कृती आणि जोश यांचं सुंदर चित्र उभं केलं. नया दौर या चित्रपटासाठी 1958 ओ पी नय्यर यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.

श्रोते हो, ओ पी नय्यर यांनी आशा भोसले, मोहम्मद रफी, गीता दत्त यांच्याकडून अनेक गाणी गाऊन घेतली, जी आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. श्रोते हो, 1960च्या दशकात त्यांची कारकीर्द शिखरावर पोहोचली. काश्मीर की कली, मेरे सनम, बहारे फिर भी आएगी या चित्रपटातील गीतांनी रसिकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. त्यांच्या संगीतामध्ये प्रेम, उत्साह आणि खोडकरपणा यांचा सुंदर मिलाफ दिसतो. अनेक गीतांमध्ये पाश्चात्य आणि भारतीय वाद्यांचा सुंदर मेळ त्यांनी घातला. शास्त्रीय संगीताचं शिक्षण न घेता देखील त्यांच्या अनेक मेलडीज शास्त्रीय रागांवर आधारित आहेत.

श्रोते हो, शृंगार हा ओपींच्या गाण्यांचा बेस आहे. 1952 ते 1974 या 22 वर्षाच्या कालखंडात त्यांनी 61 सिनेमांमधून 324 गाण्यांची निर्मिती केली.

श्रोते हो, रवींद्रनाथ टागोर यांच्या एकला चलो रे या बंगाली भाषेतील गाण्यावर आधारित नय्यर यांनी चल अकेला चल अकेला या संबंध चित्रपटातील गाण्यांची रचना केली, जे गीत मुकेश यांनी गायलं आहे. श्रोते हो, काळ पुढे सरकत गेला तसं चित्रपट संगीताचं स्वरूपही बदलत गेलं, मात्र ओ पी नय्यर यांच्या रचनांचा प्रभाव कायम राहिला. आजही त्यांच्या अनेक धून ऐकल्या की मन अगदी प्रसन्न होतं. त्यांच्या सुरामध्ये आनंद उत्साह आहे, जीवनासाठीची धडपड आहे. म्हणूनच भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात ओ पी नय्यर यांचं नाव कायम आदरानं घेतलं जाईल. सूर, ताल आणि लय यांच्या त्रिवेणी संगमानं चित्रपटाला आणि त्यामधील गीतांना उंचीवर नेऊन ठेवणारे भारतीय हिंदी चित्रपटातील थोर संगीतकार ओ पी नय्यर यांना विनम्र अभिवादन.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, उन्हाळ्यातला हा उकाळा आता असह्य होतोय, कारण सध्या नवतपा सुरू झालाय, म्हणजे उन्हाळ्यातले सर्वात उष्ण 9 दिवस. तसंही या उन्हाळ्यात दरवर्षीपेक्षा जास्तच ऊन असल्यानं आधी जी उन्हाळ्याची मजा असायची ती आता मात्र घरात बसूनच करावी लागतीय. पूर्वी मामाचं गाव, बाहेर फिरणं, भातुकलीचे खेळ आणि खूप गोष्टी असायच्या, पण यावर्षी मात्र एप्रिल महिन्यापासूनच अतिकडक उन्हाळ्याला सुरुवात झालीय. आता तर सध्या 46-47 डिग्री तापमानाचे आकडेही जाऊ लागलेत. आता तर उन्हाळाला आणि तब्येती सांभाळा हेच समीकरण लागू पडायला लागलंय. वारंवार होणारी वृक्षतोड, रस्त्यांचं सिमेंटीकरण आणि मोठमोठ्या फ्लॅट्सची संस्कृती, यामुळे बाहेर पडल्यावर हवेतली उष्णता रात्रीही तशीच जाणवतीय. संपूर्ण पर्यावरणाचं संतुलन

पूर्णपणे बिघडत चाललंय. मैत्रिणींनो, खरंच यावर विचारही आपल्यालाच करावा लागणार आहे. एकतर या कडक उन्हात आपल्या स्वतःला वाचवून म्हणजेच आपली काळजी घेऊन, आणि दुसरं पर्यावरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आपलं पाऊल उचलून येत्या पावसाळ्यात झाडं लावून पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या साठवून काय तर मग विचार आणि कृती नक्कीच करायची ना. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे मस्त गीतही ऐकायचं.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. सौंदर्य संवाद या मालिकेमध्ये जुन्यातून नवं याविषयी सोनाली जिचकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या सौंदर्य संवाद मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आहे मी स्वाती. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकीमध्ये काही ना काही अंगभूत गुण हे असतातच, की ज्यांचं पुढे जाऊन एखाद्या व्यवसायामध्ये आपण रुपांतर करू शकतो, आणि त्यापैकीच एक कला म्हणजे शिवणकाम. बघा ना, पूर्वीच्या काळी प्रत्येक महिलेला हे शिवणकाम यायचं, तिच्या हातात काही ना काही शिवणकाम आपल्याला दिसायचंच. कधी कधी ती घरच्या एखाद्या जुन्या कपड्यातून काहीतरी शिवत असायची, आणि गोधडी हा त्यातलाच एक प्रकार. तर ही शिवणकामाची कला जिला अवगत आहे, त्या तिला आवड आहे आणि काहीतरी नवं करायची जिज्ञासा आहे, अशीच आपली मैत्रीण फॅशन डिझायनर सोनाली जिचकार आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आज त्यांच्या कलात्मकतेचा अनुभव आपल्याला येणार आहे. चला तर

0: आजचा आपला विषय आहे जुन्यातून नवं, तर त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सोनालीताई, आजच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार.
0: तर सोनालीताई, तुमच्या आवडीचं तुम्ही व्यवसायात रुपांतर केलं, पण तो व्यवसाय तर आहेच, पण आज फॅशनच्या जगामध्ये आपण वावरत आहोत आणि इथे सतत काही ना काही नवं लोकांना हवं असतं. तर या प्रवाहाबरोबर चालताना आपल्यातील कलात्मकतेचा कस लागतो, तुम्हाला काय वाटतं याविषयी?
1: तुमची कलाच तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ठरवून ठेवू शकते, तो बिझनेस मग कुठला पण असो. तसं आपण म्हटलं, कला किंवा आपला जो विषय आहे जुन्यातनं नवीन कसं बनवायचं. आता ऑलमोस्ट सगळ्यांकडे खूप सारे कपडे ऑलरेडी आहेत, साड्या आहे, ड्रेसेस आहे, आणि आजकाल जसं ट्रेंड, जसं आपण ज्याला म्हणू की एक ड्रेस मला एकदाच घालायचा आहे, त्याचे फोटो झाले, आता मला दुसऱ्यांदा नाही घालायचं आहे, याच्यातनं मग सुरू होतं की जुन्यातनं नवीन. ऑलरेडी कपाटमध्ये खूप सारे कपडे भरले आहे, भरून ठेवले आहे, मग त्याचं काय करायचं, मग त्याला आपण रिन्युएट करू शकतो.
0: अच्छा,
1: इथेच तुमची कला महत्वाची आहे. मार्केटमधनं आणून आहे जसं आहे तसं आणून घालणं इट्स ओके, ते तुम्हाला तुमच्या पसंतीने आणायचं आहे, पण जे अवेलेबल आहे त्याच्यात तुम्ही पुन्हा नवीन वेगळं काहीतरी काय बनवता, हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: मग एखादी कस्टमर तुमच्याकडे एखादी साडी घेऊन येते किंवा एखादं जुनं कापड घेऊन येते आणि त्यातून तुम्हाला नवं काहीतरी करायचं असतं, तर अशा वेळी तुमची कलात्मकता खूप महत्वाची ठरते, हो ना?
1: हो, खूप वेळा काय होतं, एखाद जण येतं आणि मला काहीतरी असं एखादा कपडा घेऊन येतो, साडी घेऊन येईल किंवा अजून काही घेऊन येईल, सपोज साडी घेऊन आलाय किंवा तो घेऊन पण नाही येतो, असं सांगतो की माझ्याकडे असं असं आहे, मला काहीतरी बनवायचं आहे. मग त्याच्यात खूप सारे विषय असे येतात की ती साडी किंवा तो कपडा कसा आहे, तो कोणाला घालायचा आहे, आईला घालायचा आहे, मुलीला घालायचा आहे, सुनेला घालायचा आहे, तिची पर्सनॅलिटी कशी आहे, तिला काय आवडेल, इंडियन आवडेल, वेस्टर्न आवडेल, त्या फॅब्रिकची रिक्वायरमेंट काय, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच आपण काही सजेस्ट करू शकतो.
0: अच्छा.
1: कारण जे पण तुम्ही नवीन बनवत आहे ते त्या व्यक्तीला असं छान दिसलं पाहिजे. तिने बनवलं म्हणून मी बनवलं असं नको व्हायला, ते तुम्हाला खुलून दिसलं पाहिजे, तेव्हा ती फॅशन उठून दिसते.
0: बरोबर आहे. आणि जुन्यातून नवं हा आजचा आपला जो विषय आहे, यामध्ये बऱ्याच गोष्टी जुन्यातून नव्या आपण करू शकतो, तर त्या कोणकोणत्या गोष्टी करू शकतो?
1: बऱ्याच गोष्टी करू शकतो, सगळ्याच गोष्टी करू शकतो म्हणण्यापेक्षा आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. जर आपण एक साडीवरून उदाहरण घेतलं तर आपण साडीचे ड्रेसेस तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपण ड्रेसेस शिवू शकतो, इंडियन फ्रॉक, सलवार, कुर्ते, इव्हन आपण त्या साडीमधनं वेस्टर्न ड्रेसेस पण शिवू शकतो. कारण मुलींना आंटी स्टाईल नको असतं, आजकाल त्यांचा एक स्पेसिफिक वर्ड झालाय की आंटी स्टाईल नको, मला काहीतरी वेगळं पाहिजे, तर मग तुम्ही त्यांना त्या जुन्या साडीतनं वेस्टर्न करून देऊ शकता. खूप वेळा जुनी साडी असते, आईची साडी असते, आई आता नाही, आता माझ्याकडे मध्ये एक जण माझ्याकडे येऊन गेले, त्यांच्या आईची साडी होती, आई नव्हत्या मेबी, पण ती साडी त्यांना जपायची होती, तर साडीवरचं पूर्ण काम काढून त्यांनी नवीन साडीवर ट्रान्सफर करवलं ते.
0: अच्छा.
1: म्हणजे एक आईची आठवण म्हणून आपण जुनी साडी ऍज अ साडी पण तुम्ही तिला जपू शकता. नाहीच तुम्हाला ड्रेस करायचंय किंवा काय करायचंय, तुम्ही त्याच्या बेडशीट्स बनवू शकता. यू कॅन गो विथ पिलो कव्हर्स पण खूप सुंदर बनतात, कर्टन्स पण खूप सुंदर बनतात. इव्हन त्याच्या बॉर्डर्स वगैरे यूज करून जर तुमचा मोजी आपण ज्याला म्हणतो, तर तुम्ही शूजमध्ये पण ते यूज करू शकता. इव्हन ज्वेलरीजमध्ये पण तुम्ही यूज करू शकता, पैठणीवाल्या ज्वेलरीज, फॅब्रिकच्या ज्वेलरी, इयररिंग्स, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही त्याच्यातून करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्हाला कोणी काय सजेस्ट करत आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. की आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला याचं पहिले सगळ्यात पहिले आपल्याला याचं काही करायचं आहे का, जे फॅब्रिक आहे ते वर्थ आहे का. एक तर जुने कपडे असतात तर खूप वेळा ते कुचकी आले असतात, जर ते वर्थ असेल तरच त्याच्यात आपण करायला पाहिजे. किंवा जर मग ती टिकाऊ पण नसेल, जसं आता म्हटलं मी एक साडी ट्रान्सफर, कारण साडीचा कपडा कुचका झाला होता पण त्याच्यावरचं जे काम होतं ते खूप सुंदर होतं, तर मग ते कामच आपण पक्क्या कपड्यावर पूर्ण ट्रान्सफर करून घेतलं.
0: अच्छा.
1: आणि जुन्यातनं नवीन तुम्ही काय पण करू शकता. लेहंग्याचा तुम्ही वन पीस करू शकता, वन पीसचा तुम्ही स्कर्ट करू शकता, शेरवानीचा तुम्ही ब्लाऊज करू शकता. डिपेंड्स करतं की घालणारा कोण आहे, फॅब्रिक कसं आहे, या थोड्याशा बेसिक गोष्टीची रिक्वायरमेंट असते, त्याच्यानंतर तुम्ही खूप सुंदर त्याचं ट्रान्सफर करू शकता, चेंज करू शकता त्याला.
0: अच्छा. मग या गोष्टी तुम्हाला कशा काय आल्यात, म्हणजे अनुभवातून शिकल्या का तुम्ही?
1: ऍक्च्युली मला लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टीची आवड होती. जसं तुम्ही मगा म्हणाला की आधी सगळेजण शिवणकाम करायच्या, तर आई करते, आजी करते, ते बघून लहानपणापासून आपल्या हातात तेच होतं, क्रोशिया, उलन, तर ते लहानपणापासून बघून बघून मला ते आवडायचं आधीपासून. पण मधला पिरियड असा गेला की मी जॉब करायची, त्याच्यानंतर मग मी बुटीक लाईनला आली, तर आता माझा एक्सपिरियन्स पण एवढा झालाय की त्यातल्या त्यात मला मग त्यातल्या त्यात राहून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकता येतात. एक तर तुमची कल्पकता असते, तुम्ही किती कल्पना करू शकता, इमॅजिन करू शकता, किती परफेक्ट करू शकता, ते असं दिसतं तुम्हाला.

0: पण जे कलाकार असेल, मी स्वतःला कलाकार नाही म्हणवणार, पण जे आर्ट्स बनवणारे असतात, मग ते कुठला पण आर्ट फॉर्म असो, की त्यांना काही दिसलं की ते त्यांचं आर्ट त्यांना त्याच्यात क्लिक होतं की अरे मी याचं असं करू शकते, याचं असं होऊ शकतं, तर त्याच्यामुळे त्या आपसूक येऊन जातात, त्या खूप वेगळे एफर्ट्स नाही घ्यावं लागत, ते लक्षात येतं की हा याचं आपण हे केलं तर हे खूप सुंदर दिसेल. फक्त मग ते समोरच्याला ज्याचं बनवायचं आहे त्याला पटवून देणं किंवा तो त्या गोष्टीला कन्व्हिन्स होणं हा एक विषय असतो.
1: अच्छा, आणि हे सांगा की तुम्ही फक्त साड्यांमधूनच नवं काहीतरी निर्माण करता की आणखी काही गोष्टीमधून पण करू शकता?
0: नाही, सध्या तर साड्या जसं म्हटलं आपण शेरवानीपासून करू तर आपण खूप काही शकतो, पण तेच आहे त्याला वेळ किंवा बाकी सगळ्या गोष्टी पण असतात, तुम्हाला वेळ पण द्यावा लागतो त्या गोष्टीला आणि रिक्वायरमेंट पण असायला लागतं.
1: अच्छा, आणि हे सांगा की आपण नवीन कापड घेऊन जेव्हा शिवतो तेव्हा ती गोष्ट लवकर होते, पण जेव्हा जुन्यातून नवं काहीतरी करायला जातो त्यावेळेस त्याला वेळ लागतो का?
0: नवीन कापड घेऊन आपण जेव्हा शिवतो तर आपल्याला माहिती की हे नवीन आहे आणि याचं हे असं बनणार आहे, कारण ते फॅब्रिक आपण घेतोच तसं. जुनं जेव्हा फॅब्रिक असतं तसं, आता आपण साडी सोडून जर आपण म्हटलं की मी आता शेरवानीचे कुर्तेज पण शिवून दिले आहे किंवा ब्लाउजेस पण शिवले, मग त्या शेरवानीमध्ये त्या कुर्त्याचं फिटिंग बसेल का, एक्स्ट्रा आपल्याला फॅब्रिक्स कुठून मिळत आहे, कुठला फॅब्रिक आपण कुठे यूज करू शकतो, या सगळ्या गोष्टीचं थोडं कॅल्क्युलेशन असतं. ते कॅल्क्युलेशन करूनच मग तुम्ही त्याच्यात ते काम करू शकता.
1: अच्छा, आणि आजकाल मुली साड्या घालत नाहीत पण साड्या त्यांच्याजवळ भरपूर असतात आणि मग त्या साड्यांचे ड्रेस करायचे असतात त्यांना, पण त्यांचं समाधान झालं पाहिजे किंवा प्रत्येक कस्टमर हा वेगवेगळं काहीतरी मागत असतो, कारण त्यामध्ये त्याची पण काहीतरी कल्पना असते की नाही मला हे असं हवं, मला हे तसं हवं.
0: हो, या गोष्टीत एक मजेदार गोष्ट म्हणजे अशी आहे की जसं आता जनरेशन जे आहे, आई आणि मुलगी जेव्हा ड्रेस टाकायला येतं तर त्या मुलीला थोडं ओपनवालं पाहिजे असतं, छोटी स्ट्रीप, डीप नेक, पण आई तेवढी कम्फर्टेबल नसते, नाही गळा छोटा कर, स्ट्रीप छोटी कर, मग तेच असतं की तिला कसं घालायचं आहे तिचं पण समाधान झालं पाहिजे, तिच्या आईचं पण समाधान झालं पाहिजे, मग दोघांच्या मधला रस्ता तुम्हाला काहीतरी त्यांना द्यावा लागतो. की जर ती म्हणत असेल की 1 इंचाची स्ट्रीप तर मग थोडं दोघांना कन्व्हिन्स करून ती 1:2 आणा किंवा 1.5 आणा, आणि तुम्हाला तुमच्या सोसायटीत तुमच्या लोकॅलिटीमध्ये जिथे तुम्हाला जायचं आहे तिथे कम्फर्टेबली घालता येईल असे कॉस्ट्युम्स तुम्ही बनवा. की तुम्ही ड्रेसअप घातल्यावर एक तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे, तुम्ही अनकम्फर्टेबल नाही राहिले पाहिजे, तुमचा ड्रेस हा तुमचा कॉन्फिडन्स असतो.
1: बरोबर,
0: ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही कशाचं जुन्याचं बनवताय की नवीनचं बनवताय, जुन्याचं पण असेल तरी तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. नुसतं ट्रेंड आहे, फॅशन आहे, तिने घातलं आहे म्हणून आपण ते करतोय हे मला योग्य नाही वाटत. तुम्ही कम्फर्टेबल असायला पाहिजे तर ते जास्त छान दिसेल.
1: हो, आणि हे सांगा की पूर्वीच्या स्त्रिया बघा गोधडी शिवायच्या जुन्या साड्यांच्या, तर आज जुन्या साड्यांचे बेड कव्हर बनवले जातात. हो ना, कधी कधी साड्यांचे तुकडे करून किंवा लांब लांब असे पीसेस करून त्याचे पायपोस पण बनवले जातात, तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: जुन्या साड्यांचे आपण जसं गोधडी म्हणतो तर ते आता तर ट्रेंड झालाय, तसे तुकडे तुकडे कट करून जॅकेट्स, कुर्तीज,
1: अच्छा,
0: असं तुम्ही खूप सारं बनवू शकता. इव्हन आता नुकत्याच एका सेलिब्रिटींनी एका फॅशन शो मध्ये एक बॉर्डरवाला ड्रेस घातलेला आहे, त्याला फक्त त्यांनी वेगळ्या वेगळ्या सिटीजमधनं बॉर्डर्स, जसं पैठणी झालं, कलमकारी झालं, ब्रोकेट झालं, पारसी बॉर्डर झालं, असं बॉर्डर बॉर्डर पॅच करून एक ड्रेस बनवलेला आहे तो ड्रेस त्याने, आणि तो खूप सुंदर दिसतो. तेच आपण जर इथे शिवलं चिंधडे चिंधडे चिंधडे करून की हे काय आहे चिंधडे चिंधडे, पण ते खूप सुंदर दिसतं आणि छान दिसतं. तसं तुम्ही जॅकेट शिवा, कुर्ती शिवा, तुम्ही काय पण शिवू शकता.
1: पण त्यामध्ये पण कलर्स, डिझाईन, यामध्ये पण रंगसंगती साधली गेली पाहिजे.
0: हो, त्याच्यासाठी मग तुमचं विजन पाहिजे. ते असं थोडं प्रॉपर कलर्स, कॉम्बिनेशन्स, बॉर्डर्स थोड्याशा त्या छान मॅच झाल्या पाहिजे, तर ते जास्त सुंदर दिसतं.
1: हो, बरं, तुम्ही एक फॅशन डिझायनर म्हणून या क्षेत्रात आहात, तर तुमचा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, तर तुम्हाला एखादा चांगला अनुभव पण आला असेल एखाद्या कस्टमरचा, तर तो सांगू शकता ना?
0: मला बऱ्याच कस्टमरचा चांगला अनुभव आहे. काही माझे कस्टमर असे आहे की जे बाहेर न येतात. आता माझे एक रिसेंट एक कस्टमर आल्या आहे, त्या चेन्नईच्या, दोघी बहिणी आहेत त्या, तर ती तिथनं इथे येते पूर्ण वर्षभराचा 6 महिन्याचा स्टॉक घेऊन, आणि इथनं सगळं ती कस्टमाईज करून घेऊन जाते. आणि तिचं ऑलमोस्ट असं असतं की तिला वेगळं हवं असतं, तर ती सासूच्या साड्या, आईच्या साड्या, असं सगळं काहीतरी जुनं कलेक्ट करून असं आणते, आणि मग तिला खूप वेगळं बनवून द्यायला लागतं मला. असं ऑलमोस्ट खूप कस्टमर्स असतात त्यांचं, असं म्हणजे खूप. एकदा तुमचा जेव्हा डिझाईन सेट झालं असतं किंवा तुमचे डिझाईन कन्सेप्ट जेव्हा समोरच्याला कळतात, तर तो तुम्हाला खूप त्रास नाही देत.
1: बरोबर,
0: किंवा त्यात तो तुमच्यावर ट्रस्ट करतो की ही मला बेस्ट करून देईल, कारण त्याला तुमच्यावर भरोसा असतो. त्याला स्वतःला माहित असतं की मला इतकं इमॅजिन नाही होत आहे तर ही व्यवस्थित मला काहीतरी करून देईल, तर तिथे तुम्हाला

0: जास्त एफर्ट्स घेऊन जास्त डिझाईन्स करायला लागतात.
1: तर सोनालीताई, आजकाल सोशल मीडियावर पण याविषयी खूप गोष्टी आपण बघत असतो, जसं जुन्या पॅन्टच्या पिशव्या किंवा कुर्तीज, शर्टमधून पिशव्या किंवा साड्यांच्या पिशव्या. आणि बघा ना, आरोग्याला घातक असलेलं प्लास्टिक न वापरता या पिशव्या आपण सहज वापरू शकतो. तर आता हे सांगा की कधी कधी साडी खूप खराब होते पण तिचे काठ खूप चांगले असतात, तर ते सुद्धा उपयोगात येऊ शकतात का?
0: करू शकतो, आपण सगळ्याच गोष्टींचा उपयोग करू शकतो. जसं तुम्ही म्हणाल प्लास्टिक, तर मी पण पर्सनली प्लास्टिक नाही वापरत. शक्यतो प्लास्टिक अवॉइड करा, कचरा कमी करा, ज्याच्यामुळे कचरा कमी होईल. आणि ज्याच्यात आपण म्हटलं शर्ट्सपासून तुम्ही साडी कव्हर बनवू शकता, ब्लाऊज कव्हर बनवू शकता, पिलोज बनवू शकता. साड्यांपासून ड्रेसेस तर सगळेजण बनवतातच, तो एक विषय आहेच. मग झाले पॅन्ट्स, जेन्ट्सचे पॅन्ट्सपासून, जसे जीन्सचे पॅन्ट्स असेल किंवा टेरिकॉट्सचे जास्त वापरतात, त्याच्यातनं पण तुम्ही पिशव्या, सुंदर सुंदर पिशव्या बनवू शकता, ज्या खूप सुंदर दिसतात आणि टिकाऊ पण असतात. हे की नाही, एखादी आपल्या गाडीच्या डिक्कीत किंवा पर्समध्ये असेल तर आपल्याला प्लास्टिक कुठेच मागायची गरज नाही पडत. मग झाला साड्यांचा, त्या साड्यांमध्ये काय होतं, आतला पोत जर सिल्क असेल तर तो कधी कधी कुचका होऊन जातो, बॉर्डर खूप सुंदर असते त्याची, तर ती बॉर्डर तुम्ही दुसऱ्या साडीला ट्रान्सफर करू शकता. एखादं प्लेन फॅब्रिक घेऊन तुम्ही बॉर्डर त्याच्यावर लावून घ्या, किंवा त्या बॉर्डरचा एका कपड्यावर घेऊन त्याचा कुडता शिवा, जॅकेट शिवा. त्याचं तुम्ही जेंट्स जॅकेट पण शिवू शकता, असं नाही की साडी आहे तर तुम्ही लेडीजसाठीच फ्रॉक किंवा काही अजून शिवायला पाहिजे. लेडीज साडीजचे जेंट्स कुडते पण खूप सुंदर दिसतात, कारण शेवटी ते फॅब्रिकच आहे ना.
1: हो,
0: आहे तर शेवटी ते फॅब्रिक. तुम्ही कुडते शिवा, ते पण खूप सुंदर दिसतात. स्वतः फॅमिलीमधल्या लोकांसाठी शिवलेले आहेत आणि पुष्कळशा कार्यक्रमांमध्ये आम्ही घातले, छान दिसतात. लोक अप्रिशिएट पण करतात, त्यांना माहिती नसतं की हे असं पण होऊ शकतं बा. त्याच्यामुळे तुम्ही जुन्या सगळ्याच वस्तू तुम्ही वापरू शकता. कुठलीच वस्तू अशी कचऱ्यात टाकायची गरजच नाही. दोन गोष्टी असतात, एक तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही स्वतः करू शकता, किंवा जर तुम्हाला वेळ नाही आणि आवडही नाही पण काहीतरी करायचं आहे तर मग तुम्ही कोणाकडनं तरी ते करून घ्या. तुम्ही तुमची आयडिया द्या, समोरच्याची आयडिया घ्या. जर समोरच्याला आयडिया नाही आहे तर तुम्ही तुमची आयडिया द्या. असं तुम्हाला दोघं मिळून काम करावं लागेल. ज्याला स्वतःला आयडिया आहे, स्वतःला वेळ आहे, तर ते लोक करतात. आणि असं नाही आहे, बरेचशा माझ्या मैत्रिणी अशा आहे ज्या चांगल्या पगाराच्या नोकरी करतात, काही गरज नाही आहे त्यांना ऍक्च्युली हे सगळं काम करायची, पण त्यांना आवड आहे. ते स्वतःच्या कपडे स्वतः शिवतात, घरातल्या जुन्या कपड्यांच्या पिशव्या शिवतात, कारण त्यांना त्या गोष्टींची आवड आहे. त्याच्यामुळे आवड असणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग जर नाही जमत आहे तर मग आम्ही आहोच.
1: आणि सोनाली, ते आज दिवस बदलत आहे, बरेच फॅशन पण बदलत चालली आहे, तर पूर्वीची फॅशन आणि आताची फॅशन यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?
0: पूर्वीची फॅशन जर आपण एक पूर्वीची म्हणजे जर माझ्या आजीपासूनची म्हटलं तर आमची आजी नऊवार फाटलं की ते कापायची आणि त्याला शिवायची, ज्याला दांड म्हणायचे, आणि मग ते घालायचे. त्याच्यानंतर आता मध्ये एक फॅशन आली होती हाफ हाफ साड्यांची.
1: हो,
0: एक अर्धी साडी वेगळी, अर्धी साडी वेगळी. तर आजी आमच्याकडे हे काय दोन तुकडे घालून, जुन्याच गोष्टीला काहीतरी वेगळं करून ते फॅशन नावानी पुन्हा नवीन येतात. तसंच आता काहीतरी ट्रेंडमध्ये नवीन नवीन जुनं काहीतरी पुन्हा येत जातं आणि ते नवीन फॅशनच्या नावानी येतं.
1: बघा, कधी कधी आपल्याकडे जुन्या शाली पण असतात किंवा मग चांगले चांगले टी शर्ट्स पण असतात, तर यातून पण काही नाविन्यपूर्ण वस्तू आपण बनवू शकतो का?
0: खूप सुंदर, शॉलींपासून आपण शर्ट्स बनवू शकतो, कुर्तीज बनवू शकतो, तुम्ही प्लाझो बनवू शकता. जुन्यातनं नवीन बनवायला सगळ्यात पहिले कन्सेप्ट काय असतो माहिती आहे की तुमच्याजवळ काय फॅब्रिक आहे, ते जास्तीत जास्त यूज कसं होईल. की सपोज जर हाफ व्हाईट वगैरे काही असेल तर त्याचा तुम्ही प्लाझो करू शकता किंवा शर्ट करू तो आपण खूप काही शकतो. पण त्याच्या सगळ्यात पहिले हा विचार करायला पाहिजे की ते आपल्याला मॅक्झिमम घालता येईल. सपोज माझ्याकडे हाफ व्हाईट कलरची शॉल आहे, थोडी मोठापणा आहे, तर मी त्याचा प्लाझो करू शकते. किंवा साडी आहे तर मी त्याचा प्लाझो किंवा पॅन्ट करू शकते. तर त्याच्यावर मी मल्टी कलर्सचे टी शर्ट्स वापरेल, म्हणजे तो माझा जास्त यूज होईल.
1: हो,
0: की नाही, मॅक्झिमम तुम्ही किती यूज करू शकता अशी वस्तू बनवायची की ती आपण मॅक्झिमम
1: यूज
0: अल्टरनेट यूज करता आली पाहिजे आपल्याला. म्हणजे ती जी आपण डिझाईन करून घेतोय त्याला इकॉनॉमिकली पण वर्थ होईल आणि यूज टू होईल.
1: नक्कीच,
0: शॉलींपासून आपण शर्ट्स बनवू शकतो, टी शर्ट्स बनवू शकतो, कुर्तीज, पोचूज खूप वेगळं बनवू शकतो आपण. किंवा मग लहान मुलीं असेल, मुलींसाठी पण तुम्ही फ्रॉक्स बनवू शकता. आधी तर जसं आता तुम्ही म्हटलं जुनी फॅशन आणि नवीन फॅशन, आधी तर छोट्या जुन्या कपड्यांमधनंच पोरींचे लहान फ्रॉक बनवले जायचे.
1: हो,
0: आता तोच ट्रेंड आहे पुन्हा. आजीच्या साडीपासून आई एक कुर्ता बनवते आणि आपल्या पोरीला एक छोटासा फ्रॉक बनवून देते, म्हणजे ती आजीची साडी पण जपल्या जाते.
1: हो,
0: आणि नवीन ट्रेडिशनल, किती पण हे लोक आधुनिक झाले तरी पण त्यांना ट्रेडिशनल दिसायचं आहे.
1: हो,
0: ट्रेडिशनल लुक त्यांना वेस्टर्न

0: मध्ये हवं आहे, त्याच्यामुळे आपली जी संस्कृती आहे किंवा जे ट्रेडिशन आहे ते आहे, ते थोडं वेगळ्या पद्धतीने मांडायचं आहे. जसं आधी साड्या, मग कुर्तीज, तर आता जीन्स, पैठणीमध्ये पण जीन्स, जॅकेट्स, सलवार, लेडीज, जेंट्स दोन्ही पण येतात आहे. पैठणी तर आपला ट्रेडिशनच आहे ना,
1: हो ना.
0: फक्त ते थोडंसं तुम्हाला वेस्टर्नमध्ये मांडायचं आहे. मग ते की घालणारा वेस्टर्न आहे की कल्चर आहे, त्याच्यावर मग तुम्ही जुन्याचं नवीन बनवू शकता.
1: अगदी. तर मैत्रिणींनो, आता आपल्या कपाट्यातल्या जुन्या साड्या बाहेर काढायच्या आणि त्यातून नवीन ड्रेस शिवायचे, म्हणजे बघा ना, नवीन साड्यांसाठी आपल्या कपाटात नक्कीच जागा होईल, हो ना सोनाली ताई?
0: बिलकुल.
1: तर मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ, या अंतर्गत सौंदर्य संवाद या मालिकेमध्ये आपल्यासोबत आहेत सोनाली जिचकार. तर सोनालीताई, तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुला.

0: बरं सोनालीताई, या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला असे नवीन काही अनुभव आलेत का की त्यामुळे तुम्हाला पण प्रेरणा मिळाली?
1: हो, नवीन अनुभव तुम्हाला प्रेरणा घ्यायसाठी सतत बघत राहायला लागतं.
0: हां,
1: कुठे काय सुरू आहे, कुठे काय सुरू आहे, आणि ते तुमची चॉईस असल्यामुळे तुम्हाला ते आवडतं पण बघायला आणि त्याच्यातनं शिकायला. असं प्रत्येक वेळेला शिकायला असं जरुरी नाही की तुम्ही मोठ्या व्यक्तीकडनं शिकाल. तो तुमच्यापेक्षा लहान पण असू शकतो, तो कोणी पण असू शकतो, तो कुठे पण असू शकतो.
0: बरोबर, हो
1: हे की नाही, फक्त तुम्हाला त्याचा कन्सेप्ट आवडताय, त्याचं डिझाईन आवडताय. सध्या सोशल मीडियावर एक असंच एका जणाकडनं मला काही रील्स याच्यात बघितलं मी सोशल मीडियावर, की ती व्यक्ती जी आहे ते जुने शूजपासनं कपड्यांपासनं सगळं कलेक्ट करत आहे आणि नवीन काहीतरी बनवत आहे. आणि तर इतके सुंदर डिझाईन्स त्या जुन्या कपड्यातनं, बॅग्स, शूज, क्लॉथ्स तो बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतोय आणि त्याच्या रील्स खूप व्हायरल होत आहे. तो खूप फेमस होतोय, म्हणजे लिटरली 15 ते 20 दिवसात, एका महिन्यात तो खूप फेमस झालेले व्यक्ती आहे.
0: अच्छा,
1: खूप आहे आणि छोटे पोरं आहेत ते, त्यांच्याकडे बघून मला खूप कौतुक वाटतं. इव्हन मी त्यांच्याकडनं शिकते, खूप मोठ्या फॅशन डिझायनर्सकडनं वगैरे यांच्याकडनं तर आपण शिकतोच, पण हे जे छोटे छोटे नवीन नवीन लोक जे येतात त्यांच्याकडनं पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, त्यांच्या नवीन आयडियाज तुम्हाला शिकायला मिळतात. आणि हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला याच्यात शिकतच राहायला लागेल.
0: हो अगदी,
1: जर तुम्ही म्हणाल की मला सगळं येतं तर तुम्ही संपला, मग तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्हाला रोज तुमच्याकडे येणाऱ्या व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. जर तुम्ही त्याच्याकडनं शिकायचं जर ठेवाल तर तुम्ही खूप काही गोष्टी याच्यात करू शकता.
0: हो, आणि सोनालीताई, आपण आता तर बघितलेत की मुलींसाठी, आयांसाठी आपण जुन्यातून नवं काहीतरी करतो आणि खूप छान असे ड्रेसेस आपण त्यातून तयार करतो. पण आपण बघितलं आहे की पूर्वीच्या काळांमध्ये बायका घरीच अगदी छोट्या मुलांसाठी, बाळांसाठी टोपरे शिवायचे किंवा मग त्या छोट्या छोट्या गोधड्या शिवायच्या, तर ही गोष्ट आता पण सुरू आहे का? कारण असं म्हणतात की छोट्या मुलांना जुनं पहिले घालावं, तर काय सांगाल तुम्ही?
1: आधी जे आई किंवा आजी जे शिवायची गोधड्या, किंवा मग मोठ्या बहिणीच्या पोराचे कपडे लहान बहिणीला, तिच्या पोराचे कपडे

0: लहान बहिणीला. आजकाल एवढं ट्रेंड नाही राहिलाय, लोक नवीनच घेतात, ते धुतात आणि मग घालतात.
1: घालतात
0: त्याच्यातही पळवाटा भरपूर असतात की 7व्या महिन्यापर्यंत नवीन घालायचं नाही, जुनंच घालायचं आहे. मग तिला तर ब्लाऊज ट्राय करायचं असतं, मग ते बुटीकमध्ये येऊन ते आधी तुम्ही घालून घ्या ना 2 मिनिटं, मग मी ट्राय करते. पण तरी जे आजी किंवा आई ज्या बनवायच्या, तसं बनवायची इच्छा पण लोकांची असते की मला वेगळं बनवून दे, मार्केटमध्ये आहे ते नको मला, या माझ्या साड्या याच्यातनं मला दुपटे बनवून दे किंवा टोपरे बनवून दे, तर तसं पण आम्ही बनवून देतो.
1: कारण की त्या साड्या, कॉटनच्या साड्या इतक्या सॉफ्ट असतात की तेवढं सॉफ्ट बाजारात मिळणं शक्य नाहीये.
0: ऍक्च्युली जुनं घालायचा कन्सेप्ट असा असतो की ते धुऊन धुऊन इतकं नरम आलेलं असतं की त्याच्यामुळे बॉडीला आपल्याला छान वाटतं, सॉफ्ट वाटतं.
1: हो,
0: उन्हाळ्याचं तुम्ही जितकं जुनं कॉटन घालाल तितकं तुम्हाला ते स्मूदिंग वाटतं.

0: टन घालाल तितकं तुम्हाला ते स्मूदिंग वाटतं, फ्रेश वाटतं ते. त्याच्यामुळे
1: हो.
0: बाळाला तर सॉफ्टच कपडे पाहिजे बा, म्हणून ते जुने कपडे घातले जायचे. पण अजूनही ज्या आहेत काही ज्यांना, जे लोक हे रूल्स फॉलो करतात किंवा मानतात या गोष्टी
1: हो.
0: सगळ्या, तर ते जुन्या कॉटनच्या साड्यांमधनं दुपटे बनवून घेतात, झबले बनवून घेतात. ते त्यांच्या चॉईसनी डिझाईननी. याच्यात महत्वाचं म्हणजे की ती जी होणारी आजी असते तिला खूप या गोष्टींचं कौतुक असतं आणि आपल्या बाळासाठी खूप काहीतरी करायचं अशी इच्छा असते तिची, तर
1: हो.
0: ते लोक ह्या सगळ्या गोष्टी करवून घेतात.
1: आणि जो आपण विषय मग अशी बोललो की प्लास्टिक वापरू नये, साडीच्या पिशव्या शिवून त्या वापराव्यात, तर या साडीच्या पिशव्या ज्या आपण शिवून घेतो त्यातून पण महिलांना रोजगार मिळतो,
0: हो,
1: हो ना?
0: त्याच्यातून पण महिलांना रोजगार मिळतो.
1: हा हा
0: आणि जेव्हा आपण एखाद्या वस्तूला नवीन मध्ये रूपांतर करतो, तुम्हाला त्याला कट करायचं आहे, स्टिच करायचं आहे, डिझाईन करायचं आहे, तर ते तुम्ही स्वतः नाही करत आहे, तर तुम्ही कोणाकडनं तरी करून घ्या. मग त्याच्यात पण डिपेंड्स करतं की तुम्ही किती स्किल लेबर कडनं करून घेताय.
1: हा
0: पण ज्या गरजू महिला आहेत त्यांना आपण याच्यातनं रोजगार देऊ शकतो,
1: हो.
0: ज्याला स्टील म्हणजे त्याला खूप एफर्ट्स नाही लागत. शर्टपासनं जर तुम्हाला साडी कव्हर बनवायचा आहे, पिशवी बनवायची आहे, तर तुम्ही एखादी गरजू महिला जी तुमच्या आजूबाजूला असेल, जिला साधंच नुसतं मशीन चालवता येतं बा, तिच्याकडनं पण तुम्ही त्या गोष्टी बनवून घेऊ शकता.
1: हो
0: म्हणजे तिला पण 4 पैसे मिळेल,
1: अगदी
0: ठीक आहे, कचरा पण कमी होईल,
1: हो.
0: तुमचं कपाट पण रिकामं होईल, तुम्हाला नवीन वस्तू घ्यायला मिळेल. आणि बाकी हस्बंड लोकांना, नवऱ्या लोकांचं जसं असतं, आधी कपाट तर रिकामं कर मग
1: हो.
0: नवीन घेऊन देतो, हा ऑलमोस्ट सगळ्यांचा डायलॉग असतो. तर ते
1: हा
0: कपाट पण रिकामं होईल,
1: हो
0: त्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी नवीन करू शकता. मग
1: अगदी
0: आणि तुमच्या आजूबाजूला ज्या खरंच गरजू महिला आहे त्यांना तुम्ही इनडायरेक्टली रोजगार देऊ शकता, की त्यांच्याकडे तुम्ही पायपोषण करून घ्या, सोफ्याचे कव्हर्स करून घ्या, साड्यांना तुम्ही जर थोडं खाली मादरपाटचा एक थोडा जाडा कपडा येतो किंवा थोडासा एक थिक कपडा लावून, बेस लावून साड्यांचं तुम्ही सोफा कव्हर पण करू शकता, बॉर्डर्स वगैरे लावून खूप सुंदर दिसतात त्या.
1: सोनालीताई, खरंच तुम्ही इतक्या छान अशा गोष्टी सांगितल्यात की ज्या जुन्यातून नव्या आपण करू शकतो आणि यामुळे साड्या म्हणा किंवा जुने ड्रेस म्हणा ते पण वाया जाणार नाहीत, ते सुद्धा कामी पडतील. आणि मला वाटतं अशा गोष्टी बाजारात सुद्धा मिळणं अशक्यच आहे. आणि सोनालीताई, जेव्हा बाजारामध्ये एखाद्या ड्रेसचं नवीन डिझाईन येतं तर ते नवीन डिझाईन त्या कस्टमरला जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय करता?
0: कस्टमर जेव्हा येईल तेव्हा आम्ही लगेच त्यांना नवीन डिझाईन्स बनवू शकतो. त्यांनी आणून दिले तर आम्ही सेम डिझाईन्स बनवून देतो. अदरवाईज असं खूप कमी होतं की कस्टमर डिझाईन घेऊन येतो, तो जर फॅशन डिझायनरकडे येत आहे तर तो तुमचेच एफर्ट्स घ्यायला येत आहे, तो स्वतः एफर्ट्स नाही घेत, तो मटेरियल घेऊन येईल आणि तुम्हाला त्याला एफर्ट्स द्यायचे, तुम्हाला त्याला डिझाईन बनवून द्यायचे. त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट असणं आवश्यक आहे, कुठे काय सुरू आहे, कसं काय बनत आहे, कोण बनत आहे, आणि त्याच्यात त्याच्यात तुमचं विजन, तुमचं इमॅजिनेशन. त्याच्यात मग जसं मी मघा बोलली की तुम्ही ड्रेस सोबत ज्वेलरी पण डिझाईन करू शकता, फॅब्रिकमध्ये ज्वेलरी पण खूप सुंदर डिझाईन होते. किड्सवर जर आपण बोलायचं झालं तर लहान मुलींमध्ये हेअर बेल्ट्स पासून, हेअर क्लिप्स पासून, शूज पासून आपण त्या साडीमध्ये मॅचिंग कस्टमाईज करून देतो. कारण थीम वाईज असतात आजकाल प्रोग्राम्स, की आईला आणि बेबीला फर्स्ट बर्थडे आहे, बारसा आहे, दोघींना सेम करायचं आहे, आणि मग त्या बाळाचं मॅचिंग एवढं मिळत नाही, तर मग ते तुम्ही क्लॉथमधनं त्याला कस्टमाईज करू शकता.
1: तर सोनालीताई, तुम्ही इतक्या छान छान गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या जुन्यातून आपण नव्या करू शकतो आणि जेवढं करू तेवढं कमीच आहे. कारण तुमच्याजवळ अशा खूपशा गोष्टी आहेत की ज्या मला वाटते आमच्या कल्पनेच्या सुद्धा बाहेर आहेत. आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, तर त्यांना अशा जर गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करायला सांगा?
0: मार्गदर्शन मी एकच म्हणेल की जसं मी थोड्या वेळ आधी म्हटलं की तुम्हाला शिकत राहायचं आहे. जिथे तुम्ही इथे आले की नाही मलाच सगळं येतं आणि मीच बेस्ट आहे असं नाही होत. तुमच्यापेक्षा लहान, तुमच्यापेक्षा मोठे जे पण तुमच्या आजूबाजूला आहे त्यांच्याकडनं तुम्ही शिकत राहा. तुमचं जे पण फील्ड आहे, जसं आपलं फॅशन डिझायनिंग फील्ड आहे, ऑटोमॅटिकली जर तुम्ही त्याच्यात आहा मुरले आहात तर तुमची नजर पटकन चुकीच्या गोष्टी, चांगल्या गोष्टी, तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घ्यावं लागत. एखाद्याकडे बघितलं की तुम्हाला पटकन लक्षात येतं, अरे हे छान आहे, हे मला नाही जमत, मग ते डोक्यात तुमच्या चालायला पाहिजे. किंवा तुम्ही त्याच्यावर रिसर्च करून, म्हणजे ते कसं बनवायचं, काय बनवायचं, किंवा एखाद्याचं कसं नाही हे बरोबर नाही वाटत आहे, तर मग ते काय चुकलंय, कसं असायला पाहिजे, हे सगळं तुम्ही स्वतःला अपडेट करत राहा, शिकत राहा. हे फील्ड असं आहे की तुम्हाला खूप शिकावं लागणार आहे.
1: खरंच आहे,
0: कारण दर 2 दिवसाला फॅशन बदलते आहे, दर 2 दिवसाला फॅशन बदलते. आता माझा अनुभव असा आहे की कस्टमर कपडे टाकतात शिवायला असं असं करून दे, विदिन 8 दिवस 4 दिवसही होत नाही की त्यांचं ते एक काम करणं, नेक चेंज करून टाक, ते घे. म्हणजे त्यांचे कपडे रेडी होईपर्यंत त्यांना असं वाटतं की हे ट्रेंड मधनं गेलंय. प्रत्येक 2 दिवसांनी काहीतरी नवीन येत आहे, प्रत्येक 4 दिवसात काहीतरी वेगळं बनवायचं आहे, तर तुम्ही शिकत रहा, बस हेच मी त्यांना म्हणू शकेल की जितकं जास्त होत असेल तितकं तुम्ही शिका.

0: का, स्वतःला परफेक्ट करायचा प्रयत्न करा, स्वतःच्या चुका शोधा की आपलं कुठे चुकतं आहे आणि मग त्याला परफेक्ट करा.
1: तर सोनालीताई जिचकार, खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या मैत्रिणींना केलं. तुम्ही आज इथे आलात आणि सौंदर्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये जुन्यातून नवं याविषयी खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: सौंदर्य संवाद या मालिकेमध्ये जुन्यातून नवं याविषयी सोनाली जिचकार यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर हॅलो सखी हा कार्यक्रमात उन्हाळी प्रवासातील आठवण याविषयी इतर मैत्रिणींशी सुवर्णा पाटील यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. चला तर.
3: मैत्रिणींनो नमस्कार. हॅलो सखी या कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, उन्हाळ्याची चाहूल लागली की आपलं मन आपोआप प्रवासाला निघतं. कधी गावची ओढ लागते तर कधी माहेरची. आपल्या मित्रमैत्रिणींना भेटावं, आप्तस्वकीयांसोबत गप्पा कराव्यात असं मनापासून वाटतं. चला तर सख्यांनो, आज उन्हाळी प्रवासातील आठवण याविषयी आपल्या सख्यांसोबत गप्पा करूया.
4: हॅलो सखी.
3: हॅलो सखी, नमस्कार.
5: नमस्कार.
3: कोण बोलताय सखी?
5: मी नागपूरहून मीरा अरविंद शहापूरकर बोलतेय.
3: मीराताई, तुमचं आमच्या हॅलो सखी कार्यक्रमात मनापासून स्वागत. यावेळचा आपला विषय आहे उन्हाळी प्रवासातील आठवण.
5: बर,
3: तर तुमच्या अशा काही आठवणी आहेत का, तर त्या आम्हाला सांगा.
5: वा वा, खूप छान विषय घेतला आणि हल्ली उन्हाळ्यात सुरू असल्यामुळे ती आठवण कायम ताज्या होतात. आपण ज्या करतो उन्हाळ्यातला प्रवास म्हणजे काही जणांना आवडणारा असतो, जसा मला फार आवडतो, तर काही जणांना नकोसा असं वाटतं. कारण न आवडण्याचं कारण असं असावं की सूर्याचं जे आपल्यावर कृपादृष्टी अधिक झालेली असते आपल्या मुख्यतः विदर्भावर. मला तिन्ही ऋतूंमध्ये प्रवास करायला खूप आवडतो, पण त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये मला निसर्ग पर्यटन करायला खूप आवडतं. म्हणजे निसर्ग सानिध्यात राहायला खूप आवडतं आणि त्यातल्या त्यातही जंगल सफारी म्हणजे अगदी मला खूपच आवडते. तिथे जंगलातले अनेक प्राणी, पक्षी, निरनिराळे प्रकारची झाडं बघायला मिळतात. एवढंच नव्हे तर मला एक स्वतःला असं सांगावं असं वाटतं की बहुतेकांचं असं एक असतं की सफारीला गेल्यानंतर आम्हाला वाघ दिसायला हवा, पण माझं असं नाही आहे. आठवण असं सांगेल की मी सफारीला जेव्हा मागल्या वर्षी गेली होती करांडल्याला, तर त्यावेळेला आम्हाला असं झालं होतं की वाघ तर दिसला नाही, पण वाघाच्या ऐवजी जी वेगवेगळी पशु पक्षी जी दिसली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे जंगलांमध्ये, म्हणजे मोहाची झाडं आहेत, त्याचं दरवळत असणारा सुगंध आहे, भावाचे गुच्छेच्या गुच्छे आपल्याला जंगलांमध्ये दिसतात, त्यामुळे आपलं मन अगदी आल्हाददायक होऊन जातं. आपण जेव्हा प्रवास आम्ही जेव्हा करत असतो ना उन्हाळ्यात, आणि स्पेशली गोंदिया, भंडारा वगैरे या साईडला जेव्हा आम्ही जातो दरवर्षी, आणि या दिवसामध्ये ना सुवर्णातही की ग्रामीण भागात आपण जेव्हा प्रवास करत असतो ना, त्यांना रस्त्याच्या कडेला ग्रामीण भागामध्ये काही फळं घेऊन बसलेली असतात जी जंगलात या वेळेलाच मिळतात. म्हणजे त्यातल्या त्यात नावं सांगता येईल की टेंब्र झाले, चारं झाली, म्हणजे ही नैसर्गिक फळ आहेत. याचा आस्वादही तेवढाच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. किंवा एक कचरं म्हणून फळ येतं तिकडे, ते फळ टरबूज, खरबूज. आपण उन्हाळ्यात जरी प्रवास करत असलो तरी आपली काळजी कायम निसर्ग घेत असतो की काय असं मला वाटतं. कारण म्हणजे टरबूज, खरबूज, पाण्याची कमतरता जाणवू नये त्याच्यासाठी आपण ही फळं खाऊन आपली तहान भागवू शकतो. आणि दुसरी एक आठवण मला सांगावीशी वाटते. मी आताच एप्रिलमध्ये अंदमान निकोबारला जाऊन आले. तर अंदमान निकोबारला देखील उन्हाळा सुरू झालेला होता आणि उन्हाळ्याची गरमी, घाम अगदी, कारण दमट वातावरण असतं समुद्र असल्यामुळे तिथे, तर गरमी खूप जाणवत असते. पण मला आपल्याला लहानपणापासून जे सावरकरांविषयीचं जे प्रेम किंवा जिज्ञासा होती, त्यांची जे सेल्युलर जेलमध्ये त्यांना कसं ठेवलं होतं काय, तर तो प्रवास देखील एक आठवणीतला प्रवास आहे. तुम्हाला जर कुठली एखादी गोष्टी जाणून घ्यायची जिज्ञासा असेल तर तुमचा उन्हाळ्यातला प्रवास देखील अतिशय सुखकारक, आनंददायक असा होतो.
3: खरंय. मीराताई, तुम्ही सांगितलं की आजूबाजूचा जो ग्रामीण परिसर सुद्धा एका वेगळ्या तऱ्हेने अनुभवायला मिळतो, पारखायला मिळतो, तिथलं लोकजीवन

0: जवळून पाहायला मिळतं.
1: अगदी, कारण आणि त्यांचं म्हणजे शहरातलं जीवन आणि ग्रामीण भागातलं जीवन यांच्यामध्ये तफावत आपल्याला आढळते. तफावत म्हणजे काय, फक्त वेशभूषा, बोलीभाषा वगैरे याच्यामध्ये तफावत जरी आढळत असेल ना सुवर्णातही, तरी मला तिथे जास्त माणूस की ग्रामीण भागात दिसते. आपलेपणा जो आपण म्हणतो ना, तो ग्रामीण भागात जास्त आपल्याला जाणवतो पर्यटन करताना, मुख्य म्हणजे प्रवासात. उन्हाळ्याची गर्मी ही कुठल्या कुठे पळून जाते पर्यटनामुळे.
0: खरंय खरंय. तर मीराताई, तुम्ही खूप छान रीतीने तुमच्या आठवणी आमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर तुम्हाला गाणी ऐकायला सुद्धा आवडतात का मीराताई?
1: अतिशय. गाणं म्हणजे संगीत म्हणजे माझं प्राणप्रिय, अगदी म्हणजे आवड, जे आपण म्हणतो छंद जो म्हणतो, त्याला कारण असं की माझी आई सुद्धा संगीत नाटकांमध्ये काम करायची. म्हणजे बाबांचा सुद्धा बिझनेस हा नाट्य शृंगार गृह म्हणून नागपुरातलं एकमेव ठिकाण होतं की जिथे नाटकांसंबंधी संपूर्ण माहिती आणि सगळं सामान मिळायचं. त्यामुळे एक खूप आवड आहे, मी म्हणजे गाण्याचा प्रयत्न करते. सुवर्णातही नाट्य संगीत खूप आवडतात आणि क्लासिकल म्युझिक खूप आवडतात. त्यामुळे मला सौभद्र नाटकातलं जसं वद जाऊ कुणाला शरण हे पद ऐकायला नक्कीच आवडेल मला.

0: हॅलो सखी, नमस्कार.
1: नमस्कार. हा, किरण मोहरील, धरमपेठ, नागपूरहून बोलते मी.
0: किरणताई, तुमचं आपल्या हॅलो सखी या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर तुम्हाला प्रवास करायला आवडतो का? आणि विशेषतः मुख्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात.
1: हो, मला प्रवास करायला आवडतो. म्हणजे जवळपास मी दरवर्षी वर्षातून दोनदा तरी बाहेर पडते प्रवास करायला. साधारण उन्हाळा सुरू व्हायच्या आधी मार्च मध्ये वगैरे मी प्रवासाचं प्लॅनिंग करते.
0: तर प्रवासाला जाताना तुम्ही कशा जाता?
1: ट्रॅव्हल्सच्या सोबत जाते. कधी मैत्रिणी मिळाल्या तर त्यासोबत असतात, नाहीतर मग प्रवासात ज्या मैत्रिणी मिळतील त्यांनाच मी त्यांच्यासोबत प्रवास करते.
0: वा वा, क्या बात.
1: मागच्याच वर्षी मी मार्च मध्ये साधारण गुजरातच्या प्रवासाचं प्लॅनिंग केलं, पण माझं त्यात मेन ठिकाण जे पाहायचं होतं ते मला गिरनार यात्रा करायची होती. तर ती व्यवस्थित आणि खूप छान झाली माझी. म्हणजे इथल्या एक ट्रॅव्हल्स बरोबर आम्ही केलं आणि गुजरातमध्ये बऱ्यापैकी उन्हाचंच असतं, पण वातावरण छान होतं. असं खूप कडक ऊन नसलं तरी बऱ्यापैकी गरमच वातावरण होतं. म्हणजे आम्ही वडोदऱ्याहून जुनागडला पोहोचावं लागतं. तर जुनागडला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा आमच्यापर्यंत अशा बातम्या येत होत्या की गिरनारला खूप वादळ आणि हे आहे, वातावरण चांगलं नाहीये सध्या तिथे 2 दिवस आधीपासून. तर आम्हाला जरा काळजी वाटली की आपण तिथे रोपवे आहे, अर्ध्या रस्त्यापर्यंत जायचं तर रोपवे असतो आणि अर्धा रस्ता मग आपण पायी जायचं असतं, पायी किंवा पालखी जसं तुम्हाला सोयीचं होईल तसं. तर आम्हाला जरा धाकधूक होती मनामध्ये की आपलं होतं की नाही दर्शन, कारण खालून त्याचा 10,000 पायऱ्या आहेत, तेवढ्या चढणं शक्य नव्हतं आम्हाला वयानुसार. तर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा सकाळी तिथे पोहोचलो तेव्हा 2 तासात आम्हाला बातमी आली की सगळं वातावरण ठीक झालंय आणि रोपवे सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. आम्ही लगेच ब्रेकफास्ट करून तिथे पोहोच

0: सो आणि 5,000 पायऱ्यापर्यंत आम्ही रोपेनी गेलो. तो रोपे म्हणजे खूपच असा हाईटचा असतो, म्हणजे असा कारण पर्वतावरून गेला आहे त्याच्यामुळे.
1: आणि एक वेगळी मजा आहे ना,
0: फील आहे. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून लोक मग तुम्हाला जसं वाटेल तसं काडी घेतात, कुणी डोली करतात, तर आपल्या पण मी मात्र पायीच जायचं ठरवलं होतं. साधारण तिथून 5,000 पायऱ्या आहेत, पण त्या पायऱ्या म्हणजे एका दिशेने नाहीयेत, त्या तुम्हाला काही चढाव्या लागतात, उतराव्या लागतात, परत चढायच्या परत उतरायच्या.
1: अरे बापरे.
0: असं साधारण 11,030 वगैरे असं इतक्या मीटरवर ते तिथलं मंदिर आहे. तर छान वातावरण होतं, खूप आजूबाजूला छान सनलाईट आणि वारा होता असा थोडासा. आणि आमच्या ग्रुपमधले आम्ही बऱ्यापैकी लोक सगळे सोबत सोबत, पण मग आपल्या आपल्या स्पीडनी जाण्यानुसार सगळे मागे पुढे झाले. पण मी हळूहळू चढणं उतरणं थोडं मध्ये थांबायचं, कारण चढाव असल्यामुळे आपल्याला थोडा दम लागतो. पण त्याच्यानंतर आम्ही असं करत करत साधारण मी 1.25 तासामध्ये गिरनारच्या त्या अगदी टोकावरच्या मंदिरात पोहोचले. साधारण 1.25 तास लागला मला. आणि तिथे गेल्यावर इतकी वेगळी अनुभूती येते तुम्हाला की खूपच छान.
1: म्हणजे या प्रवासामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला, म्हणजे रोपवेचा अनुभव घेतला, पायी चढण्याचा अनुभव घेतला, शिवाय पहाडही थोडस चढावं लागलं तुम्हाला.
0: छान होते, म्हणजे मला अजूनही मनात माझी ती आठवण इतकी छान मला आनंद देणारी आहे.
1: बरं किरणताई, आता आणखी तुम्हाला कुठे कुठे जायचंय, म्हणजे आता पुढल्या वर्षीसाठी काही योजना आहे का तुमची?
0: माझं 4 धाम राहिलाय, तिथे जायचा मी विचार करते आहे. तिथेही परत केदारनाथला असंच चढून जाण्याचा माझा विचार आहे. मध्ये 2-3 वर्ष आपण कुठे जाऊ नाही शकलो.
1: कुठल्याही पर्यटनाला जाण्यासाठी पूर्वतयारी काय करतात?
0: सगळ्यात तर तुमचं फिटनेस हा महत्वाचा, चालण्याची सवय पाहिजे. 60 वर्षाच्या एज मधली मी आहे, तर माझा मेडिकल फिटनेस सुद्धा खूप महत्वाचा असतो. खाण्यापिण्याच्या योग्य सवयी काही दिवस आधी ह्या सगळ्या गोष्टी मी पाहते.
1: खरंच
0: त्या दृष्टीने मी वर्षभर प्रयत्न करते, कारण मला फिरायचं
1: असतं. प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि किरणताई, तुम्हाला जशी प्रवासाची आवड आहे तशी गाणी ऐकण्याची पण आवड आहे का?
0: हो हो,
1: तर
0: गाणी ऐकायला आवडतं.
1: तर आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सखळ्यांसाठी कोणतं गाणं ऐकवायला आवडेल?
0: ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे दत्तप्रभूंचं गाणं ऐकायला मला आवडेल.
1: खूप खूप धन्यवाद किरणताई, खूप छान रीतीने तुम्ही व्यक्त झालात, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल.

0: हॅलो सखी, कोण बोलताय?
1: हा, मी वैजयंती काणे बोलती आहे नागपूरहून.
0: वैजयंती ताईया, हॅलो सखी या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर सुरुवातीला वैजयंती ताई सांगा की तुम्हाला प्रवास करायला आवडतो का, आणि विशेषत उन्हाळ्यामध्ये?
1: हो हो, नक्कीच आवडतो. प्रवास करणं खूपच चांगलं आहे, कारण आपल्याला विविध आपल्याला प्रदेश बघायला मिळतात, तिथली संस्कृती बघायला मिळते. आणि उन्हाळ्यात अशासाठी की त्यावेळेला मग आपल्याला सुट्ट्या असतात, शाळेचं टेन्शन नसतं. उन्हाळ्यातच बरेच प्रवास केलेले आहेत आम्ही.
0: हा हा तर एखादी आठवण सांगा ना आम्हाला.
1: हो हो नक्कीच. आता तसे माझे वडीलही बँकेत होते, तर त्यांनाही LTC मिळायचं, त्याच्यामुळे आम्ही साधारण दर 4 वर्षांनी गेलोच आहोत प्रवासाला कुठेतरी. नेपाळ, जम्मू काश्मीर, श्रीनगर, वैष्णोदेवी, कन्याकुमारी, कोकण सगळंच पाहून झालंय.
0: अरे वा.
1: त्यानंतर आम्ही लग्नानंतर सुद्धा आम्हाला पण LTC मिळत असल्यामुळे यांना तिथेही आम्ही बरेच फिरलेलो आहोत. पण खरं सांगू का ताई तुम्हाला, मला सगळ्यात चांगली आठवण कोणती वाटते सांगू का? आम्ही लहानपणी आई बरोबर आजोळी जायचो पुण्याला. त्यावेळेला आम्ही नागपूरलाच राहत होतो. तेच प्रवास मला फार का आठवत आहेत मला माहिती नाही, पण आजोळी जाण्याचं मला ते आठवण अजूनही माझ्या आहेत स्मरणामध्ये. इथं त्यावेळेला आमच्या लहानपणी गाड्या कोळशाच्याच होत्या,
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण 14 तास

0: नागपूर पुणे प्रवास करून आणि त्यावेळेला ती एकच गाडी होती महाराष्ट्र एक्सप्रेस. साधारण दर वर्षा दोन वर्षांनी आम्ही जायचो, चांगला 15 दिवस महिनाभर आमच्या आजोळच्या वाड्यात राहायचो, गुडबुले वाडा तिथला सदाशिव पेठेतला खास. आणि अजूनही मला ते आजी आजोबा दोघही आठवत आहेत. आजी छान आमची ठेंगणी आणि पण दिसायला गोरीपान सुंदर, आजोबा मात्र खूप उंच त्याच्या विरुद्ध. आणि त्यांना संस्कृत छान यायचं. आम्ही तिथे गेलो की आम्हाला मामे भावंड खेळायला मिळायची आणि मोठा वाडा असल्यामुळे आम्ही भरपूर धुडगुस घालायचो तिथे. महिनाभर आमचं खूप कौतुक व्हायचं. आजी आम्हाला तिथले पुण्याचे पदार्थ वेगळे अंजीर वगैरे खायला द्यायची. जे आम्हाला नागपुरात पदार्थ मिळत नाहीत ते तिथे पुण्यात मिळत होते.
1: उन्हाळा
0: तिथे जाणवायचंच नाही. हा, कारण नागपूर जेवढं गरम वाटायचं त्या मनाने पुणे लवकर थंड व्हायचं आणि तिथे तेवढी लोकवस्ती पण नव्हती. आणि तिथे आम्ही खूप पुस्तकं वाचली. आजोबा मला तेवढ्या वेळात वेळ काढून संस्कृत शिकवायचे. आणि मामी भंड आणि माऊस भंड यांच्यात आमचं 15-20 दिवस कसे जायचे आम्हाला कळायचं पण नाही.
1: खरं अगदी म्हणजे आपण ते गाण्याचं ऐकलंय झुक झुक झुक झुक, त्या गाण्याची पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा करताना आठवण झाली मला.
0: म्हणजे त्यावेळेला खरंच ती झुकझुक गाडीच होती. आणि 14 तास प्रवास केल्यानंतर आम्ही खिडकीतनं जेव्हा बाहेर डोकून बघायचो तेव्हा आमचे हात काळे, चेहरा काळा असा होऊन जायचा. आणि मग तिकडे गेल्यावरती आम्ही चांगलं आंघोळ रगडून करायचो तेव्हा कुठे जरा आमचं रंगरूप पुन्हा जे आहे ते यायचं.
1: तर या सगळ्या कशा आठवणी आपल्याला अगदी बालपणात नेऊन ठेवतात हो ना.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर खूपच छान ही तुमची अशी आठवण होती. पण वैजयंती ताई, तुम्हाला जसं प्रवास करायला आवडतं तसं गाणी ऐकायला आवडतं का?
0: हो, गाणी खूप आवडतात. प्रवास वर्णन असतातच त्या गाण्यांमध्ये, निसर्गातली वर्णन असतात आणि तेवढंच काय, बाकी सगळे आपल्या कुठल्याही क्षणांसाठी आपल्याला गाणी मिळू शकतात. भावगीतं, भक्तिगीतं सगळीच असतात. गाणी तर भरपूर आवडतात.
1: तर या टप्प्यावर आपल्या मैत्रिणींसाठी कोणतं गाणं ऐकवायला आवडेल आपल्या या कार्यक्रमामध्ये?
0: हरी हरी वसुंधरा ते नीला नीला ये गगन.

0: हॅलो सखी, कोण बोलताय?
1: मी अरुणा भोंडे बोलते.
0: हॅलो सखी, या कार्यक्रमात अरुणाताई तुमचं खूप खूप स्वागत. तर यावेळचा विषय आहे उन्हाळी प्रवासातील आठवण. तर अशा काही आठवणी आहेत का तुमच्याकडे?
1: अशा बऱ्याच आठवणी आहेत. तर अशा बऱ्याच आठवणींपैकी माझी एक आठवण आहे की एकदा उन्हाळ्याच्या प्रवासामध्ये आम्ही रेल्वेने प्रवास करायला निघालो आणि तो प्रवास मामाच्या गावाला जाणाराच होता. मामाचं गाव दूरच होतं, रेल्वेने गेलो. उन्हाचे
0: कोणतं?
1: दिवस होते,
0: अच्छा.
1: वऱ्हा बुजरुक मोर्शी जवळ अमरावती जिल्ह्यामध्ये.
0: हा,
1: तर तिथे गेलो रेल्वेने आम्ही आणि मग उन्हाची लाहीलाही होत होती, रेल्वेचा प्रवास होता, आता काय करायचं. तर बस त्या रेल्वे स्थानकावर मामाकडची बैलगाडी येणार होती घ्यायला. आम्ही बैलगाडीने गेलो छान आणि उन्हाच्या झळात अशा लागतच होत्या. खास खळग्याचा होता, तेव्हा बैलगाडीने गेलो, धक्के धुके मारत ती मजा येत होती. पण उन्हाच्या लाटा मात्र अंगाला अक्षरशः स्पर्श करतात, तोही आनंद आम्हाला चांगला वाटत होता
0: हो.
1: की ह्या आनंदामध्ये रेल्वेचा प्रवास, बैलबंडीचा प्रवास. तर तिथे गेल्यानंतर मग तिथे गेल्यानंतर तो भला मोठा वाडा आणि वाड्यामध्ये आमच्या स्वागताची झालेली तयारी, माठातलं पाणी आणि थंडगार लिंबू शरबत सगळं आम्ही घेतलं. प्रसन्न झालं सगळं मन, आनंदी झालं आणि सगळी जुन्या पुराण्या आठवणीमध्ये आम्ही रमून गेलो. बालबच्चे सगळे खेळलो सगळे आणि ती आठवण इतकी स्मरणात आहे की आजही ते क्षण आठवतात आणि असे क्षण पुन्हा पुन्हा जीवनामध्ये यावेत असं वाटतं. आणि बैलबंडीचा प्रवास म्हटलं की तो आपल्याला आवडणारच होता ना त्या काळात. ते बैलांचं ते खडखड खडखड खडखड आलं की एकमेकांना धक्क्यांनी एकमेकांना ढकलणं, हे सगळ्या तो आनंदही इतका अवर्णनीय होता की एवढ्या उन्हाळ्यातही तो प्रवास दुसरं हे वाटायचा. आणि ते खरंच ते दिवस अगदी मोरपंखी दिवस होते. आणि तुझी व्हाळा, त्या आठवणी, हे सगळं आजही स्मरणात आहे. एकदा काय झालं होतं की आमच्या वडिलांच्याच घरी आम्ही गेलो माहेरी आणि आंबे ते छान असं मास लागलेला होता, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे होते. आम्ही इतकं गुंगून गेलो होतो की आमच्या त्या अंगावरती आंब्याचा रस आणला आहे. आंबा पिळतो ना आपण असा खाताना, तरी पूर्ण माझ्या बहिणीच्या अंगावर गेली आणि तिची साडी खराब झाली.
0: अरे
1: आणि मग काय मजा, ती रागवली आणि आमच्या मागे धावली ना मारण्यासाठी. पण आम्ही काही तिच्या हातात सापडलो नाही. पण आंबे खाण्याची ती मजा, तो आंब्याचा मास, तो घरभर पसरलेला सुगंध आणि आई वडिलांचा तो प्रेमळ सहवास मनात आहे. आणि ते दिवस खरंच अवर्णनीय असे दिवस होते की ते आज आपल्याला बघायला नाही.
0: अरुणाताई, तुम्ही आमच्या हॅलो सखी या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो सखी.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात कार्यक्रम हॅलो सखी. यावेळचा विषय होता उन्हाळी प्रवासातील आठवण. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आजच्या पुरता मी सुवर्णा पाटील तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: हॅलो सखी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. विषय होता उन्हाळी प्रवासातील आठवण. संवाद साधला होता सुवर्णा पाटील या आपल्या मैत्रिणीनं. तेव्हा मैत्रिणीनो, गप्पा तर खूप करायच्या आहेत, पण समोरचं घड्याळ सांगते की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ पेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बससेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीजीसीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्या

0: मध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोल्लाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेत्यानाहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके. मे महिन्यात वर्धा जिल्ह्यात सातत्यानं देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं तर जिल्ह्याचं सरासरी तापमान 44° सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1° सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून वृक्ष लागवड, संधारण, हरित क्षेत्र वाढवणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवणे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या सेंट्रल अम्युनिशन डेपोमध्ये नियमित फायरिंग सरावादरम्यान झालेल्या अपघातात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला. ही घटना फायरिंग रेंजवर घडली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी युनिटकडून शोकाकुल कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्हा आघाडीवर राहिला. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 1,708 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. वर्धा जिल्ह्यात 18,107

0: ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 67 गरजू रुग्णांना सुमारे 63,40,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. हृदय, कर्करोग, किडनी, बोन मॅरो प्रत्यारोपणासह 20 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ही मदत देण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी 1800-123-2211, 1800-123-2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अमर काळे यांनी सिंधी रेल्वे ते चांदूर रेल्वे या वर्धा लोकसभा मतदारसंघातील असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिसाद म्हणून रेल्वे विभागाकडून भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. बुटीबोरी तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर इथल्या टेकडी उत्खनन प्रकरणासंदर्भात खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला तसंच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2013 गौण खनिज नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास मनाई असताना केवळ 70 मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्यानं नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. आताच आपण ऐकलं वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 28 सेकंद झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला गौरी बोधनकर यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत ऐकूया.

दिलीप पंडित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: माणूस असण्याच्या आठवणी हे पुस्तक म्हणजे देवीप्रसाद मिश्र यांच्या मूळ हिंदीतील अन्य कथांचा गणेश विस्पुते यांनी केलेला मराठी अनुवाद. हे पुस्तक एका वेगळ्याच साहित्य प्रकाराशी वाचकाची ओळख करून देतं. पपायरस प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ह्या कथासंग्रहातल्या कथा आकाराने लहान पण आशयानं सघन श्रीमंत आहेत. पारंपरिक लघुकथेच्या चौकटीत त्या अडकत नाहीत. त्या नीतिकथा नाहीत, उपदेशपर नाहीत आणि केवळ कथानक प्रधानही नाहीत. ह्या आहेत अनुभवकथा, काव्यात्मकतेने ओथंबलेल्या, सूचक आणि अंतर्मुख करणाऱ्या. स्वतः देवीप्रसाद मिश्र यांनीही आपल्या लेखात या कथांच्या या रूपाची जाणीव करून दिली आहे आणि त्यांच्या कथा जातक, पंचतंत्र किंवा इसापनीतीच्या नीतिकथांसारख्या नाहीत, तसेच काफका किंवा कावाबाटा यांच्या प्रभावाखालीलही नाहीत, तर स्वतंत्र वाट निर्माण करणाऱ्या आहेत असे स्पष्ट केले आहे. त्यांनी या कथांना काव्यात्मक कथा आणि कथात्मक कविता असे संबोधले आहे आणि वाचकानेही त्यांचा आस्वाद तसाच घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या कथांमधून मानवी अस्तित्वाचे अनेक पैलू उलगडत जातात. या कथानकात मानवी स्वभावाचे टोकाचे रंग दिसतात. अगतिकता, दयाळूपणा, विफलता, कुटिलता, हिंसा, क्रौर्य, उपेक्षित, परिघावर ढकललेल्या माणसांच्या जगण्याचे सूक्ष्म अस्वस्थ करणारं चित्रण इथं आढळतं. उदाहरणार्थ किरकोळ प्रसंगातून उभे राहणारे मानवी वागण्यातले विसंगतीचे क्षण, नवीन जोडे विकत घ्यायला गेलेला आणि किमती ऐकल्यावर हपकून चपला विकत न घेता परत फिरणारा माणूस, देह विक्रय करणाऱ्या स्त्रीसोबत तिला थकवणारा देहव्यापार केल्यानंतर तिच्या पाठीवरच्या डागामुळे पैसे नाकारणारा पुरुष, हे समाजातील अंतर्गत विषमता आणि संवेदनशून्यता उघड करतात. प्रक्रियासारख्या कथांमधून आजच्या बहुसंख्याकवादी, हिंसक, सामाजिक

0: सामाजिक वास्तवावर तीक्ष्ण भाष्य केलं जातं आणि नैतिक अधपतनाकडे झुकणाऱ्या सत्ता केंद्रांवर तीक्ष्ण टिप्पणी केली जाते. या कथांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रतिमा सृष्टी. समुद्राजवळ स्वतःच्या आतला समुद्र घेऊन फिरणारी स्त्री, हवेसारखे हलके होण्याची इच्छा बाळगणारा वृद्ध किंवा चित्रपटातील दृश्याशी आपले आयुष्य जोडणारा प्रवासी, अशा अनेक प्रतीकात्मक काव्यमय प्रतिमा वाचकाच्या मनात खोलवर ठसतात. त्यामुळे त्या कथा केवळ वाचून संपत नाहीत तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. गणेश विस्पुते यांचं तितकंच समर्थ आणि सकस भाषांतर हे या संग्रहाचं एक मोठं बलस्थान आहे. पुस्तकाच्या समर्पक नावापासूनच ह्या प्रवासाची सुरुवात होते. गणेश विस्पुतेंनी मूळ हिंदीतील काव्यात्मता, सूक्ष्म लय आणि आशयाची छटा नेमकी जपून मराठीत अत्यंत प्रवाही ओघवत्या भाषेत या कथा सादर केल्या आहेत. भाषांतरात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही, उलट मराठी वाचकाला या कथा आपल्या भाषेत नैसर्गिकपणे उमलताना दिसतात. मूलतः कवी असलेल्या देवीप्रसादांनी हा लहान कथांचा घाट निवडताना, ज्याला त्यांनी अन्य कथा असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही. त्यामुळे इथे ज्याला नेहमी हवा व्हायचवतो असा वृद्ध भेटतो आणि ऋत्विक घटकची सुवर्णरेखा जिथे चालू असेल अशा ठिकाणी उतरवा असं बस कंडक्टरला सांगणारा माणूस भेटतो. पण या साऱ्यातून देवीप्रसाद आपल्यासमोर आणू पाहतायत तो आहे एक भयंकर दुसऱ्या भयंकराची जागा घेतय अशा स्वरूपाचा समकाल. परिघावर राहणाऱ्या हरलेल्या उपेक्षित माणसांच्या जगण्याच्या या मंत्र पुटपुटाव्या अशा सांगितलेल्या कथा तुम्हाला भारून टाकतील.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2 वाजले.
3: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती भारत.

0: माझे।
1: सीमा अगं मोबाईल वर चक्कर रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र।
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर।
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा, त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।
4: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
5: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
4: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
6: सांग तू माझाच,
4: तुमच्या आवडीची
5: पाहिले नमी तुला,
4: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी,
5: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी,
4: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
5: तू अशी जवळी।
4: हॅलो मनभावन,
1: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
4: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे। आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळ्या

0: पणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र। तेव्हा श्रोते हो, त्वरा करा, तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी। फोन नंबर आहे 0712-254-8271।
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा।
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा।
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम।
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से।
2: फोन नंबर है 254-8271
1: 254-8271।
0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय, आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271। मेल आय डी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय। राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर।
3: अहो हो, आलेच।
4: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था।
3: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतो हो।
0: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय। या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत। यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे।
3: अरे वा, किती छान। मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव आधी कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं. तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमध्ये, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त

0: आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत, आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅड्सचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजेबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो, त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे, आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत, मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगचीही गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स, म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट, की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचा 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईड पेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील

0: बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.

परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertzवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग गौड सारंग. त्यांनी तबल्याची साथ भूषण परचुरे यांची आणि सारंगीची संगती उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात बोल आहेत कजरा रे प्यारे तेरे नैना सलोने. द्रुतरचना एकतालात आहेत बोल आहेत मन डे खबरे. आणि त्यानंतर तराना आपण ऐकणार आहात. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन राग गौड सारंग.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण स्वानंदी सडोलीकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो.

0: आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस, ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसकरून खायचं. आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यात साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद

0: झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर, 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 479 अंकांची घसरण झाली आणि तो 76,010 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 118 अंकांची घसरण नोंदवत 23,914 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील कट्टी यांचं संतूर वादन आपण ऐकणार आहोत. राग मधुवंती. मध्यलय गत 6 तालात निबद्ध आहे आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे प्रवीण करकरे यांची. ऐकूयात तर सुनील कट्टी यांचं संतूर वादन राग मधुवंती.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील कट्टी यांचं संतूर वादन ऐकलं, राग मधुवंती. त्यांना तबलासात होती प्रवीण करकरे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी आपली रेडिओ सखी तन्वी मोहरील स्वागत करते आहे आपल्या आजच्या युववाणी या खास कार्यक्रमात. मित्रांनो, या जगात अशी एकच गोष्ट आहे जी वय, भाषा, शहर, देश काहीच बघत नाही, ती थेट मनाशी जोडली जाते आणि ती म्हणजे गाणं. कधी आनंदात आपण गाणं गुणगुणतो, कधी दुःखात गाणं ऐकून रडतो, तर कधी एखादं गाणं आपल्या आयुष्याच्या आठवणी बनून राहतं. म्हणूनच आजचा आपला विषय आहे गाणे, आपल्या आयुष्याचा सुरेल साथीदार. मित्रांनो, गाणं म्हणजे

आयुष्याचा सुरेल साथीदार. मित्रांनो, गाणं म्हणजे फक्त म्युझिक नाही, ते भावना आहेत, आठवणी आहेत आणि अनेक लोकांसाठी तर जगण्याची शक्ती आहे. मित्रांनो, कधी तुम्ही नोटीस केलंय का, आपला मूड कसाही असो आपण गाण्याकडे जातो. आनंदी असलो की डान्स सॉंग्स, दुःखी असलो की इमोशनल सॉंग्स. मित्रांनो, आता जर जुन्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर खरंच त्या गाण्यांमध्ये काही वेगळीच जादू होती. त्या काळात ना हेवी बीट्स होते ना रिमिक्स, पण तरीही ती गाणी थेट मनात उतरायची. लता मंगेशकर यांचा आवाज ऐकला की मन लगेच शांत व्हायचं. किशोर कुमार यांच्या गाण्यांमध्ये काही वेगळीच जादू होती. आणि आजही काही जुने गाणी ऐकली की काही क्षणांसाठी हा काळ थांबल्यासारखा वाटतो.

मित्रांनो, प्रत्येकाच्याच आयुष्यात एकतरी स्पेशल गाणं हे असतंच. एखाद्या खास मित्रमैत्रिणीची आठवण, ते शाळेचे दिवस किंवा कॉलेजमधील सहल, आणि मग कितीतरी वर्षांनी ते गाणं ऐकलं की सगळ्या आठवणी एकदम डोळ्यांसमोर येतात. म्हणूनच काही गाणी आपण फक्त ऐकत नाही, तर ती गाणी आपण जगत असतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का गाण्यांचा इतिहास? मित्रांनो, असं म्हणतात गाण्यांचा इतिहास हा खूप जुना आहे. पूर्वीच्या काळात लोक निसर्गाशी जोडलेले होते. पक्ष्यांचा आवाज, पावसाचा नाद, नदीचा खळखळाट, यातूनच संगीताची सुरुवात झाली असं म्हणलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीत संगीताला खूप मोठं स्थान आहे. आपल्या वेदांमध्येही संगीताचा उल्लेख आढळतो. पंडित भीमसेन जोशी, तानसेन यासारख्या महान संगीतकारांनी भारतीय संगीताला नवी ओळख दिली, आणि आज त्यांच्याचमुळे भारत देश हा संगीतासाठी जगभर प्रसिद्ध आहे. आपल्याकडे शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भजन, गझल, बॉलिवूड सॉंग्स, मराठी, हिंदी भावगीते, लावणी अशी कितीतरी प्रकारचे संगीत आहे. आणि मित्रांनो, आपली आजची ही पिढी तर गाण्याशिवाय अपूर्णच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण कोणतंही काम असो, आपल्याला गाणे हे हवेच. आजकाल रील्समुळे कितीतरी गाणे व्हायरल होतात ना. कधी एखादं जुनं गाणं अचानक ट्रेंडमध्ये येतं आणि पूर्ण इंटरनेट त्यावर रील्स बनवायला लागतो. आज इंस्टाग्राम आणि युट्यूब यासारख्या प्लॅटफॉर्म्समुळे अनेक नवीन गायकांना संधी मिळत आहे. आज कुणीही स्वतःचं गाणं जगभर पोहोचवू शकतो. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात लोक खूप टेन्शनमध्ये असतात. पण तुम्ही कधी पाहिलंय का, फक्त 5 मिनिटं जरी आपलं एखादं आवडतं गाणं ऐकलं तरीही मूड बदलतो. गाण्यांमध्ये एक हिलिंग पॉवर असते. ती मन शांत करते, एकटेपणा कमी करते, आणि कधी कधी रडून झाल्यावर पुन्हा हसायची ताकद देते. मित्रांनो, आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटांचं गाणं ऐकायला मिळतं, पण त्या गाण्यामागे गायकांचा तासनतास सराव, त्यांच्या आवाजावर घेतलेली मेहनत आणि त्याला सुरेल संगीताची साथ देणं, या सगळ्या गोष्टींमधून एक सुंदर असं गाणं तयार होतं. आता वळूया आपल्या मालिकांकडे. सर्वप्रथम ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण समृद्धी शेनमारे हिच्यासोबत.

केवळ निसर्गाचा एक भाग नाही, तर ते असतं एक आव्हान जे पार करणं म्हणजे केवळ शरीराचंच नाही तर मनाचंही सामर्थ्य असतं। मनाच्या धैर्याची आणि जिद्दीची कसोटी असते। थंडी, पाऊस, हिमवादळ, प्राणघातक खोल दऱ्या, श्वास घेण्यासाठी कमी ऑक्सिजन आणि तरीही चालत राहायचं, चढत राहायचं। जिथं शरीर थकतं तिथं मन उभं राहतं। आणि याच मनाच्या ताकदीवर काही महिला या खडतर क्षेत्रात उतरल्या। आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ते आहेत साहस, चिकाटी, जिद्द आणि धैर्य यांचं प्रतीक ठरलेल्या, केवळ उंच पर्वत चढल्या नाही तर समाजातल्या संकुचित मानसिकतेवरही विजय मिळवणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक बच्छेंद्री पाल। जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून संपूर्ण भारताला अभिमानाचा क्षण देणाऱ्या बच्छेंद्री पाल यांचा जन्म 24 मे 1954 रोजी उत्तराखंड मधील एका लहानशा गावात झाला। त्यांचं कुटुंब सामान्य होतं, आर्थिक परिस्थिती बेताची होती, पण मनात मोठी स्वप्न होती। लहानपणापासूनच त्या डोंगरांमध्ये फिरत, धावत आणि चढत होत्या। जे इतर मुलींसाठी धोक्याचं मानलं जायचं ते त्यांच्या दैनंदिन खेळाचा एक भाग होता। त्यावेळी कोणालाही वाटलं नसेल की हीच मुलगी एके दिवशी जगातील सर्वोच्च शिखर सर करेल। बच्छेंद्री पाल यांनी MA BEd पर्यंत शिक्षण घेतलं, पण त्यांचा ओढा नेहमी साहसाकडे होता। त्यांनी उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग मधून गिर्यारोहणाचं विशेष प्रशिक्षण घेतलं। प्रशिक्षणादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। हिमवादळात अडकणं, अंग गोठवणारी थंडी, पण त्या माघार घेत नव्हत्या। त्यांच्या मनात एकच ध्येय होतं, आपलं स्वप्न पूर्ण करायचं। 1984 मध्ये भारत सरकारनं एव्हरेस्ट मोहीम आयोजित केली होती आणि त्यासाठी बच्छेंद्री पाल यांची निवड झाली। तेव्हा एव्हरेस्ट सर करणं म्हणजे मृत्यूला सामोरं जाणं होतं। ऑक्सिजनच्या कमतरतेपासून ते हिमस्खलनापर्यंत अनेक संकट वाट पाहत असतात, पण बच्छेंद्री पाल ज्या निर्धारानं निघाल्या होत्या त्यापुढे ही संकट लहान झाली। 23 मे 1984 या दिवशी बच्छेंद्री पाल माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्या आणि त्या बनल्या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला। त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाला सर्वात उंच ठिकाणी फडकवलं आणि त्या क्षणानं केवळ त्यांचंच नव्हे तर लाखो भारतीय महिलांचं स्वप्न उंचावलं। हे फक्त वैयक्तिक यश नव्हतं तर देशाच्या इतिहासात कोरली गेलेली शौर्य गाथा आहे। त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। विजयाचं, आनंदाचं आणि समाजाच्या विरोधात लढून उभ्या राहिलेल्या यशाचं। हे गिर्यारोहण केवळ एक साहस नव्हतं तर ती एक सामाजिक क्रांती होती। त्यांनी समाजाच्या संकुचित चौकटी मोडून स्वतःचा रस्ता तयार केला आणि त्या मार्गावरून आज अनेक महिला पुढे जात आहेत। बच्छेंद्री पाल यांचं उदाहरण हे सिद्ध करतं की स्त्रीचं ध्येय कोणत्याही डोंगर पर्वतापेक्षा उंच असू शकतं। एव्हरेस्ट विजयानंतर बच्छेंद्री पाल यांनी केवळ स्वतःच्या यशात न अडकता इतर महिलांसाठी गिर्यारोहणाचे दरवाजे खुले केले। त्यांनी महिला गिर्यारोहण मोहिमा आयोजित केल्या, जिथं ग्रामीण, गरीब, अल्पशिक्षित महिलांना देखील प्रशिक्षण देण्यात आलं। त्यांची सुमारे 4,500 किलोमीटरची ट्रान्स हिमालयन मोहीम ही एक थक्क करणारी कामगिरी होती। बच्छेंद्री पाल यांच्या प्रेरणेतून आज अनेक भारतीय महिला गिर्यारोहक घडल्या आहेत। 2 वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला संतोष यादव, अपंग असूनही एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला अरुणिमा सिन्हा, शिवांगी पाठक, पूनम रावत यांसारख्या आधुनिक भारतातील साहसी तरुणी आणि या सर्व प्रवासाच्या मुळाशी आहेत बच्छेंद्री पाल यांचं बीज। बच्छेंद्री पाल यांचं आयुष्य हे केवळ गिर्यारोहणाचं उदाहरण नाही तर एका स्त्रीच्या मानसिक ताकदीचं, इच्छाशक्तीचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे। बच्छेंद्री पाल यांच्या आयुष्याकडे बघताना लक्षात येतं की प्रत्येक शिखर कितीही उंच असली तरी आपल्या पावलांखाली झुकतात जर त्यांच्यावर आपला आत्मविश्वास असेल। मित्रांनो, आज सांजवेळ या मालेत आपण जाणून घेतलं माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारताची पहिली महिला गिर्यारोहक बच्छेंद्री पाल यांच्याबद्दल। भेटूया मग सांजवेळ मालिकेच्या पुढल्या भागात। तोपर्यंत या छानशा गाण्याच्या साथीनं मी समृद्धी शेनमारे आजच्या सांजवेळ या मालिकेतून आपली रजा घेते।

नमस्कार मित्रांनो, आजच्या सांजवेळ या मालेत मी समृद्धी शेनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आज सांजवेळ या मालेत मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एका साहसी, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक प्रवासाची कहाणी. मित्रांनो, पर्वत म्हणजे

0: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलत सांज वेळ ही मालिका आपली मैत्रीण समृद्धी शेनमारे हिच्यासोबत. आता ऐकूयात तरुणाई ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासोबत.
1: हॅलो, हाय, नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मित्रांनो, आजकाल आपण सगळे इंस्टाग्राम रील्स डिजिटल आर्ट पाहतो, पण कधी असा विचार केलाय का की एखादं चित्र फार छान आहे असं म्हणणं पुरेसं आहे का, की त्यामागे काहीतरी स्टोरी, थॉट आणि फिलिंग असते. कधी कधी आपण गॅलरीमध्ये जाऊन पेंटिंग बघतो, पण अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, हे चित्र नेमकं सांगताय तरी काय, ते कसं समजून घ्यायचं, किंवा याचं म्हणणं काय. याच सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एक तरुण चित्रकार, सुदर्शन आंधळे. सुदर्शन आंधळे यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून MFA पेंटिंग हे पूर्ण केलेलं आहे आणि सध्या एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून ते काम करत आहेत. तर त्यांचा कलेचा प्रवास, त्यांचा थॉट प्रोसेस आणि आर्ट कसं समजून घ्यायचं, हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो सुरू करूयात. सर, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
2: धन्यवाद. धन्यवाद सर.
1: सर, मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा की आपण सगळ्यांनाच लहानपणी ड्रॉइंग करायला फार आवडतं, म्हणजे आम्ही सुद्धा निसर्ग चित्र नेहमी लहानपणी काढलेले आहेत, पण ड्रॉइंग हे आपल्याला करिअर म्हणून करायचं आहे असं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कधी वाटलं?
2: बरं, खूपच छान प्रश्न आहे सर तुमचा. स्टार्टिंग माझं 12वी नंतर जर मी बॅचलर कम्प्लीट करण्यासाठी मी CET एक्झाम होती, मला नंतर कळलं ते माझे मामा होते आणि सर्व गोष्टी होत्या, पण माझं पूर्णपणे लहानपणीपासून मी चित्रच काढत होतो, दुसरं मी कधी काही करत नव्हतो, म्हणजे शिक्षणात तेवढी नव्हती नव्हती. तर चित्रामधून मला ते समजलं की 8 कॉलेज असतात, त्यांच्या CET जी असती, 3 कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, जे जे स्कूल ऑफ आर्ट नागपूरला एक गव्हर्नमेंट कॉलेज आणि संभाजीनगरला औरंगाबाद जे आहे, तर ती CET नंतर मग माझा नंबर नागपूर लागला आणि मग मी त्या प्रवासामध्ये त्या फ्लोमध्ये पुढे वाढत गेलो. 4 वर्ष डिग्री कोर्स होता, त्याच्यानंतर मग नंतर मला समज कळायला लागलं की कसं काय असतं.
1: तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काढलेलं चित्र कुठलं होतं तुम्हाला आठवतं का?
2: हा, सगळ्यात आधी जसं की लहानपणीपासून मला चित्राची आवड होती, माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला त्याच्यामध्ये, चित्र काढत होतो तर. आणि समाजामध्ये राहताना आपण ज्या व्यक्तिमत्व थोर व्यक्तिमत्व असतात, किंवा ज्या शिवाजी महाराज, जसे आंबेडकर, जसे की व्यक्तिमत्व, त्यांचा खूप प्रभाव समाजावरती आपल्या कल्चरवरती असतो, त्या चित्रापासूनच आपले चित्र चालू झाले.
1: अच्छा.
2: स्टोरी असतात विष्णुदेवांच्या, महादेवाच्या, भगवंतांच्या, त्याच्यापासून ते चित्राची ओढ तशी चालू झाली लहानपणीपासून. नंतर मग बॅचलर शिक्षण घेतल्यानंतर ते प्रोसेसमध्ये फरक डेव्हलपमेंट होत गेली.
1: अरे वा,
2: कल्चरनुसार.
1: सर, मला सांगा की जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेत असताना असा कोणता मुवमेंट होता की ज्यामधून तुमची आर्टकडे, तुमच्या चित्रकलेकडे बघण्याची एक दृष्टिकोनच बदलला?
2: हे तसंच समजून घेण्याचं की लहानपणीपासून आपण चित्र काढत होतो, एक सराव असतो कोणत्या गोष्टीचा. तर तसं जसं मी शिक्षण घेत गेलो, 4 वर्ष इकडे समाजात याच्या सर्व गोष्टीत वाढत गेलो आणि जसं मी मुंबई शहरामध्ये गेलो, तेव्हा त्याच्या मुंबई शहरामध्ये गेल्यानंतर जे सराउंडिंग होती, जे कल्चर होतं, जे एक्सपिरियन्स होते, जे काही त्या गोष्टीचा खूप प्रभाव कलेवरती पडतो. कला म्हणजे मुळात कसं आहे की कला म्हणजे भावना, म्हणजे अनुभव आहे.
1: बरोबर.
2: अनुभव आहे आणि स्वतःच्या शब्दांचा प्रवास आहे, स्वतःच्या भावनेचा, त्यानुसार ते त्या गोष्टी

0: फरक
1: येत गेला.
0: येत गेला.
1: अरे वा वा वा, म्हणजे तुम्हाला समाजात बघताना आणि मुंबईला खास करून गेल्यानंतर तिच्या आसपासच्या तुमच्यासोबत
0: सराउंडिंग
1: झालेल्या सराउंडिंगचा फार फरक पडत गेला
0: फरक
1: आणि
0: पडतो.
1: त्यानंतर तुमचं आर्ट जे आहे ते डेव्हलप होत गेलं.
0: बरोबर.
1: अरे वा सर. सर पण मला एक खरं खरं सांगायचं झालं तर अनेक लोकांनी पेंटिंग बघितल्यानंतर त्यांना ती गोष्ट समजतच नाही की नेमकी यात दाखवलेलं काय आहे. तर एक नॉर्मल व्ह्युअर म्हणजे एक नॉर्मल सर्वसामान्य माणूस त्या पेंटिंगकडे बघताना त्याने कुठल्या अँगलने ती पेंटिंग बघायला पाहिजे याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल?
0: नॉर्मल व्ह्युअरनी कोणती पेंटिंग जर बघतोय, जसं की पोर्ट्रेट असतात किंवा अमूर्त चित्र असतात, ऍबस्ट्रॅक्ट आर्ट त्याला म्हणतो आपण, सर्वांना बघण्याची प्रोसेस वेगळी असते. कधी कधी ऍबस्ट्रॅक्ट चित्रामध्ये तो त्याच्या म्हणजे कोणत्या चित्राला बघणं म्हणजे कोणी बघतो तर त्याच्या भावनेनुसार त्याच्या एक्सपिरियन्सनुसारच तो बघतो. कलाकार सुद्धा त्याच्या एक्सपिरियन्सनुसारच ते काढतो. तर ते इंटरॅक्शन आहे समाजाशी बोलण्याचं किंवा एक भाषा आहे ती, त्यांनी त्यांच्यानुसारच ते बघितलं पाहिजे. त्यात काही हे नाही. नॉर्मल माणसांनी बघताना ऍज अ व्ह्युअर म्हणून आता समाजामध्ये जसं की फरक पडतो ना, इथला गावातला माणूस कसं बघणार किंवा शहरातला माणूस कसं बघणार, शिक्षित आणि सर्व गोष्टींचा फरक पडतो. तर त्यांनी त्याच्यानुसारच ते बघितलं पाहिजे, त्यांनी ते एन्जॉय केलं पाहिजे पेंटिंगला बघताना.
1: बरोबर.
0: त्यांनी निस्वार्थ मनाने ते चित्र आत्मसात केलं पाहिजे, फक्त बघितलं पाहिजे न विचार करता. कारण की कल्पना म्हणतो जसं आपण भावना म्हणतो, सर्व गोष्टीचं एक प्रोसेसच आहे. कधी आपल्या कल्पना एक नसतात, कधी भावना एक नसतात, नेहमी बदलत राहतात. तर बदल हा ऍक्सेप्ट करून निस्वार्थ मनाने फक्त त्याच्याकडे बघितलं पाहिजे अमूर्त गोष्टीतून.
1: तुम्ही आता सर बोलता बोलता एक ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंगचं नाव घेतलं, तर मला सांगा की जेव्हा आम्ही किंवा माझ्यासारखे किंवा बाकी अनेक लोक ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग कडे बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की ही पेंटिंग तर मी सुद्धा करू शकतो, तर मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की ती पेंटिंग सगळेजण करू शकतात का किंवा त्याचा काय नेमका भावना असतात?
0: नक्की नक्की, अगदी बरोबर. हरेक जण कोणी पण ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग करू शकतो असं नाही की कोणी कलाकाराने एज्युकेशन घेतलं किंवा काय केलं त्यांनी पेंटिंग केलं, तसं मुळात नाहीये. पेंटिंग म्हणजे एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि खाजगी गोष्ट आहे. स्वतःची स्वतःची जसं की भाषा आहे, आपण लिहितो, स्वतःच्या भावना व्यक्त करतो, त्याचप्रकारे पेंटिंग माध्यम आहे आपल्या भावना व्यक्त करण्याचं. किंवा आपल्याला म्हणजे पेंटिंगची प्रोसेस आहे ना, आपल्या शांती मेडिटेशन सारखं आहे ते. तर हरेक माणूस नक्कीच ते करू शकतो आणि त्यांनी करायला पाहिजे. न विचार, न कल्पना, ना न कोणत्या भावना, ते केल्याने तो मोकळा होतो, त्याला ते केल्यावरतीच करणार अशी गोष्ट आहे पेंटिंग.
1: म्हणजे सगळ्यांनी पेंटिंग करायला पाहिजे,
0: करायला पाहिजे.
1: आणि त्यातलं ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग ही एक सोपं माध्यम आहे आपल्या भावनांना व्यक्त करायचं. अरे वा, क्या बात आहे सर. सर बरेचदा काय होतं की एक पेंटिंग जेव्हा एक माणूस बघतो आणि तीच पेंटिंग जेव्हा दुसरा व्यक्ती बघतो तर त्यावेळेला ती पेंटिंग कडे बघण्याचा दोघांचाही प्रॉस्पेक्टिव्ह वेगळा असतो.
0: ओके.
1: तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की हा बरोबर आहे की चुकीचं आहे?
0: नाही, बरोबर आहे, बरोबर, अगदी बरोबर आहे. कारण की जो दोन व्यक्ती जरी पकडला पण ते दोन व्यक्ती बघतात तर ते त्यांच्या त्यांच्या भावनेनुसारच त्या पेंटिंग बघणार. त्यांची जी मेमरीज आहे लहानपणीपासून, कोणी गावात राहतं, कोणी शहरात राहतं, कोणी बिल्डिंग बघतं, कोणी गाईढोरं बघतं, कोणी अशा संस्कृतीतून येतं, त्यानुसार त्यांना त्या पेंटिंगमध्ये कोणाला गाईढोरं दिसणार, काहींना बिल्डिंग दिसणार, काहींना केव्हा दिसणार, काहींना शांती दिसणार. तर त्या पेंटिंगचा त्या संवादच तोच संवाद आहे त्या पेंटिंगचा, कलर्सचा, त्या फॉर्म्सचा. हेच इंटरॅक्शन होणं त्यालाच म्हणतात की आर्टिस्ट आपलं प्रोसेस करतो आणि तो इंटरॅक्शन लोकांसोबत होते.
1: अरे वा,
0: त्यांच्यानुसार त्यांनी बघायला पाहिजे, तसंच होणार ते.
1: अरे वा वा वा, क्या बात आहे सर. एखादं चित्र तयार करताना सुरुवातीला तुमच्या मनात नेमकं काय असतं, म्हणजे कल्पना असते की भावना असतं?
0: हा पण खूप छान प्रश्न आहे. आता मुळात याला म्हणलं तर कल्पना आणि भावना. भावना हे मुळात कल्पनाला तयार करण्याची एक प्रोसेस आहे. भावना येतात, भावना असतात, म्हणून कल्पना येतात. कल्पना नेहमी बदलतात, भावना सुद्धा नेहमी बदलतात. तर कल्पनातून भावनांमधून कल्पना येऊन ते चित्र काढतात.
1: बरोबर.
0: जसं की एक आर्टिस्ट कलावंत चित्र करतो तर तो त्याचे जसे 10 पेंटिंग जर बघितले आपण, तर 10 पेंटिंग मध्ये आपल्याला प्रोसेस दिसून येईल की याच्या कल्पना, भावना किती चेंजेस होतात आणि ती प्रोसेस कशा प्रकारे घडते आणि तो त्या सर्व प्रोसेसला कशा प्रकारे साक्षी दृष्टीने बघून त्या गोष्टी कशा हँडल करून ते करतोय. तर एक आपल्याला ते रिदम दिसतं, एक फ्लो दिसतो, एक कंटिन्युटी दिसते त्या कामामध्ये. तर हीच तर मजा आहे कलेची.
1: बरोबर.
0: हीच तर मजा आहे. कल्पना आणि भावना, आपण जसं नेहमी चेंजेस होत राहतात माणसाच्या भावनेमध्ये, कल्पनांमध्ये. तर मुळात हा शब्दाचं उत्तर असं आहे सर की बस प्रोसेस आहे सर्व गोष्टी. प्रोसेस आहे आपल्या निस्वार्थपणे करण्याच्या दृष्टिकोन आणि त्या साक्षी दृष्टी आपण बघतो ते खूप महत्वाचं आहे.
1: अरे वा, आयुष्यात जे आपण जगतो त्या गोष्टींना व्यक्त करण्याची जी आपली भावना आहे,
0: बरोबर,
1: त्याच गोष्टीला एका कल्पनेत उतरून आपण एक पेंटिंग केल्या जाऊ.
0: बरोबर, अगदी बरोबर.
1: अरे वा, क्या बात आहे सर. मला सांगा की स्केच पासून तर फायनल पेंटिंग पर्यंत तुमचा नेमका प्रोसेस काय असतो? कारण स्केच ही रेखाटन आहे आणि पेंटिंग हे त्याचं फायनल प्रोडक्ट आहे असं आम्हाला वाटतं, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
0: असं मुळात तर ते ठीक आहे आणि असं गरज सुद्धा नाही की स्केच मधूनच चित्र व्हावं. कारण की एक्सप्रेशन आहे, कोणी बिना स्केचचं कोणी जसं एक्सप्रेशन काढतोय, कोणाला वाटतं डॉट देऊ, कोणाला वाटतं रेषा मारू, कोणाला वाटतं

0: हाडू कोणाला त्याच्या एक्सप्रेशननुसार ते चित्र बनतं, त्याच्या भावनेनुसार, तो त्याला रिलॅक्स फील होते त्याला ते झाल्यानंतर, किंवा तो त्याच्यामध्ये मेडिटेशन सारखं होतं तो. तर असं गरजेचं पण नाही आहे की स्केच करून चित्र करावं, किंवा जसं की मूर्ताकडून अमूर्ताकडे जायचं, जसं पोर्ट्रेटला आपण बघतो किंवा ऍब्स्ट्रॅक्टला बघतो, तर पोर्ट्रेट ज्या प्रकारे अमूर्ताकडून ते होण्यापर्यंत आपल्याला ते कळत नाही की काय होतंय, झाल्यानंतर ते व्ह्युअर्सला लोकांना कळतं की ते हा यांनी हे चित्र पोर्ट्रेट ह्या व्यक्तींचं काढलंय किंवा काय. त्याच्यामागे त्यांच्या टेक्निक्स असतात आणि त्यांचे कलरची पॅलेट असते आणि ऍप्लिकेशन असतं बस. तसंच ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये पण कसं आहे की ऍब्स्ट्रॅक्ट पण पोर्ट्रेट सारखंच आहे, आपण त्याला बघण्याचा दृष्टिकोन जास्त डिफिकल्ट करून घेतलाय. ऍब्स्ट्रॅक्ट खूप सोपी गोष्ट आहे आणि खूप हरेक माणसासाठी, हरेक समाजासाठी, हरेक व्यक्तीसाठी खूप खूप प्युरिटी गोष्ट आहे की कोणी सुद्धा पेंटिंग करू शकतो. पेंटिंग म्हणजे मुळात हे नाही की कोणी पोर्ट्रेट काढलं किंवा कोणी लँडस्केप काढलं, नाही. पेंटिंग मुळात खूप खूप मजेदार गोष्ट आहे. हरेक व्यक्तीने पेंटिंग केलं पाहिजे, ते केल्यावर त्याला आपोआप करणं, रंगासोबत खेळणं, रंगातून कागदावरती कागद कलर्स, खूप खूप छान गोष्ट आहे. तर तेच की अमूर्ताकडून मूर्ताकडे जाण्यासारखं जे ऍब्स्ट्रॅक्ट सुद्धा आपण कलर लावतो लावतो, त्याच्यात बघत जातो बघत जातो, मग आपण त्यातून आपण चित्र काढत जातो काढत जातो, ते कम्प्लीट ते मूर्ताकडे येत राहतं. तर प्रोसेस सारखीच आहे. काही आर्टिस्ट काही कलावंत वेगळ्याने बघतात लोक, पण खरं तर मला माझी स्वतःचा दृष्टिकोन या गोष्टीकडे असाच आहे की अमूर्ताकडून मूर्ताकडेच प्रवास आहे.
1: अरे वा, क्या बात आहे. सर मला सांगा की कधी कधी असं होतं का की नेमकी तुम्ही एक कन्सेप्ट घेऊन एक पेंटिंग करायला सुरू केलं, पण पेंटिंग कम्प्लीट होता होता ती कन्सेप्टच मुळात बदलून गेली आणि पेंटिंग काहीतरी वेगळं झालं, असं तुमच्यासोबत कधी झालंय का?
0: हो हो, बरेचदा झाले. जसं की तेच की एका पेंटिंगला कधी कधी काय होतं की पेंटिंग आपण स्टार्ट करतो, माझं जास्त काम तर ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा आहे आणि पोर्ट्रेट मध्ये सुद्धा आहे.
1: अच्छा.
0: तर पोर्ट्रेट मध्ये जसं करतो आपण की कलर्स करतो, तर नंतर पॅलेट चेंज होते, आपला मूड चेंज होतो, मूड चेंज होतो, कधी आपल्याला नवीन नवीन टेक्निक्स त्याच्यामध्ये येत जातात की हा नाही, इथं आपण हा कलर टाकला, इथं ते केलं, तर त्याला अजून ते वेगळं, त्याला नवीन नवीन नाविन्य कसं प्राप्त होईल, कला कला म्हणजे की नाविन्य आहे ना, नवीन आपण कसं शोधतो. आणि तसंच पेंटिंग मध्ये सुद्धा की एक पेंटिंगला कमीत कमी महिनाभर लागतो, कधी कधी हप्ता दोन हप्ते, प्रवास खूप लांबा असतो, एक पेंटिंग कधी एका दिवसात होत नाही, त्यानुसार ते चेंज होत राहतं. कधी ब्ल्यू मारला पूर्ण मिटून टाकतो, पूर्ण व्हाईट मारून, कधी रेड, कधी येल्लो, तर सगळं नेहमी नेहमी ते बदलत बदलत एक रूप घेतो साक्षात्काराकडे, असा प्रवास येतो.
1: म्हणजे ती पेंटिंग तुमच्यासोबत सांगत जाते, बोलत जाते,
0: एकदम बरोबर.
1: वा वा वा. सर मला सांगा की कलाकार म्हणून तुम्ही तुमच्या आसपासच्या जगाकडे एका वेगळ्या नजरेने कसे बघता, म्हणजे बघताना साधी गोष्ट जी आपल्याला दिसते, झाड, रस्ते, निसर्ग, यामध्ये तुम्हाला इन्स्पिरेशन कशी मिळते?
0: या सर्व चांगला प्रश्न तुमचा सर. हा, यामध्ये माझा दृष्टिकोन असा आहे की मी सर्व काही म्हणजे पेंटिंग केल्यामुळे माझं कसं होतं की माझं व्हिज्युअलच चेंज होऊन जातं, तर मी सर्व याच्यामध्ये माझं पेंटिंगच बघतो. कधी झाडात बघितलं तर मला कधी त्याच्यामध्ये काही आकार दिसतात, कधी कलर्स, कधी पानं, कधी जमीन, कोणती पण दिशा, कधी ढगाचे जेवढे आकार बदलतात, आकाशाचे जेवढे कलर बदलतात, सर्व याच्यामध्ये मला म्हणजे माझं गुरु खरं तर निसर्गच आहे. निसर्गातूनच मला म्हणजे खूप काही इन्स्पिरेशन भेटतं. आणि आपला दोन प्रकारचे समजून घ्या आपली प्रवास असतो, एक आत्मिक प्रवास, एक बाहेरील प्रवास. तर त्या दोन प्रकार प्रवासामध्ये माणूस ते साक्षीदृष्ट्याने बघून जगत असतो. तर त्याच प्रकारे मला निसर्गातून खूप खूप खूप सारा सहारा भेटतो की त्या गोष्टीतून मी इन्स्पिरेशन होऊन माझ्या भावनेला त्या दोन्ही एकत्र करून मी ते त्या पायरीवरती चालू शकू.
1: तर ऍज अ नॉर्मल लोकांनी त्या गोष्टीकडे कशा प्रकारे बघायला हवं आणि इन्स्पिरेशन घेऊन आपलं काहीतरी आर्टवर्क करायला कशी त्यांनी प्रोसेस करायला हवी, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मला तर याबद्दल एवढं वाटतं सर की हरेक व्यक्तींनी काही पेपर, काही कलर्स, काही घेऊन नेहमी हप्त्यातून कदाचित हप्त्यातून दोन दिवस का इमान सॅटर्डे संडे त्यांनी पेंटिंग केलंच पाहिजे. आणि ही संस्कृतीमध्ये खूप ऍडऑन व्हायला पाहिजे, त्यांनी ही सवय लावायला पाहिजे. दोन दिवस कलर्स, पेपर, चित्र, चित्र पण एक संवादच आहे ना सर. जसं की आपण लिहितो, जसं आपण चालतो, जसं बोलतो, जसं जेवण करतो, सगळ्या गोष्टी सारखं त्यांनी ते ऍड ऑन केलं पाहिजे आपल्या सर्व रुटीनमध्ये. त्यांनी त्यांना रिझल्ट त्याच्यामध्ये दिसून येणार.
1: जर तुम्हाला आजचा तरुण या विषयावर एक चित्र काढायचं असेल तर त्या चित्रात नेमकं काय असेल?
0: ओके. आजचं तरुण सर, ह्या चित्रांमध्ये मला असं दिसतंय की आजचा तरुण, आजची पिढी, आजचा टाइम आणि जे काही जगामध्ये सराउंडिंगचा खूप बोललो ना मी, सराउंडिंगचा खूप फरक पडतो. त्याचा तरुण म्हणा किंवा कोणी व्यक्ती म्हणा किंवा कोणती पण संकल्पना घ्या, त्यामध्ये आज सर्व गोष्टी किती फरक पडतो माणसावरती, समाजावरती, पॉलिटिक्सचा, पैशाचा, प्रेमाचा, घरच्यांचा, त्यानुसार सगळं असं दृष्टिकोन. माझा दृष्टिकोन सांगू तर आजचा तरुणांनी तरुणाचं
1: चित्र काढताना
0: आजचा तरुण

0: मला सर्व गोष्टीतून नाही का फसलेला दिसतोय, अटकलेला दिसतोय. त्याच्यामुळे मी आधी बोललो ना तुम्हाला की कुठेच त्यांना कोणत्या गोष्टी ध्यान नाही द्यावं, तर आपली कला सराउंडिंग घेत घेत त्यांनी वाटचाल करावी. त्या हिशोबाने आजचा तर मला असं दिसतोय की सर्व त्या समजून एक चित्र मी तुम्हाला इमेजिन करून सांगतो. एक एक बॉडी आहे, नग्न तरुण उभा आहे, त्याच्या भोवती सर्व असे धाग्याने धाग्याने पूर्ण तो असा जकडलेला आहे. आणि ते जकडल्यावरती ते आपल्याला त्याच्यामध्ये शो होते की हर एक चिठ्ठी लागलेली बाजूला त्या धाग्याला सगळीकडून, सगळ्यावरती काही ना काही लिहिलेलं आहे थॉट्स, म्हणजे एक शब्द. कोणी म्हणते की प्रेम, कोणी म्हणतं थॉट, कोणी म्हणतं ट्रॅव्हल, कोणी म्हणतं प्रवास, कोणी म्हणतं स्ट्रगल, अशा वेगवेगळ्या संकल्पनांनी त्या कोणाला पैसे कमवायचे, कोणाला काय करायचे, या सगळ्या गोष्टींनी तो त्रस्त झालेला आहे. कलाकारच नाही, कलाकाराबद्दलच नाही, पण हा समाजात ज्या गोष्टी चाललेल्या आहे त्या गोष्टीचा हर एक गोष्टीवर फरक पडतोच ना.
1: बरोबर.
0: एक मुलाचा जन्म जरी म्हणला आपण तरी ते प्रोसेस आहे ना सर.
1: बरोबर. तर त्या प्रकारे तुमचं एक चित्र असेल.
0: हा असं मला दिसलं तुम्ही ते क्वेश्चन केल्यावरती.
1: अरे वा, क्या बात आहे सर. तर सर मला सांगा की आजच्या तरुणांना जर आर्ट फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल?
0: आजच्या तरुणांनी ते सर की त्यांनी ह्या सर्व गोष्टींचा होणारा त्यांच्यावरती इम्प्लिमेंट किंवा असर त्यांनी तो न घेता, न कोणत्या गोष्टीमध्ये ढवळता, त्यांनी आपला फोकस क्लिअर ठेवला पाहिजे, आपला रास्ता क्लिअर ठेवला पाहिजे. आणि त्या रस्त्यावरती त्यांनी चालत असताना कोणत्याच गोष्टीचा त्यांच्यावरती प्रभाव पडेल हे त्यांनी नाही केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: टिकणं खूप गरजेचं आहे सर, टिकणं एका गोष्टीमध्ये.
1: सुदर्शन सर, चित्रकला या विषयी इतक्या सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत आपण भेटलो चित्रकार सुदर्शन आंधळे यांना. आजच्या संवादातून एक गोष्ट नक्कीच लक्षात राहते, चित्र फक्त पाहायचं नसतं, ते समजून घ्यायचं असतं. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण आपण पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन ऊर्जेसह नवीन विषयासह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
2: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलत तरुणा या मालिकेत चित्र वाचण्याची नजर, रंगरेषा आणि कलेमागचं विचार विश्व या विषयावर चित्रकार सुदर्शन आंधळे यांची समर नरेंद्र बोबडे यांनी घेतलेली मुलाखत. मित्रांनो, ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सादर करते होते अतुल साखरकर. मी आपले रेडिओ सखी तन्वी घेते आपली रजा. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत माझा राम राम.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप आणि सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे संपूर्ण देशात आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार. आता सविस्तर बातम्या. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी नागरी पुरवठा आणि गृहविभागाकडून संयुक्त कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राज्यातील पेट्रोलच्या मागणीत सरासरीपेक्षा 23% वाढ झाली असून डिझेलच्या मागणीत 52% वाढ झाली आहे. हा वाढीव मागणीचाही पुरवठा केला जात असला तरी त्यामुळे टंचाई सदृश स्थिती निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान कांद्याच्या प्रश्नासंदर्भात महायुतीचं सरकार संवेदनशील असून या प्रश्नावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दृष्टीनं उद्या नवी दिल्लीत केंद्र सरकारसोबत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी सरकारनं बाजारात हस्तक्षेप सुरू केला असून कांद्याला 3 रुपये भाव वाढवून तो 15 रुपये केला आहे. मात्र कांदा प्रश्नावर विरोधकांकडून विनाकारण राजकारण केलं जात असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन आज 12 वर्ष पूर्ण होत आहे. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलंय. नवीन नागपूर आणि नवीन बाह्यवळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मौजे गोधनी आणि मौजे लाडगाव रिठी तालुका हिंगणा इथं खासगी जमीन नवीन नागपूर आणि नवीन बाह्यवळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीनं थेट खरेदी करावी लागणार आहे. या व्यवहारातील नोंदणी शुल्क देखील माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली असून त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणेस मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नागपुरात सायकल रॅली काढून आंदोलन केलं. माजी मंत्री अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनिल देशमुख यांनी इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाला धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याचा आरोप केला. तसंच शेती हंगामात डिझेलची टंचाई निर्माण झाल्यानं कृषी कामांवर परिणाम होत असल्याचं सांगत राज्य सरकारनं इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. कांद्याला सध्या प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारच जबाबदार आहे असा आरोप करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमी भाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली इथं महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं. यवतमाळ इथं काँग्रेसतर्फे इंधन तुटवडा, डीएपी युरिया खतांची टंचाई, पीक विमा आणि खंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर ट्रॅक्टर डबकी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत टंचाई, बोगस बियाणं, कीटकनाशकं आणि वाढत्या इंधन दरांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मोर्चात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दरम्यान यवतमाळमध्ये खरीप हंगामात कृषी यंत्राद्वारे शेत मशागतीची लगबग सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जारी केले आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं पत्रकार परिषद भाजपवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा आरोप केलाय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे

0: 23 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचा दावा करत संबंधितांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात, आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे, आणि हे पैशांनी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे. आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल, आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू. कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात.
0: भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होत असली तरी सर्व जागांबाबत एकत्रित निर्णय व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी वडेट्टीवार यांनी कांदा उत्पादक शेतकरी, कर्जमाफी आणि वाढती महागाई या मुद्द्यांवरूनही राज्य सरकारवर टीका केली. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दूरसंचार विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सी डॉट यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती इशारा प्रणाली अधिक सक्षम करण्याचं काम सुरू आहे. सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे सध्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SMS आणि सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. देशभरात या प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी सुरू असून नागरिकांना हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधले चाचणी संदेश प्राप्त होऊ शकतात. हे संदेश केवळ प्रणाली पडताळणीसाठी असून नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावं असं आवाहन दूरसंचार विभागानं केलंय. येत्या काही तासांसाठी भंडारा, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांनी खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट कायम असून दुपारी 2:30 चंद्रपूर आणि गडचिरोली इथं सर्वाधिक 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा आणि ब्रह्मपुरी इथं 46 अंश तर नागपुरात 43.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. अकोला आणि अमरावती इथं 43.2, गोंदिया इथं 43.4 तर बुलढाण्यात 39.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथं कडक उन्हामुळे सुमारे 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 22 मे रोजी तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केलाय. विषाणूजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी मृत वटवाघळांना खड्डा करून पुरण्यात आलाय. चंद्रपूर मनपा आरोग्य विभागानं अवैध गर्भलिंग निदान केंद्राविरोधात नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन केलं असून माहिती देणाऱ्या व्यक्ती आणि डिकॉय ऑपरेशनमध्ये सहभागी गर्भवती महिलेला प्रत्येकी 1 लाख रुपयांचं शासकीय बक्षीस जाहीर करण्यात आलंय. याशिवाय चंद्रपूर मनपातर्फे 25,000 रुपयांचं अतिरिक्त बक्षीस दिलं जाणार आहे. नागरिकांनी अवैध केंद्राची माहिती टोल फ्री क्रमांक 104 किंवा 1800-233-4475, मनपा हेल्पलाईन 1800-25-7410, व्हॉट्सअप क्रमांक 8530-000-6063 किंवा आमची मुलगी या संकेतस्थळावर द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. IPL क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात विरोधी पक्षांचं नागपूरसह ठिकठिकाणी आंदोलन. भाजपनं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आणि सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे संपूर्ण देशात आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया भाव तिथे देव या चित्रपटातील मन्नाडे यांच्या स्वरातील हे गीत.

मन्नाडे यांच्या स्वरातील भाव तिथे देव या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील बाईसाहेब या चित्रपटातील हे गीत.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आज आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो ज्येष्ठ नागरिक म्हटले

0: कडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग आणि प्रेमाची मूर्ती, त्यांची शिकवण आमचा आधार, त्यांचा शांत आणि समाधानी जीवनाबद्दलचा विचार आणि आपुलकीचे गोडवे त्यांच्या भावना हे नेहमी व्यक्त करीत असतात. आणि असे हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल आपल्या सर्वांसाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करीत असतात. तेव्हा आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ असे हे नागपूर येथील वास्तव्य असलेले रेणूराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे जे आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया त्यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती. भोरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: धन्यवाद.
1: तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आमचा असाच असतो अमृत कलश या कार्यक्रमात, आपल्याबद्दल आपला जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा.
2: माझा जन्म एका खेड्यात झालेला आहे.
1: अच्छा.
2: त्या खेड्याचं नाव होतं हिवरी. हे गाव पुसत या गावापासून 10 किलोमीटरवर होतं. त्या ठिकाणी आमची थोडी शेती होती आणि वडील शेती करायचे आणि साईड बाय साईड त्यांना क्वालिफिकेशन काही जरी नसलं तरी अनुभव होता मात्र, आणि ते कुणाला वकिलीचं सहाय्य करायचे. तर त्यांच्या नशिबाने शेजारी काळी म्हणून एक इजारा होता, त्या ठिकाणी एका बेवा म्हणजे विधवा बाईची केस होती, ती आमच्या वडिलांनी घेतली आणि तिचं मुख्तारपत्र घेऊन ते नागपूरपर्यंत ती केस लढून तिला जिंकून दिलं. त्याच्यामुळे त्या बाईने खुश होऊन आमच्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला पैसे पाहिजे की शेती पाहिजे. आमच्या वडिलांनी सांगितलं मला शेती द्या, पैसे द्या, शेती नको. आणि म्हणून त्यांनी ते हिवरी गाव निवडलं आणि त्या हिवरी गावावर अगदी थ्रो अवे प्राईस मध्ये त्यांनी शेती घेतली. मग आम्ही पुसदला शिफ्ट झालो. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज असा झाला की आमच्या शेतीचं सुपरविजन कमी झालं म्हणून आमचं उत्पन्न कमी झालं.
1: तुमचं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालं म्हटलं?
2: माझं 8व्या वर्गापर्यंत पुसदला झालं.
1: पुसदला झालं
2: आणि त्याच्यानंतर मग
1: कॉलेज
2: सायन्स शिकण्याकरता म्हणून मी नागपूरला, माझा मोठा भाऊ काच कारखान्यात नोकरीला लागला होता त्याच्याबरोबर राहायला आलो आणि नील सिटी हायस्कूल मधून मी 11th मॅट्रिक केलं.
1: तुम्हाला भाऊ बहीण किती होते?
2: हा, मला 4 भाऊ आणि 3 बहिणी होत्या.
1: अच्छा.
2: आम्ही एकंदर 8 जण होतो.
1: 8 जण. आणि तुम्ही कितव्या नंबरचे घरी?
2: मी 3रा नंबरचा.
1: 3रा नंबर. हा कोणता काळ असेल?
2: हा 1945 ते 1951.
1: अच्छा. आणि आपली जन्मतारीख काय आहे?
2: माझी शाळेच्या रेकॉर्ड प्रमाणे 1/1/1932.
1: म्हणजे आज तुमचं वय किती?
2: आज माझं वय 94 वर्ष आणि 5 महिने. 95 चालू आहे.
1: वा वा वा, फारच छान आहे. त्या वयाचे असूनही तुम्ही सगळे अगदी कणखर आहात
2: याचं मलाही आश्चर्यच वाटतं.
1: हो.
2: पण एक गोष्ट सांगतो की मी काही गोष्टी कटाक्षाने पाळलेल्या आहेत.
1: अच्छा.
2: मी कधीही 9च्या नंतर जागलो नाही.
1: रात्री 9च्या नंतर
2: कधीच जागलो नाही.
1: म्हणजे तुमचा दिनक्रम आणि दिनचर्या ही तुमची अगदी घडाईप्रमाणे तुम्ही अगदी लावून ठेवली होती.
2: हो. पण घरची परिस्थिती इतकी वाईट होती आर्थिक ते मला पुढे शिक्षण घेणं शक्य नव्हतं.
1: अच्छा.
2: म्हणून मी जवळ सीपीएन बेरार म्हणून शाळा होती तिथे मिडल स्कूलचा टीचर म्हणून लागलो.
1: अच्छा. म्हणजे महाल नागपूर या
2: महालमध्ये? मी महालमध्येच राहत होतो.
1: अच्छा.
2: आणि शाळा जवळच होती तर त्या शाळेमध्ये मी टीचर म्हणून लागलो. तर गम्मत त्यावेळेस घडली ती सांगू का?
1: हो बिलकुल सांगा. आमच्या श्रोत्यांना
2: काय झालं
1: नक्कीच आवडेल.
2: पावसाचे दिवस होते आणि तळ मजल्यावर मी 8व्या वर्गाला गणित शिकवत होतो. तर आमच्या शाळेचा गणवेश ठरलेला होता, म्हणजे ड्रेस ठरलेला होता, म्हणजे खॉकी चड्डी आणि पांढरा शर्ट. तर माझ्या 8व्या वर्गातले मी शिकवत असताना 4-5 विद्यार्थ्यांनी काही गणवेश घालून आलेले नव्हते. मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग ते हेडमास्टर आले आणि त्यांनी पाहिलं ते अशा चक्कर मारून शिक्षक बरोबर शिकवतात की नाही आणि डिसिप्लिन पाळले जाते की नाही, चांगलं काम करत होते ते. तसं ते एक चक्कर मारत आले माझ्या वर्गाच्या जवळ आणि त्यांनी पाहिलं का 4-5 विद्यार्थ्यांना गणवेश नाहीये. मग त्यांनी उभं केलं त्यांना आणि त्यांच्यावर छडी होती.

0: त्या छडीने त्या लोकांना त्या मुलांना मारायला सुरुवात केली. माझ्या अंतकरणामध्ये असं पिळून निघालं की हे 10-12 वर्षाच्या मुलांना हा 55 वर्षाचा माणूस छडी मारतो, काय त्यांना यातना होत असतील. मग माझ्याकडे वळून मला म्हणाले, हो तुम्ही आपलं काही काम केलेलं नाहीये. मी म्हटलं कोणतं काम? तर म्हणे गणवेश घेऊन आले, त्याच्याबद्दल त्यांना काय शिक्षा केली तुम्ही? म्हटलं काहीच केलेलं नाहीये. पण मी तुम्हाला उलट विचारू का, तुम्ही काय शिक्षा केली? म्हणे मी त्यांना छड्या मारल्या. म्हटलं सॉरी सर, तुम्ही त्यांना छड्या नाही मारल्या, काय बोलतो? म्हणे मी म्हटलं मी बोलतो ते खरं बोलतोय, तुम्हाला आवडत नसेल तसं सांगा, मी जायला तयार आहे. म्हणे सांगा तुम्हाला काय म्हणायचं? अहो म्हटलं तुम्ही त्यांना नाही शिक्षा केली, त्यांच्या गरिबीला शिक्षा केली आहे म्हटलं. कारण त्यांना तुम्ही गणवेश दिलेला नाहीये आणि तो जर भिजला असेल तर ते काय घालून येतील म्हटलं. तर जोपर्यंत आपण गणवेश देत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला शिक्षा करायची आपल्याला काय अधिकार नाही आहे म्हटलं. तुम्हाला पटलं नसेल तर मला सांगा. त्यांचा चेहरा बदलला, काय परिणाम मला काय उलट चांगला झाला की मी त्यांच्या याच्यामध्ये प्रिय होऊन गेलेलो होतो. आणि मला बक्षीस म्हणून त्यांनी परासियाला ट्रेनिंगला पाठवलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बी ए करा आणि बी एड करून माझ्याकडे राहा. मला शिक्षकपणा फार आवडत होता पण त्याला पगार कमी होता आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पगार जास्त होता. माझ्या घरी गरिबी असल्यामुळं मला जास्त पैसे मिळवणं हे मला ती घटना तशी घडली माझ्या आयुष्यामध्ये.
1: अच्छा बरं, मग पुढचं मग तुम्ही शिक्षकी पेशा तुम्ही निवडला होता आणि मग तुम्ही पुन्हा काय बी ए केलं वाटतं?
0: हो मी
1: बी एड केलं.
0: हो त्यावेळेस शाळेत प्रायव्हेट फक्त शिक्षकांना आणि लायब्ररी असिस्टंट या दोघांना प्राइवेट बसतायच होत, नाहीतर मग कॉलेज जॉईन करायला. मी कॉलेज तर जॉईन करू शकत नव्हतो म्हणून मी प्रायव्हेट बसलो आणि बी ए पास झालो.
1: अच्छा, नाही फारच छान. मग तुम्ही शिक्षकी पेशेतून नोकरीकडे वळलात?
0: हो.
1: मग ते कसं काय तुमचा कसं काय झालं ते?
0: त्यावेळेस हायस्कूल टीचरला 120 रुपये पगार मिळायचा आणि मिडल स्कूलला वाटत 90 मिळायचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 187 रुपये पगार मिळायचा.
1: अच्छा.
0: तर डीजीटी मध्ये फायदा असा होता जिथे प्रमोशन परीक्षा देऊन होतं, ऑटोमॅटिक प्रमोशन नव्हतं तिथे.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं एसएस नावाची परीक्षा असते, सबऑर्डिनेट अकाउंट सर्व्हिस.
1: अच्छा.
0: त्याप्रमाणे मग एसएस ची परीक्षा पास देऊन मी अकाउंटंट झालो त्या ठिकाणी आणि अकाउंटंटच्या नंतर मग प्रमोशन मिळत होते. तसे ऑर्डिनरी परीक्षा पास न झालेल्या माणसाला काही गॅजेटेड पोस्ट मिळत नव्हती, मला ती गॅजेटेड पोस्ट मिळाली मग आणि मी पुण्यावरून रिटायर झालो आणि 2 वर्ष मी पुण्यालाच राहिलो. त्यावेळेस हे जे सेव्हिंग बँक अकाउंटचं अकाउंटिंग असतं त्याचं हे करण्या सुपरविजन करण्याकरता माझं एओ आयसीओ म्हणून माझं पोस्टिंग झालं.
1: अच्छा. आयसीओ म्हणजे काय होतं ऍक्च्युली?
0: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन.
1: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन, कारण आमच्या श्रोत्यांना हे ऍब्रिव्हिएशन्स माहीत नसतात.
0: खरं बँकिंगचं सेक्टर हे म्हणजे हिंदुस्थानामध्ये ज्या बँक्स आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एकच बँक अशी आहे की जी सरकारी आहे आणि ती म्हणजे पोस्टाची बँक. त्याच्यामुळे पोस्टात पैसे ठेवणं हे अत्यंत अगदी निश्चिंतपणाचं काम आहे.
1: मग आता रिझर्व्ह बँक आपण म्हणतो, बँक ऑफ द बँक, भारतीय रिझर्व्ह बँक,
0: कोणतीच बँक सरकारी नाही.
1: सरकारी नाही.
0: इव्हन स्टेट बँक ही सरकारी नाही.
1: सरकारी नाही. अच्छा बरं, मग आता या काळात तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
0: माझं लग्न झालं 26व्या वर्षी.
1: अच्छा, म्हणजे तुमची ही नोकरी सुरू होती?
0: हो, सुरू.
1: डीजीपीटी सरकारी नोकरी कुठल्या आहे मग आपला सासर वगैरे?
0: माझी सासूरवाडी मूर्तिजापूरची.
1: अच्छा, मूर्तिजापूर जिल्हा अमरावती.
0: अमरावती.
1: काय केलं आपल्या मिसेसनी म्हणजे शिक्षण?
0: माझे सासरे त्यावेळेस मिर्झापूर म्हणून एक गाव होतं, त्या गावामध्ये एक विविंग मिल होती.
1: अच्छा.
0: त्या मिल मध्ये ते विविंग मास्टर होते.
1: अच्छा. विविंग म्हणजे आपण काय म्हणू, कपडे
0: विणण्याचं.
1: अच्छा अच्छा.
0: त्यांचं मूळ गाव होतं मूर्तिजापूर, त्याच्यामुळं मूर्तिजापूरची सोयरी काली आम्ही आमच्या वडिलांनी त्यावेळेस वडीलच पसंत करायचे.
1: म्हणजे वडिलांनी जे शोधकार्य जे केलं वडिलांनी सून म्हणून, तर ते तुम्ही त्यांना एक्सेप्ट केलं?
0: फायनल वर्ड त्यांचाच
1: असायचा. फारच छान. आणि मग तुमचं जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं वास्तव्य नागपूरला होतं, कुठे होतं?
0: नाही, नागपूरला.
1: नागपूरला. अच्छा अच्छा. आणि आपल्या मिसेस म्हणजे मॅडमचं शिक्षण कुठपर्यंत झालं होतं?
0: जी लग्नाच्या वेळेस ती इंटर पास झाली होती.
1: अच्छा.
0: मग आम्ही जेव्हा नोकरीला ती माझ्याकडे आली तेव्हा आम्ही महालात राहत होतो भाड्याने.
1: भाड्याने. अच्छा.
0: आणि तिथे सिटी कॉलेज होतं, ते मॉर्निंग कॉलेज होतं आणि डे कॉलेजही होतं मला वाटतं. तर मी तिला कॉलेजमध्ये टाकलं, सिटी कॉलेजमध्ये बी ए करण्याकरता.

0: तिथून ती बीए झाली आणि घराजवळ 5-10 मिनिटांमध्ये जाणं येणं असल्यामुळं ते शक्य झालं आणि त्याच्यानंतर मी तिला बीएड केलं.
1: अच्छा, बीएड पण केलं.
0: हो,
1: फारच छान.
0: ते म्हटलं आपल्याला काही अपघात झाला तर कोणी घराला सपोर्ट करायला पाहिजे म्हणून बायको क्वालिफाईड पाहिजे म्हणून मी तिला बीएड केलं.
1: अच्छा, कारण शिक्षकाचा जॉब पण लवकर मिळतो.
0: काहीतरी
1: काहीतरी
0: सपोर्ट पाहिजे आपल्या फॅमिलीला म्हणून.
1: नाही, फारच छान. तुम्ही पण शिकलात आणि तुमची तुमच्या घरच्यांना पण शिकवलं की फार मोलाची बाब आहे.
0: कारण कोण सपोर्ट करणार दुसरं.
1: बरोबर आहे. बरं, आपण आता थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत रेणुराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे, जे डीजीपीटी पोस्टल अकाउंट मध्ये कार्यरत होते. तर भोरे साहेब, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते भक्तिगीत असो, भावगीत असो, देशभक्तीपर गीत असो किंवा कुठल्या चित्रपटातील गीत असो, मराठी हिंदीतनं कुठलंही गीत तुमच्या आवडीचं तुम्ही थोडंसं म्हणून दाखवलं तुमच्या मुखातून तर आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल. आणि त्यानंतर सेम गीत, तेच गीत आपण ओरिजिनल गीत आपण श्रोत्यांना ऐकू.
0: बरं.

0: मा
1: वा वा वा फारच छान. बोले काका तुम्ही खूप छान आवाजात, तुमच्या या आवाजात तुमचा आवाज एकदम कणखर आहे आणि तुम्हाला गीताचे बोल सुद्धा पाठेल. फारच छान. तर श्रोते हो, आपण रमेशचंद्र भोरे साहेबांच्या आवडीचं गीत आपण ऐकूया.

तर श्रोते हो, आपण भोरे साहेबांच्या आवडीचं गीत ऐकलं, आपणासही हे भावगीत नक्कीच आवडलं असणार. तर भोरे साहेब, पुढे आपण जाऊया. मुलाखतीचा पुढचा प्रश्न असा की तुम्ही आता तुमचं लग्न झालं, तुम्ही डीजीपीटीमध्ये कार्यरत राहिला आणि तुमच्या बदल्या पण झाल्या असतील, जेव्हा कारण की सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तर तुमच्या बदल्या कुठे?

0: पुढे झाल्यात?
1: म्हणजे एक अकाउंटंट म्हणून म्हणजे सिनियर अकाउंटंट म्हणून माझी बदली अहमदाबादला झाली.
0: अच्छा.
1: मी 2 वर्ष अहमदाबादला होतो.
0: 2 वर्ष
1: म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्हिजन मध्ये मी होतो.
0: म्हणजे तुमचा हा जो तुमचा टोटल नोकरीचा जो काळ आहे तो किती वर्षांची नोकरी तुमची झाली?
1: माझा 34 वर्ष.
0: तुमच्या जीवनाचे 34 वर्ष तुम्ही
1: नोकरीमध्ये
0: नोकरीसाठी होतात आणि तुम्ही सरकारी नोकरी म्हणून
1: सरकारी नोकरी
0: तुम्ही रिटायर्ड झालात. मग आपण आपला रिटायरमेंट कोणत्या सालचा आहे?
1: माझा इंटरव्ह्यू 1955 मध्ये.
0: 55 मध्ये तुम्ही झालात म्हणजे तुम्ही जॉईन झालात 55 मध्ये.
1: मला 14 दिवसातच अपॉइंटमेंट आली.
0: अच्छा, 14 दिवस
1: इंटरव्ह्यू झाल्यानंतर.
0: आणि तुमचं रिटायरमेंटचा कोणती तारीख आहे तुम्हाला आठवते का?
1: हो, 1/1/1990.
0: 1/1/1990.
1: 58 वर्षानंतर.
0: 58. आणि मला वाटतं तेव्हा सरकारी नोकऱ्यांचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वय होतं आज 60 आहे.
1: हो, त्यावेळेस
0: 58 होतं. बरोबर. आणि मग तुम्ही रिटायर्ड झालाय 1990 मध्ये आणि आज आहे 2026.
1: हो,
0: म्हणजे आज तुम्ही रिटायरमेंट होऊन 36-37 वर्ष होऊन गेले.
1: व्हेरी गुड.
0: म्हणजे रिटायरमेंट लाईफ तुम्हाला अतिशय फार छान प्रदान झालेलं आहे आणि आज तुमचं वय 95 आहे. तर हा जो काळ आहे रिटायरमेंट ते आतापर्यंतचा काळ, या काळात आपण काय काय केलं?
1: मला माझ्या तरुणपणी आपल्या घरातली गरिबी पाहून असं वाटलं की मी जर प्रॅक्टिस केली तर मी पैसा चांगला कमावू शकेन. नोकरीत काही इतका पैसा मिळणार नाही.
0: बरोबर.
1: तर मला एक कॉन्फिडन्स होता की मी वकिली चांगली करेन म्हणून. परंतु मला सपोर्ट द्यायलाच कोणी नव्हतं. वकिलीला सपोर्ट पाहिजे असतो.
0: बरोबर.
1: तर त्यावेळेस सपोर्ट नसल्यामुळे मी जॉईन केलं. पण ते मी चोरून जॉईन केलं होतं. शाळेमध्ये शिक्षक असताना LLB करता येत नव्हतं. ते लिहून घेत होते की मी कोणतेही शिक्षण घेणार नाही आणि मी त्यावेळेस LLB ला बसलो. प्रिव्हियसला.
0: प्रिव्हियस. ओके.
1: त्यावेळेस रिझल्ट येताना नावं यायचे आणि माझं नाव आलं तर हेडमास्तरनी मला विचारलं की हे नाव कोणाचं आहे. मी असं उडवाडुडीचं उत्तर दिलं की कोणा खेड्यातल्या पोराचं नाव असेल. तर म्हणतो खेड्यातला पोरगा आपल्या इथं शिक्षक आहे का? मी म्हटलं तुम्ही माझी चोरी पकडली. आता तुम्ही मला नोकरीवर नाही ठेवा. त्याच्यामुळे मी माझा एक मित्र होता तो प्रॉक्झी लावत होता पण तो अनफॉर्च्युनेट नापास झाला. त्याच्या माझं फायनलला प्रॉक्झी लावायला कोणीच नव्हतं म्हणून मला बसताही नाही आलं. आणि नंतर मग शेवटी रिटायरमेंटच्या अगोदर हा कोर्स बंद करण्याकरता म्हणून सगळ्यांना बसू दिलं होतं. म्हणून मी फॉर्म भरला. परंतु प्रिन्सिपल होते, खरं म्हणजे ते आमच्या ऑफिसमधलेच नोकरी करणार होते मेघे म्हणून. पण त्यांनी मला सांगितलं की तुमचा अटेंडन्स कमी आहे म्हणून मी तुम्हाला बसू देत नाही. नाही बसू देत. मग मी सेकंड इयर जॉईन केलं. मी विचारलं कॉलेजमध्ये की अटेंडन्स आवश्यक असतं का? तर त्यांनी सांगितलं काही गरज नाहीये. मी नाव टाकून दिलं, पैसे भरले आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर कम्प्लीट केलं आणि नंतर प्रॅक्टिस सुरू केली.
0: म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर LLB कोर्स हा 3 वर्षाचा झाला होता नागपूर युनिव्हर्सिटीकडनं आणि ते तुम्ही कम्प्लीट पण केलं.
1: कम्प्लीट केलं.
0: आणि रिटायरमेंट झाल्यावर मग तुम्ही वकिलीचा पेशा निवडला.
1: तो माझा आवडीचा धंदा,
0: आवडीचा विषय झाला. मग या काळात तुम्ही अशा कोणकोणत्या केसेस अशा केल्या?
1: कॅटच्या केसेस घेतल्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या केसेस असतात आणि विशेषतः म्हणजे हे ऑल इंडिया रेडिओचे केसेस मला खूप मिळाले.
0: अच्छा. ऑल इंडिया रेडिओ मध्ये?
1: ऑल इंडिया रेडिओचे. म्हणजे ऑल इंडिया रेडिओचे केस असली तर ती माझ्याचकडे यायची कॅटची केस.
0: तर तुमच्याकडे मात्र क्लायंट म्हणून तुमच्याकडे आले. पुन्हा काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमिनल केसेस?
1: क्रिमिनल केसेसही केले.
0: आणि टोटल तुमचे मग किती वर्ष तुम्ही या वकील पेशामध्ये राहिलात?
1: मी आता 10 वर्ष झाले की माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता कशाला मरमर करता, आता तुम्ही जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थोडस ऐकायला कमी यायला लागलं आणि कोर्टामध्ये ऐकायला कमी येणं म्हणजे मग आपल्या क्लायंटवर अन्याय होईल.
0: होईल. बरोबर.
1: म्हणून मग मी दुसऱ्या वकिलाला केसेस देऊन टाकल्या.
0: एकंदर तुमच्या असंच विचारतो, तुमच्या या रिटायरमेंट नंतर तुम्ही जी वकिली केली आणि बऱ्याचशा केसेस तुम्ही जिंकून पण दिल्या. मग त्या कॅटच्या केसेस असो, क्रिमिनल केसेस असो किंवा अजून कुठल्या कौटुंबिक केसेस असो, सिव्हिल केसेस म्हणतो आपण अशांना, तर या पण तुम्ही सगळ्या सांभाळल्या. आणि म्हणजे तुमचं रिटायरमेंट झाल्याचं आणि आताचं जवळपास 36-37 वर्ष होऊन राहिले आणि म्हणजे तुम्ही जवळपास 25-26 वर्ष तुम्ही वकिली पण सांभाळली तुमच्या आयुष्यात. ही पण खूप तुमच्या जीवनाची आणि तुमच्या सार्थकी एक लागलं बा जीवन असं वाटत तुम्हाला?
1: माझ्या आवडीचा विषय मिळाला म्हणून मी आनंदाने केलं.
0: फारच छान. बरं, मग तुमचे आता छंदांबद्दल विचारतो. तुमचे आवडीचे छंद वगैरे काय आहेत?
1: छंद
0: म्हणजे होते पण
1: मला कविता करणं आवडतं.
0: अच्छा.
1: आणि इतिहास आवडतो.
0: इतिहास पण आवडतो. आता इतिहास म्हटलं तर खूप

0: म्हणजे अगदी पुरातन मोहंजोदडो पासून ते मिडवेल म्हणजे मध्यकालीन आणि आता लेटेस्ट स्वातंत्र्यानंतर एखादी तुमच्या आवडीची कविता तुम्ही लेखन केलेली वगैरे असेल, म्हणजे तुम्ही लेखन करीत होता की कविता अशा संग्रहित करायची?
1: शरणावरती चढता चढता मला उमजले, मी ज्यांचा होतो ते माझे नव्हते.
0: अच्छा, नाही बरोबर. करेक्ट. शेवटचा जो माणसाच्या जीवनाचा जो शेवटचा जो काळ असतो,
1: विश्वासघात जेव्हा होतो तेव्हा त्याला मरणाच्या वेळेस काय करायचं, आणि हा विश्वासघात जवळच्याच लोकांपासून होत असतो.
0: बरोबर. नाही, तुम्ही अगदी एक समर्पित जीवनाचा एक हे पण सांगितलं. बरं, आता भोरे साहेब, आपला वेळ पण संपत आलेला आहे मुलाखतीचा.
1: बरं,
0: पण शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश देणार?
1: हो, हे बघा, माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील.
0: अच्छा.
1: आणि मग ते जे तांब्यातलं भांड्यातलं पाणी असेल ते पिऊन घ्या.
0: पण तांब्याचं वापरलं पाहिजे,
1: तांब्याचंच पाणी
0: वापरलं पाहिजे. अच्छा.
1: कारण तांबं हे पाण्याला शुद्ध करत असतं. दुसरं म्हणजे तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस कुसकरून प्यायचं, खायचं.
0: अच्छा.
1: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं, आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर 1 अंजीर जर तुम्ही भिजवून ठेवलं आणि सकाळी 80 पोटी खाल्लं तर तुमचं पोट चांगलं राहील.
0: बरोबर.
1: मग तुम्ही 8 वाजता एखाद्या वेळेस चहा प्याला तरी हरकत नाही, परंतु रिकाम्या पोटी तुम्ही या 3 गोष्टी केल्या पाहिजे. आणि सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे. मी 5 वाजता उठतो आणि तोंड बिंड धुवून म्हणजे पोट साफ करून मी आसन करतो.
0: अच्छा.
1: म्हणजे डीप ब्रीदिंग करतो आणि ओंकाराचा ध्वनी 108 वेळा.
0: म्हणजे तुमचं वयाच्या 95 वर्षापर्यंत आपलं जीवनमान आहे.
1: आणि
0: त्यामागचा एक अनुभव आहे.
1: जेवण हे पचेल असं जेवण खाल्लं पाहिजे. वरण भात भाजी पोळी हे सफिशियंट जेवण आहे असं माझं मत आहे.
0: फार छान. म्हणजे ते तुम्ही जे काही जीवनाचं जे सार सांगता आहात
1: आणि
0: आरोग्याचं सार सुद्धा.
1: आणि पोळीपेक्षा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, आमच्याकडे ज्वारी फार गोड असे, अगदी चवदार असे.
0: चवदार. बरोबर.
1: तर ती भाकरी आम्हाला फार लहानपणी आवडत होती. तर ती जर भाकरी मिळाली तर भाकरीचं जेवण फार चांगलं राहील. आणि संध्याकाळी थोडस कमी जेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 1 कपभर दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते हळदीचं दूध प्यायचं
0: रात्री जवळपास.
1: हो, म्हणजे तुम्हाला लघवीचा कधीही त्रास होणार नाही. हळद ही सूज उतरवणारी असते, त्याच्यामुळे तुमचं जे प्रोस्टेट असतं ते वाढणार नाही.
0: अच्छा. तर तुमच्याकडे भरपूर असे वैद्यकीय नुस्खे म्हणतात आणि जे जुन्या लोकांनाच माहीत आहेत आणि ते तुम्ही आज कथित केले. आणि अमृत कलश या कार्यक्रमात तुम्ही आज बऱ्याच काही गोष्टी आमच्या श्रोत्यांना, ज्येष्ठ नागरिकांना पण कथित केल्यात. तर त्याबद्दल मी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. भोरे साहेब, आज आपले वय 95 आहे आणि आपण लवकरच शतायुषी व्हाल आणि आपल्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, अमृत कलश. आज या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी काही संदेश.

0: दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता.

0: दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनेल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: सुन मंडला।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे। धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे। केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल। वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला। महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली। या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे। मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते। काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे। त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे। विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे। धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं। ते 68 वर्षांचे होते। कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते। हवामान। गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं। येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz वर।
3: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच। रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता। टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्या

0: व रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
5: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.
6: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप वर सुद्धा.
7: काय बाई,
8: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
7: हा बाई, मुलांना दिलं तिकडे खाणीच्या कामावर पाठवून.
8: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोव्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
7: हा बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडे कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
8: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
7: असं होय?
9: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत

0: सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधीकधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन, मेसेज किंवा बनावट वेबसाईट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP, पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतो सगळ्याकडे, त्याच्यावरनं तुमचं एक प्रोफाईल, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते.

0: काय वाटत काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. म्हणजे लालच द्यायचा असेल तर काय म्हणतील, 10,000 गुंतवा 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात, म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात, आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो, आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
0: अगं सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका, फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचा अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो म्हणजे ज्याकडनी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळ्या डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा आहे, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं. तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं, हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही, त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न. पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड करी येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवी?
0: बघा सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम ह्याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जे असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या एक तासामध्ये 1/9

0: 30 ही जे हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव सायबर क्राईम .gov.in आहे. मी रिपीट करतो, सायबर क्राईम .gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर OTP वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाही आहे तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही आहे, हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा APK फाइल्स येतात, QR कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
0: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. APK फाइल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. APK फाइल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाइल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाइल्स असतात. हा APK फाइल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग QR कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई QR कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो QR कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो. आपल्याला पैसे देण्यासाठी नाही, पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा QR कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती AI चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर AI चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
0: बघा, आता सगळंच AI इनेबल्ड सायबर क्राईम झालेलं आहे. आता काय झालंय, AI त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ED काय नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहित असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि AI मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत. जुनिया वाक प्रचार होता तो AI ला लागू होतोय आता. पण तुम्ही ओळखणार कसं जर हा AI ने बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे भलं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजायचं हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात, हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर हा म्हणजे

0: फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवर त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की एआय युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा, ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. संध्याकाळचे 7 वाजून

सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आज आहे मंगळवार.

0: सर्व क्षेत्री बंधू आणि भगिनींचं आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या आपणा सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आज आहे मंगळवार 26 मे 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राष्ट्रसंतांचे सुविचार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम निर्माण कलेचं महत्व पटवून देताना सांगतात, हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे, आपुले ग्रामची करावे गोजीरे, शहराहुनी हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावामाजी, हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावामाजी. कास्तकार बंधूंनो, आताच आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची स्वरचित ग्रामगीत ऐकलीत. आता वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रस्तुतीकडे. ऐकूया वातावरण बदलामध्ये पेरीव धान पद्धत उपयुक्त ह्याविषयी तज्ज्ञ योगेश महल्ले यांनी दिलेली माहिती त्यांच्या या मुलाखतीतून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, वातावरण बदलामध्ये पेरीव धान पद्धत उपयुक्त याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहात. आणि ही माहिती देण्यासाठी नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र भंडारा साकोली इथले विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी श्री योगेश महल्ले सर यांना. महल्ले सर, आपला आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद सर, आकाशवाणीने मला इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
0: सर, सर्वात पहिला प्रश्न असा राहील की वातावरण आणि हवामान, वातावरण किंवा हवामान याच्यातला बदल म्हणजे नेमकं काय?
1: सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले कृषी विज्ञान केंद्र साकोली येथून मी श्री योगेश महल्ले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना येत्या जे खरीप हंगाम आहे त्याच्या शुभेच्छा देतो. आणि आपला जो आताचा प्रश्न आहे की वातावरण बदल किंवा हवामान बदल म्हणजे काय, तर पृथ्वीचे जे काही सरासरी तापमान आहे किंवा हवामान आहे या तापमानाचा किंवा हवामानाचा दीर्घकाळात होणारा मोठा बदल म्हणजे वातावरण आहे. उदाहरण घ्यायचं झालं म्हणजे गेल्या 100 वर्षाचा जर आपण तापमानाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की नासा किंवा भारतीय हवामान विभाग आहे यांच्या आकडेवारीनुसार तापमान वाढीला 1986 पासून सुरुवात झाली, परंतु 2010 पासून दरवर्षीच ते तापमान वाढीचे नवीन नवीन विक्रम आपल्याला दिसत आहे. आणि जर आपण गेल्या 150 वर्षाचा विचार केला तर जे शेवटचं वर्ष आहे 2024 हे सर्वाधिक तापमानाचं ठरलेलं आहे. कदाचित येणारं जे 2026 आताचं वर्ष चालू आहे ते सुद्धा जास्त तापमानाचं ठरण्याची शक्यता आहे. तर हे जे काही बदल आहे तो बदल दीर्घकाळात होणारा बदल आहे पण मोठा बदल आहे. जवळजवळ 2 डिग्री सेल्सिअसनं आपलं तापमान वाढलेलं आहे आणि यामुळे जगातील जे काही बर्फ आहे त्याची वितळणं चालू झालेलं आहे, समुद्राची पातळी वाढणं चालू झालेलं आहे, थंडीची किंवा उष्णतेची लाट म्हणा, वादळे म्हणा, चक्रीवादळे किंवा ढगफुटीसाठी असे विविध नैसर्गिक आपत्ती या तापमान वाढ्यामुळे किंवा बदलामुळे होत आहे.
0: अच्छा सर, एक मग धान शेती आणि वातावरण बदल याचा संबंध काय नेमका?
1: तर आपला जो पूर्व विदर्भ आहे या विदर्भामध्ये धान शेती जी पारंपरिक पद्धतीने आपण करतो त्यात फार मोठा बदल, वातावरण बदलाचा फार मोठा परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. कारण धान म्हटलं की पाणी, आणि पाणी नेहमी आपण धानात पाणी साचून ठेवतो, यामुळे मातीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो खंडित होतो आणि जमिनीतील जे काही सेंद्रिय पदार्थ आहे जसे पिकाचे अवशेष आहे हे ऑक्सिजन शिवाय सरतात किंवा कुजतात. यामुळे मिथेजन्स नावाचा एक विषाणू तयार होतो आणि तेथून मिथेन वायूचे उत्सर्जन होते. आपण जर साधारणतः विचार केला तर मिथेनच्या उत्सर्जनामध्ये भात शेतीचा वाटा जवळजवळ 10 ते 12% आहे. यालाच आपण आज ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ असे म्हणतो. म्हणजे धान शेतीचा अति आणि वातावरण बदलाचा सगळ्यात जवळचा संबंध म्हणजे जो मिथेन वायू उत्सर्जन होतो त्यामुळे धान शेतीमुळे वातावरण बदलास तापमान वाढीस मोठा फरक पडत आहे.
0: अच्छा, मग पारंपरिक धान शेतीचे आपल्याला कोणकोणते दुष्परिणाम पाहायला मिळतात सर?

0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या डोक्यात असं आहे की धान म्हटलं म्हणजे पाणी आणि पाण्याशिवाय धान होऊ शकत नाही, पण असं नाही आहे. धान हे अतिशय जास्त लागणारं पीक नाही आहे, परंतु आपण जी पारंपरिक पद्धत आहे या पारंपरिक पद्धतीमध्ये सतत त्या धान शेतीमध्ये पाणी साठवून ठेवतो, यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. विदर्भ आणि मराठवाड्याचा जर भाग पाहिला आपण तर या भूजल पातळी ज्या झपाट्याने कमी होत आहे हा एक सगळ्यात मोठं त्याचं नुकसान आहे. दुसरं नुकसान आहे की जमिनीचा जो काही होणारा रास आहे आणि प्रदूषण, कारण सातत्याने एकाच पद्धतीने जे आपण धान शेती करतो त्यामुळे जमिनीतील जे काही सेंद्रिय कर्ब आहे घटक आहे ते कमी होऊन राहिलेले आहे. तसेच सतत ओलावा राहिल्यामुळे रोग आणि किडीचे प्रादुर्भावही वाढलेले आहे, आणि जास्त उत्पादनासाठी आपण आता रासायनिक खतं किंवा कीटकनाशकाचा अनिर्बंध वापर करत आहे, यामुळे जमीन आणि जलस्रोत सुद्धा दूषित होत आहे आणि त्याही नंतर शारीरिक आजार आणि आरोग्यावरही परिणाम पारंपरिक धान शेतीमुळे होतात. तर ते कसे, कारण भात शेतीमध्ये मजुरांना सतत पाण्यामध्ये उभे राहावं लागते, किंवा निंदणं करायचं असेल तरी पाण्यात, रोवणी करायचं असेल तरी पाण्यात त्यांना उभं राहावं लागते, त्यामुळे त्यांना संधिवात, गुडघेदुखी, पाठदुखी व स्नायूचे आजार बळावतात. तसेच जर त्यांना फवारणी करायची झाली तर विषारी फवारणी केल्यामुळे श्वसनाचे आणि त्वचेचे विकारसुद्धा त्यांना होतात. तर या सर्वांमुळे आर्थिक अनिश्चितता तर आहेच, परंतु नवीन नवीन आजार आपल्याला बळावत आहे, आणि या आजारामुळे पारंपरिक पद्धतीमध्ये तण काढणे व रोवणी करणे यासाठी खूप जास्त मजुरांची संख्या लागते. यामुळे नवीन आजारामुळे उत्पादनात मोठी घट होत आहे. म्हणूनच आपला जो पारंपरिक पद्धत आहे या पारंपरिक पद्धतीने जर शेती केली तर इतक्या प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला होताना दिसत आहे.
1: तर महल्ले सर, मग पेरीव धान पद्धत म्हणजे नेमकी काय आणि त्याचे काय महत्व सांगता येतील?
0: पूर्व विदर्भात जी आवत्या पद्धत आपण म्हणतो त्या आवत्या पद्धतीमध्ये दोन प्रकार आहे. एक पारंपरिक पद्धत म्हणजे जी काही पद्धत आहे ते धान फोकून आपण पेरणी करतो त्याला फोकू पद्धत आपण असं म्हणतो, आणि पेरीव पद्धत म्हणजे यंत्राच्या सहाय्याने लागवड करणे याला पेरीव धान पद्धत असे म्हणतात. आता याचे महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो आपला विषय आहे की वातावरण बदलामुळे पेरीव धान कसे उपयुक्त आहे. तर सगळ्यात प्रथम म्हणजे जे आपण रोवणी पद्धत करतो त्यामध्ये धानाची रोपवाटिका तयार करणे, त्याला जगवणे, त्या रोपाची वाहतूक करणे, चिखलणी करणे, पुनर्लागवड करणे, या सगळ्यासाठी जवळजवळ 20-30% पाणी जास्त लागते. ते पाण्याची बचत आपला सहज या पेरू धान पद्धतीमध्ये कमी होऊ शकते. दुसरं, निविष्ठांचा कार्यक्षम वापर. पाणी आणि जमीन हे आपले नैसर्गिक साधनसंपत्ती आणि निविष्ठा तर आहेच, परंतु आपल्याला पिकाला योग्य वेळी खत आणि पाणी देणे यासाठी जर पेरणी योग्य पद्धतीने करायची असेल तर पेरणी पेरू पद्धतीने जर आपण केले तर खताचे योग्य व्यवस्थापन होईल, यामुळे पिकाचीही वाढ चांगली होते आणि जमिनीला जे अतिरिक्त आपण खत देत आहे ज्यामुळे नुकसान होत आहे तेही नुकसान कमी होईल.
1: अच्छा,
0: यानंतर वेळेवर जे आपण शेतीची कामं करण्याची असतात, कारण धान उत्पादनातला 80-90% भाग हा मजुरांवर अवलंबून आहे. वेळेवर जर मजूर भेटले नाही तर जवळजवळ 100% धानाचंही नुकसान होऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि जर आपण या पेरणी पद्धतीने जर आपण पेरणी केली तर उत्पादनात जवळजवळ 22-28% आपली बचत तर होतेच होते, परंतु वेळेवर धान झाल्यामुळे आपल्या उत्पादनातही फायदा होऊ शकतो. आणि शेतीतील कष्ट, आजकाल शेतीत कष्ट करायसाठी फार लोक कमी पुढे येतात, तरी शेतीतील कष्ट सुद्धा आपण यामुळे कमी करू शकतो.
1: सर, मग धान पेरणी यंत्राने पेरणी कशी करावी आणि ही करत असताना काय काळजी घ्यायला हवी?
0: धान पेरणी यंत्रांना, आता धान पेरणी यंत्रासाठी विविध यंत्र उपलब्ध आहे, आपण त्याला बहुपीक यंत्र असे म्हणतो. त्या यंत्रांना आपण धानाची पेरणी करू शकतो. धान पेरणी करताना हीच काळजी घ्यायची आहे की पेरणी करताना आपल्याला 5-10 सेंटीमीटर पर्यंतच खोली वरच आपण धान पेरणी करावी, कारण जर अतिखोल जर आपण केली तर धानाची उगवण त्याप्रमाणे होत नाही, त्यामुळे 5-10 सेंटीमीटर पर्यंतच खोली करावी. आणि 2 ओळीतल्यानंतर आपण 20x20, 25x25, 25x30 सेंटीमीटर सुद्धा ठेवू शकतो, परंतु 2 रुपातीनंतर हे 5-10 सेंटीमीटरच ठेवणे आवश्यक आहे. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण धान पेरणी करू त्या पहिले आपल्याला आडवी उभी अशी 2 नांगरटी करून घ्यायची आहे, आणि जूनच्या पहिल्या आठवड्यातच आपल्याला पेरणी करणे आवश्यक आहे. आता पेरणी करताना काळजी घेणे हीच आवश्यक आहे की जून महिन्याच्या पूर्व मशागत झाल्यानंतर जवळजवळ 80-100 मिलीमीटर पाऊस तरी होणं आवश्यक आहे, आणि हा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे फार आवश्यक आहे. आणि पेरणीसाठी जर ठोकळ धान आपण वापरत असेल तर 75 किलो आणि बारीक धान वापरत असेल तर 50 किलो प्रति हेक्टरीच ठेवणे आवश्यक आहे. अतिरिक्त धान, अतिरिक्त बियाणं जर आपण वाढवलं तर त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर घट होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की

0: तणाचं नियोजन, कारण या प्रक्रियेत आपण चिखलनी न केल्यामुळे तणाचं नियोजन करणे आवश्यक असते. म्हणून या जर गोष्टी आपण काळजीनं केल्या तर पेरीव धान पद्धत ही सगळ्यात चांगली पद्धत उपयुक्त ठरू शकते.
1: अच्छा, मग पेरीव धान पेरणीच्या तंत्राचा काय फायदा आहे?
0: सगळ्यात महत्वाचं मी जसं आपल्याला सांगितलं की जवळजवळ 20% पाणी आपल्याला या प्रक्रियेमध्ये कमी लागते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहनीच्या तुलनेत जवळजवळ प्रति हेक्टरी 25-30% मजुरांची बचत होते. जागतिक समस्या आपल्या जी आहे ती मजुरांची आहे, वेळेवर आपल्याला मजूर प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आपलं खूप नुकसान होते. जर आपण याचा वापर केला तर 25-30% आपल्याला मजुरांची बचत सहज होऊ शकते. आणि या पद्धतीमुळे आपल्याला जवळजवळ प्रति हेक्टरी 30-40 लिटर डिझेलचीही बचत होते, कारण आपल्याला चिखलणी करावं लागत नाही, आपल्याला त्याची पूर्ण लागवड करावी लागत नाही, आपल्याला रोपवाटिका तयार करावं लागत नाही, तर जवळजवळ 35-40 लिटर डिझेल आपला सहज याच्यात वाचू शकते. आणि महत्वाचं म्हणजे भाताची पेरणी वेळेवर होते. भाताची पेरणी वेळेवर झाल्यामुळे त्याच्यातले जे काही कीड रोग आहे ते कीड रोग येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होते. आणि या सगळ्या याच्यात मध्ये पेरणीसोबत आपल्याला खत देण्याची सुद्धा सोय असल्यामुळे योग्य वेळेस योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं आपल्याला खत देता येते आणि त्यामुळे उत्पादनात भर होते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे की या पद्धतीने जर आपण पेरणी केली तर येणारं पीक जे आहे ते 10-15 दिवस पहिले तयार होते, आणि मग जे काही आपण रबी पीक घेतो त्या रबी पीक घेण्यासाठी आपल्याला उपलब्ध ओल्याचा वापर करून आपण रबी पीक सहज घेऊ शकतो.
1: तर मग सर, भंडारा जिल्ह्यामध्ये पेरीव धान क्षेत्र वाढवण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत?
0: सर्वप्रथम आपण जे इच्छुक शेतकरी आहे त्यांचं एक वर्कशॉप आपण तिथे घेतलं होतं, सोबत ज्यांच्याकडे विविध प्रकारची यंत्र आहेत त्या विविध यंत्राचा उपयोग कसा आपल्याला धान शेतीत करता येईल याच्यावरही आम्ही सतत त्याचे वर्कशॉप घेतले, आणि त्यानंतर पुरवठादार यंत्र आणि शेतकरी यांची सांगड घालून दिली. तर जवळजवळ 4 वर्षात आता आपला जो क्षेत्र आहे भंडारा जिल्ह्यातलं ते दुप्पट पर्यंत होत आहे. तर ही उपाययोजना आपण तिथे केली.
1: अच्छा, मग पेरीव धानासाठी यंत्र आणि अवजारांची उपलब्धता कुठे आणि कशी होईल? मग
0: सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल सर्वीकडे महारिपीडी एक ऍप उपलब्ध आहे, यावर सगळ्या प्रकारचे यंत्र आणि अवजाराची उपलब्धता आपल्याला होईल. याच्यासाठी कुठलंही बहुपीक यंत्र आपण वापरू शकतो, आणि त्याही नंतर जास्तच जर गरज पडली तर कृषी विभाग किंवा कृषी विज्ञान केंद्र साकोली किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे सर्वत्र प्रमाणात आपल्याला त्याची माहिती मिळू शकेल.
1: अच्छा सर, ते शेवटी सर आपण आपल्या शेतकरी बांधवांना आपले काय अनुभव किंवा काय सल्ला द्याल?
0: शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहित आहे की आपल्याला धानाची शेती बदलवण्यासाठी वारंवार आपण म्हणतोय की आपल्याला धान शेतीत बदल करायचा आहे. तो तरी शक्य नसला तरी धान पेरणी पद्धतीने आपण बदल करू शकतो, आणि आपण जी रोहनी पद्धत वापरत आहात त्याच्या जागी जर आपण पेरीव धान पद्धत वापरली तर निश्चितच उपयुक्त होईल. सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की कमीत कमी 1 एकर 1/2 एकर पासून तरी सुरुवात करा आणि या पेरीव धान पद्धतीचा आपण अनुभव घ्या. एवढे बोलतो, आणि आकाशवाणीने मला इथे बोलवलं, चांगली माहिती मला देण्याची संधी दिली, त्यावर मी त्यांचा आभारी आहे, धन्यवाद.
1: वातावरण बदलामध्ये पेरीव धान पद्धत उपयुक्त, याविषयी आज आपण खूप महत्वाची माहिती दिली. महले सर आपण इथे आलात आणि ही माहिती आमच्या कास्तकार बांधवांना दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद सर, धन्यवाद.
1: कास्तकार बंधूंनो, आताच आपण वातावरण बदलामध्ये पेरीव धान पद्धत उपयुक्त याविषयी योगेश महल्ले यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर आता ऐकूया प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे. ह्या मालिकेत प्रगत शेतकरी गोविंदा टोंगे, मुक्काम धामणा, जिल्हा नागपूर यांचे शेतीचे अनुभव त्यांच्या या मुलाखतीतून.
2: शेतकरी बंधूंना नमस्कार. शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी धामणा जिल्हा नागपूर येथील गोविंदा नागोरावजी टोंगे यांनी जमिनीच्या सुपीकतेवर भर दिला आहे. त्याचप्रमाणे केवळ पारंपरिक पिकाऐवजी हंगामी भाजीपाला पिकांची लागवडीसह पिकांचे अवशेष गाडणे, शेणखतांचा भरपूर वापर, पिकांची फेरपालट या त्रिसूचीचा वापर केला आहे. शेती व्यवस्थापनाबरोबरच त्यांनी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालनावरही लक्ष केंद्रित केले आहे. चला तर मंडळी जाणून घेऊया त्यांच्या शेतीचे अनुभव त्यांच्याकडून. तर गोविंदा टोंगेजी, आपलं नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप स्वागत आहे.
3: धन्यवाद.
2: गोविंदाजी, आपलं पूर्ण नाव सांगा आणि गाव सांगा.
3: माझं गोविंदा नागोरावजी टोंगे. माझं नागपूरवरून अमरावती रोडवरतीच गाव आहे, धामणा म्हणून.

0: अच्छा
1: 27 किलोमीटर अंतरावरती.
0: अच्छा गोविंदजी, मग आपल्याकडे शेती किती एकर आहे?
1: माझ्याकडे 12 एकर शेती आहे पूर्ण एकूण.
0: 12 एकर शेती आहे. अच्छा, आणि ही वडिलोपार्जित शेती आहे तुमची?
1: हा वडिलोपार्जित आहे माझी, आणि काही विकत घेतलेली आहे.
0: अच्छा, काही विकत घेतलेली. तर मग मुख्य पीक म्हणून तुम्ही काय इथे म्हणजे उत्पादन घेता?
1: हा माझं मुख्य पीक म्हटलं म्हणजे कपाशी आणि मार्गन चालते पूर्ण.
0: अच्छा, सोबत आणखी भाजीपाला पीक वगैरे काही घेता का तुम्ही?
1: हो भाजीपाला पीक घेतो ना, वांगी आहे, टमाटर आहे, चवळा, काकडी, पूरण तरी वरंब्यावरती आहे, ड्रीपवरती.
0: अच्छा, तुम्ही जी शेती करता तर ती सेंद्रिय करता की रासायनिक करता?
1: रासायनिक सेंद्रिय पण आहे आणि रासायनिक पण आहे,
0: म्हणजे मिश्र शेती
1: आहे. हो पण रासायनिकचा वापर थोडा कमी आहे.
0: अच्छा, सेंद्रियचा जास्ती आहे आणि रासायनिकचा कमी आहे.
1: तर माझं लक्ष पूर्ण म्हणजे जमिनीवरतीच जास्त आहे.
0: शेतीचं जे मातीचं परीक्षण असतं ते करता का?
1: हो शासनातर्फे करतो मी.
0: तर दरवर्षी करता?
1: हो दरवर्षी, म्हणजे जसं 3 वर्षाचा त्याचा ते रिझल्ट राहते. हा ते मग आमच्या इथले तालुका कृषी अधिकारी आहे टोंगचे सर, ते माती परीक्षणसाठी घेऊन जाते आणि ते करते मग रिपोर्ट देते.
0: अच्छा अच्छा, आता एक सांगा की तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही वांगे घेता, टोमॅटो घेता, सोबतच तुम्ही कपाशीच घेता, तर याचं शेतीचं व्यवस्थापन कसं आहे तुमचं? म्हणजे कसं काय काय तुम्ही लागवड कशी करता, थोडस त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा.
1: पूर्ण तरी वरंबावरती, गादी वाफ्यावरती आहे आणि पूर्ण ड्रीप वरती.
0: अच्छा,
1: आणि पिकामग पिकच असल्यावर काय म्हणजे आता मी वांगी लावली होती, वांगीवरती आता मी काकडी लावलेली आहे.
0: अच्छा,
1: वांगीच वरती काकडी लावली, वांगीवरती तणनाशक मारून काकडी लावली, आता माझी काकडी चालू आहे. आता एंड म्हणजे खतं माझ्या याच्यात.
0: अच्छा, हे किती एकरांमध्ये तुम्ही घेता, म्हणजे भाजीपाला पीक म्हणा किंवा मग कपाशी, हे थोडं सांगा.
1: भाजीपाला हे पीक जे आहे हे कमीत कमी 6 ते 7 एकर मध्ये राहते म्हणजे. 7 एकर मध्ये. आता आता ज्या कंडिशनला जर विचार केला तर आता माझ्याकडे 2 एकर काकडी आहे. हा, 3 एकर मध्ये टमाटर आहे. आता एक टमाटर चालू आहे आणि एक टमाटर 2 एकराची लावण आता ह्या 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल.
0: खत म्हणून काय वापरता तुमच्या शेतात द्यायसाठी तुम्ही?
1: माझ्याकडे शेणखत आहे, गाईचं, म्हशीचं आणि बकऱ्याचं पण आहे, आणि मी पोल्ट्रीचं पण वापरतो.
0: अच्छा, म्हणजे गोमूत्र, शेणखत आणि सोबत तुमच्याकडे शेळीपालन सुद्धा आहे?
1: हा, ते एकत्र आणि पोल्ट्रीचं खत वापरतो आणि माती पण आणतो डॅम मध्ये जेव्हा फुटल्यानंतर.
0: अच्छा अच्छा अच्छा अच्छा, आता तुम्ही सांगितलं की जसं तुम्ही शेणखत आणि शेळीचं जे लेंडी खत म्हणतात आणि सोबतच कोंबड्यांचं जे विष्ठ असते ते वगैरे सगळं तुम्ही तिथे आणता आणि सगळं काही खतांची जी पूर्तता आहे तुम्ही करता, मग याच्यातनं तुम्हाला भांडवलाची पैशांची कमतरता भासत नसेल?
1: हो भासते ना, केव्हा केव्हा जर पैशाची कमतरता भासते. पण कसं आहे, इकडनं तिकडनं पिकातला इकडनं तिकडनं असं करून ते पूर्ण केलं जाते.
0: अच्छा, आता हे जे ठिबक सिंचन जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ठिबकावर घेता, तर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था कशी आहे?
1: पाण्याची व्यवस्था भरपूर आहे. यावर्षी थोडा पाणी पाऊस म्हणजे विहिरीला पाणी कमी होतं, पण 10 ते 12 तास पाणी चालू शकतो.
0: अच्छा, नाही म्हणजे पूर्ण हंगामाला पुरतं का म्हटलं तुम्हाला? किती विहिरी आहे तुमच्याकडे?
1: हो माझ्याकडे 3 विहिरी आहे.
0: 3 विहिरी?
1: हा, 3 विहिरीतलं पाणी, 2 विहिरीचं पाणी रात्रंदिवस जरी चाललं 5 HP ची मोटार तरी पाणी नाही तुटत.
0: अच्छा, म्हणजे पूर्ण हंगामात तुम्हाला पाण्याची पूर्तता होते?
1: पाण्याची पूर्तता होते, फक्त माझं अडलं म्हणजे लाईन मुडत.
0: अच्छा,
1: हा लोड शेडिंग मुळे अडलं.
0: अच्छा, म्हणजे जी वीज बरोबर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत
1: नाही, ते वीज नाही मिळत बरोबर, त्याच्यामुळे सर्व महाग आहे.
0: अच्छा,
1: माझं आधीपासूनच सुरुवातीपासूनच असं आहे, कारण माझं सेंद्रिय पण रासायनिक पण दोन्ही याच्यावरतीच हे आहे, कारण रासायनिकचे खताचे दर एवढे वाढले आहे का ते घेणं शक्य नाही. 2 पोत्याच्या याच्यात जर विचार केला तर 1 ट्रॅक्टर शेणखत येऊन जाते आपण.
0: अच्छा,
1: जमीन जर चांगली गेली, 3 पिकाला जसे 3 पेरं टाकते कोणी किंवा 2 वेळेस टाकते, तसं माझं एकाच वेळेस.
0: अच्छा, आता एक सांगा की शेणखत जसं तुम्ही सांगितलं, शेणखत, गोमूत्र या सगळ्या वस्तू वापरल्याने तुमच्या शेती उत्पादनावर काही फरक पडतो का? जमिनीची प्रत वगैरे कशी राहते?
1: हो हो, जमिनीची प्रत एवढी चांगली राहते की सुपीकता अशी मुलायम आणि गांडुळाचा संख्या वाढते, म्हणजे पिकाला उत्तम राहते.
0: अच्छा, उत्पादन घ्यायला चांगलं असतं ते?
1: हा बिलकुल, म्हणजे चांगलं.
0: अच्छा.

0: आता एक सांगा की मग कीटकनाशक म्हणून कशी काय त्याची फवारणी करता तुम्ही? कीटकनाशक म्हणून काय वापरता?
1: कीटकनाशक की गरजेनुसार करतो, पिकाची कंडिशन पाहून त्या हिशोबाने त्याच्या हिशोबाने फवारणी केली जाते.
0: अच्छा अच्छा अच्छा. आता एक सांगा की मग तुम्ही यासाठी मार्गदर्शन कोणाचं वगैरे घेता का? म्हणजे कृषी केंद्रे आहेत किंवा जे कृषी तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी जाऊन भेटा वगैरे घेता का तुम्ही?
1: नाही, तसं कृषी केंद्रवाल्याकडनं तर घेतोच बघा म्हणा, पण जसे आमचे काही कास्तकऱ्यांचा ग्रुप आहे, जसे माझे मित्र वगैरे आहे कास्तकरी शेतीच मध्ये आहे, त्याच्या सल्ल्यानुसार घेतो. माझे एक मित्र आहे डडमल म्हणून, बळवंतराव डडमल आहे मांडव्याचे, त्यांच्यासोबत चांगले असून त्यांची शेती चांगली असून त्याच्या हिशोबात म्हणजे असं मित्राच्या सल्ल्यानुसार.
0: हा तेच असो की म्हणजे ते कृषी तज्ञ असो की शेती तज्ञ असो तुम्ही मार्गदर्शन घेतात बरोबर?
1: हा हा मार्गदर्शन घेतो, त्याच्यातला काही आपल्याला थोडाफार अनुभव आहे त्यामधला.
0: बरोबर बरोबर, अगदी बरोबर.
1: त्याच्यामुळे सहाऱ्यानं ती शेती केली जाते.
0: अच्छा, तुमच्याकडे मग मजूर वर्ग किती आहे?
1: मजूर वर्ग आता म्हणजे दररोज डेली जर विचार केला तर 10 ते 12 मजूर राहते, 3 माणसं.
0: अच्छा अच्छा अच्छा. आता यात तुम्हाला
1: सालगडी.
0: हा, आणि यात तुम्हाला मग घरच्यांची कशी काय मदत होते?
1: घरच्यांची चांगली मदत होते, आम्ही चौघ भाऊ आहे.
0: चौघाचे चौघा भाऊ आपला? हा,
1: चौघ भाऊ आहे. चौघापैकी 3 आम्ही शेतीत राहतो आणि 1 माझा नोकरीला डब्ल्यूसीएलला.
0: अच्छा अच्छा अच्छा.
1: डिफेन्सला.
0: अच्छा, पण तेही इकडे लक्ष देतात का मग कधी कधी?
1: हो लक्ष देतो ना, जेव्हा सुटी राहिली तर तो येतो ना. आता जसं काल माझे तर काकडीचा तोडा होता, काकड्याचं त्यांनाच केलं.
0: अच्छा, म्हणजे घरच्यांची चांगली मदत आहे.
1: हो घरच्यांची मदत.
0: आता तुम्ही वांगी पिकांचं उत्पादनाबद्दल थोडं सांगा.
1: वांगी हे माझी मी फरवरी महिन्यात लावलेली. जानेवारी महिन्यात रोप टाकलं, 1 महिन्यानं लावायला आलं, ती फरवरी महिन्यात मी लावण केली. मार्च एप्रिल म्हणजे जसं फरवरी म्हणजे लावणं झाल्याच्या नंतर मे मध्ये ते चांगली म्हणजे स्ट्रॉंग भरीवर आली.
0: अच्छा,
1: मे आणि जूनला. आणि मे आणि जूनला चांगले रेट मिळाल्या कारणाने त्याचे पैसे पण भरपूर झाले, समाधानकारक.
0: अच्छा अच्छा. याच्या व्यवस्थापनावर किती खर्च येतो तरी अंदाजे?
1: व्यवस्थापनाला जसं आमचं म्हणजे सुरुवातीला माझं जसं उन्हाळ्यामध्ये जशी जमिनीची व्यवस्था म्हणजे पूर्ण एकराचं असलं व्यवस्थापन, त्याला खर्च एकरी 20 ते 25 हजार रुपये.
0: अच्छा.
1: शेणखत आहे, त्याचा आंतर मशागत आहे पूर्ण, त्याच्यानंतर ते वर्षभर तेच बेड ते सर्व वापरलं जाते.
0: अच्छा अच्छा अच्छा. तर गोविंदजी, मग आता तुम्ही सांगितलं की तुम्ही शेणखत वापरता, गोमूत्र वापरता, तुम्ही लेंडी खत वापरता, तर यासाठी मग तुमच्याकडे पशुधन किती आहे?
1: पशुधन माझ्याकडे 11 गाई आहे.
0: कोणत्या जातीचे?
1: हो, आणि काही गावरानी त्याच्यात, काही जर्सी आहे, काही असे पण.
0: शेळी किती आहेत?
1: शेळी माझ्याकडे 17 आहे.
0: 17. ते कोणत्या जातीचे?
1: आपल्या गावरानी.
0: गावरानी. अच्छा, आणि कोंबड्या?
1: कोंबड्या माझ्याकडे कडकनाथ आहे, काही गिरराज आहे, वनराज आहे.
0: अच्छा, आता एक सांगा गोविंदाजी, हे आधीपासून केलं होतं की तुम्हाला कोणी मार्गदर्शन केले की बा याच्या सोबतच जोड व्यवसाय म्हणून हे करायचं तर मग आपल्याला कामात येईल म्हणून, की तुमच्या मनात होतं?
1: नाही, मार्गदर्शन म्हणून म्हणजे कसं शेतीला जोड धंदा हवाच, काही नाही कोणता नाही कोणता एखादा.
0: अगदी बरोबर.
1: हा, तर मी डेअरी व्यवसाय चालू केला. त्याच्यानंतर त्याच्यासोबत मी गोठफार्मचं पण थोडंफार चालू केलं. त्याच्यानंतर पोल्ट्रीचं केलं, पण मी तिन्ही याच्यातला अभ्यास केला तर असं थोडं शेळी फार्म हे थोडंसं फायदेशीर आहे, पण डेअरी फार्म हे थोडंसं सध्या वाढते याच्या हिशोबानं विचार केला तर थोडं म्हणजे वाढते दर, म्हणजे जसं त्याचा जो लागणारा खाद्य आहे जसं चना कुटर आहे, हेफ आहे, मक्का चुनी आहे, यांचे रेट म्हणजे डबल ट्रिबलच्या भावानं वाढले. रेट तेफ आहे.
0: बरोबर आहे गोविंदाजी, पण असं असू शकतो तुमच्याकडे शेती आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी चारा लागवड कुठे करू शकता? काही
1: आहे ना माझ्याकडे चारा लागवड आहे, डीएचएन 4 एक हिरवा चारा आहे, त्या जाती डीएचएन 4 आहे, CO4 आहे, CO6 आहे, असं 2-4 रंगाच्या माझ्याकडे जाती लावलेल्या आहे.
0: जर शेतीला पूरक व्यवसाय जर आपण शेळी पालन पशुपालन जर करत असू तर त्याच्यातलं शेणखत गोमूत्र आपल्याला इथे खत म्हणून वापरता येतं, आणि आपल्या शेतातला जो वाचलेला चारा वगैरे असतो तो आपण आपल्या यांना चारा म्हणून देऊ शकतो, म्हणजे एकमेकांवर अवलंबून असतं बरोबर. याच्याने आपल्याला जी भांडवलाची जी अतिरिक्त भांडवलाची गरज असते ती कमतरता भासत नाही.
1: मजबूत तयार होऊन.
0: बरोबर, म्हणजेच सेंद्रिय शेती चांगली आहे.
1: चांगले सेंद्रिय प्लस रासायनिक, टोटल सेंद्रिय नाहीये.
0: अच्छा, आता एक सांगा मग हे जे तुम्ही डेअरी फार्म वगैरे सुरू केलं तर मग याचं रोजचं किती लिटर येतं दूध?
1: माझं दूध आता हे वाढतं, त्याचं खाद्य जे वाढल्या कारणानं मी त्यातल्या म्हणजे कमी केलं आहे आता.
0: अच्छा,
1: माझं डेली दूध 30 ते 35 लिटर दूध राहते.

0: आणि हे गोट फार्मिंगचं कसं सुरू आहे?
1: गोट फार्मच जे केलं आहे मी ते हे डेमो म्हणून केलं आहे, पण याच्यामध्ये आता मी काही नवीन जातीच्या याच्यात टाकणार आहोत. डेअरी व्यवसाय थोडस कमी करणार आहोत आणि गोट फार्मचं वाढवणार.
0: आणि कुक्कुटपालनाचं?
1: कुक्कुटपालनाचंही आहे माझ्याकडे, तर कुक्कुटपालनाचंही थोडं कमी केलं आहे.
0: अच्छा, तुम्ही फक्त आता गोट फार्मिंग वर जास्ती भर देतो म्हणता?
1: हा, गोट फार्मिंग.
0: यांच्यासाठी मग शेड वगैरे बांधणी केलेली आहे का तुम्ही?
1: हो, शेड बांधणी केली आहे. माझा 60x60 शेड आहे.
0: अच्छा, तुमच्या शेतात
1: मुक्त गोठा पद्धत आहे. मुक्त गोठा पद्धत म्हणजे पूर्ण व्यवस्थापन केलं आहे, त्याचे टाके वगैरे म्हणजे बनवले. ते
0: बाजारपेठा आहेत तुम्हाला जवळपास कोणकोणत्या पडतात किंवा कुठे कुठे नेऊन तुम्ही तुमचं विक्री करता?
1: हा, आम्हाला बाजारपेठ हे नागपूर बाजारपेठ कळमनाचे मार्केट आहे, ते अति जवळ पडते. 27-30 किलोमीटर अंतरावरती पडते.
0: माल तुमचं नेणं आणणं करता, तर मग त्यासाठी वाहतुकीच्या काय सोयी आहे तुमच्याकडे?
1: स्वतःचीच गाडी आहे माझी.
0: स्वतःची आहे?
1: स्वतःचीच गाडी आहे. एक भाऊ माझा पूर्ण मार्केट पाहतो.
0: शेतकरी जर स्वतःची मार्केटिंग स्वतः करत असेल, जर तो स्वतः जर आपल्या उत्पादन विकायला सुरुवात केली, तर त्याला किती फायदा होऊ शकतो?
1: भरपूर फायदा होऊ शकतो त्याला.
0: तर तुम्ही तसं करता का मग?
1: नाही, माझं म्हणजे कसं आहे, मी लावल्या जाते हे जास्त याच्यात लावला जाते, जसं क्वांटिटी म्हणजे जसं 1-2 एकर 3 एकर. हा, याचा तोडण्याचा कालावधी 4-5 दिवशी म्हणजे पूर्णच येऊन जातो. चिल्लर बाजारामध्ये एवढा माल आपण विकू शकत नाही.
0: बरोबर.
1: मग सरळ आम्हाला ठोकच मार्केट पकडणं पडते. आज गेलं तर 2 घंटा पिकपॉक करून घरी. जो अल्पभूधारक शेतकरी आहे, थोडासा आहे, छोटासा आहे, त्यांनी 3-4 प्रकारचं जर समजा आपण लावून केली शेतीमध्ये आणि ते थोडं थोडं जर आपलं बाजारपेठे जर दाखवलं तर त्याच्या म्हणजे जास्त लावण्यापेक्षा थोडं याच्यातच त्याला चांगलं उत्पादन मिळेल.
0: अच्छा, भाजीपाला पिकं प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे का? कारण रोजचं जर त्याला हे मिळत असेल त्याच्याबद्दल थोडं सांग.
1: हो, भाजीपाला सर्वांनी घ्यायला पाहिजे. त्याच्याजवळ पाण्याची व्यवस्थापन त्यांनी घ्यायला पाहिजे माझ्या मते. कारण भाजीपाल्यावरती जे घर खर्च जो राहतो, हा ह्या पूर्ण शेतीचा घर खर्च ह्या शेतीमध्ये कसं मेंटेनन्स होऊन जातो. आणि जे ठोक पीक राहते जसं कपाशी वगैरे इतर सोयाबीन चणा ते बॅलेन्स राहते.
0: गोविंदजी, आपण खरंच खूप छान माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली आणि तुमच्या या माहितीचा आमचे शेतकरी बांधव नक्कीच फायदा करून घेतील, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ह्या मालिकेत प्रगत शेतकरी गोविंदा टोंगे, मुक्काम धामणा, जिल्हा नागपूर यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. चला तर मंडळी, याचबरोबर आजचा माझं घर माझं वावर हा कार्यक्रम इथे संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता निहास लोखंडेला तयार जा. नमस्कार, शुभरात्री.

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस,
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है, है प्रसार भारती भारत का बदलता आज.
3: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
4: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
3: आप भी जुड़िए हमारे साथ
4: विज्ञापन के जरिए,
3: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
4: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
3: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
4: फोन नंबर है 2548271
3: 2-54-82-71.
5: शास्त्रीय संगीताचा आनंद लुटा आकाशवाणी वरून.
6: आलाप बोल आलाप, मोठा ख्याल छोटा ख्याल,
5: बोलताना दाणेदार ताना,
6: मसीद खानीगत रजा खानीगत,
5: झाला तर कधी कधी वाद्यांची जुगलबंदी.

0: राग रागिणींमधून वातावरण निर्मिती अनुभवा,
1: शब्दांच्या पलीकडचं जग अनुभवा,
0: सप्त सुरांचं आसमंतातलं वास्तव्य मनात उतरवा.
1: आकाशवाणीच्या माध्यमातून
0: घरंदाज दर्जेदार शास्त्रीय संगीत ऐका
1: फक्त आकाशवाणीवरून.
0: ऐकत रहा
1: आकाशवाणी.

0: श्रोते हो, मंगळवार 7 एप्रिल 2026 रोजी नागपूर केंद्राहून प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ कार्यक्रमात सुरुवातीला आपण
1: मधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
2: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism.

0: Terrorism and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
1: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या बाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर

0: चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहेत. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहात आता लोकसंगीताचा कार्यक्रम. सादरकर्ते आहेत रावसाहेब खर्जे आणि पार्टी. ही मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

0: तर तेवढ्या वेळेत मात्र
1: काय झालं
0: हे स्वतः रेणुका जर दिवसाला आपल्या पित्याची शंकर स्वामीची
1: सेवा करत होती
0: आणि स्वतः सेवा करत असताना एके दिवशी काय चमत्कार झाली याला
1: काय बर
0: महाराज
1: काय झालं
0: रंकारी तळ्याला तळ्याच्या पाणीला
1: काय आला
0: आणि तो जबुदाग्नी ऋषी म्हातारा मात्र तपश्चर्या करत असायला
1: दृष्टीनं बघितली रेणुकानी त्या वेळेला
0: तेव्हा रेणुकाची दृष्टी गेली होती स्वतः जबुदाग्नी ऋषीकडं
1: आणि
0: मग मात्र रेणुकीला ते मात्र खडा उचली ना बर का
1: म्हणून स्वतः हाक मारावी या ऋषीला म्हणून
0: स्वतः रेणुका बर का
1: काही बर
0: हाल्या मारू लागली हो हाल्या मारू लागली जबुदाग्नी

0: काय झाला?
1: हे स्वतः रेणुकानं
0: स्वतः बोलती ऋषीला अंगणीला
1: हाक मारली
0: आणि मग
1: ते ऋषी मात्र धावत पडत रेणुकाच्या आजवळ
0: जायला बरका
1: आणि स्वतः रेणुका लागली होती बोलायला.
0: काय लागली होती बोलायला?
1: अहो ऋषी महाराज
0: झालं का?
1: हे घडा नेहमी प्रमाण मला उचलू ना तेवढा घडा उचलू लागा माझ्यावरती फार उपकार होतील.
0: एवढा म्हणताना त्या वेळेला
1: स्वतः जबुदाबीने ऋषी काय बोलतो रेणुकाला?
0: काही लागला होता बोलायला.
1: बाई
0: झालं काय?
1: जर मला वचन दिलं तर मग मग मग मात्र तुला घडा
0: उचलू लागेल बर का.
1: मग रेणुकानं मागचा पुढचा न विचार करता
0: स्वतःच्या जबुदांगणी ऋषीला
1: महाराजा
0: काय केला?
1: उच

0: तर मात्र
1: काही बरा
0: स्वतः जबूदार आणि रुचीनं मात्र
1: स्वतः घडा उचलून दिल्या बरोबर
0: रेणुकाकुंड वचन घेतला आणि घडा उचलून डोईशिराला दिला
1: आणि स्वतः रेणुका मात्र डोईशिरा शिराला घडा लावून
0: निघून गेले स्वतः शंकराच्या सबिला आणि कैलासगिरीला
1: आणि जाऊन सुना
0: आपल्या मापित्याची सेवा करू लागली
1: आणि मग
0: एवढ्या शंकरन धिकार केला स्वतः रेणुकाचा
1: काय कसा बरा
0: भाई
1: काय झालं
0: नेहमी प्रमाण तू सेवीला लवकर पूजेला येते ना आज उशीर होण्याची कारण कोणची
1: असू सुद्धा बोला देवशंकर लागला असता बोला आपल्या लेकीला
0: तेव्हा बाबा
1: काय झालं
0: हे रंकारी तळ्याला एक म्हातारा वरदार उशी
1: आहे बर का
0: तुम्ही नेत्रानं पाहिल्या बरोबर
1: दृष्टी त्याच्याकडे गेल्या बरोबर माझी शक्ती
0: कमी झाली आणि मला ते घडा मात्र उचली ना
1: म्हणून करताना ऋषी कडून तो घडा उचलून घेतला
0: हाक मारलीने घडा उचलू लाग म्हटल्यावर तू ऋषीनं माझ्याकडून वचन घेतलं आहे
1: तू कोणचा बरा
0: कारण लग्न विवाहाच्या दोघांचा झाला पाहिजे असं तू ऋषीन वर मागून घेतलं आहे
1: वचन दिले मला वचन मागून घेतलं
0: तेव्हा शंकराने विचार केला जे तुला हवे हवे ते पाहिजे मिळाले बर का
1: आणि मग
0: म्हणून स्वतः शंकरानं
1: काय केलं त्या ठिकाणाला

ಋಷಿ ಮಗ ಪಾಸುನ ಋಷಿ ಮಗ ಪಾಸುನ.

0: शंकर आपल्या रेणुकीचं आणि देवदागने ऋषीचं लग्न
1: रंगारी लग्न ना मंदिरा
0: आणि निघून गेला
1: आणि मग
0: एवढ्यात स्वतः जबुदागणी पासून स्वतः तुरीनू गेला
1: कुठी गर्भ राहिलेला
0: आणि तो गर्भ राहिला असताना
1: काय बर
0: महाराज सुद्धा काही चमत्कार झाली
1: एके
0: दिवशी मात्र
1: काय बर
0: सकळ कार्तिक नावाचा राजा मात्र
1: त्या ठिकाणाला
0: आणि शिका

0: अहंकारी तळ्याला मात्र नेत्रान पाहून महाराजा
1: काय बर
0: सोतार नेत्र दीपत होती जपदाग्नी रुचीची
1: आणि
0: मग आता याला काय केलं पाहिजे म्हणून
1: म्हणून काय केलं त्या वेळेला
0: इकडे तिकडे पाहिलं तर तू माता राज्य भूदाग्नी ऋषी मात्र
1: दृष्टी पडल्या बरोबर
0: महाराजा
1: काय झालं
0: तपचार घेऊ करीत तपचार घेऊ करीत

गेला घूम पिक्चर।

श्रोते हो, या आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. सादरकर्ते होते रावसाहेब खर्जे आणि पार्टी. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत भीमराव पांचाळे यांच्या स्वरातली ही रचना, इलाही जमादार यांची

सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्रोते हो आपण ऐकत आहात. विवेक केळकर यांच्या स्वरात पुढली रचना आपण ऐकणार आहोत, नाधो महानोर यांची

क्षेत्रात. रात्रीचे 8:45 होत आहे. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 मनी टॉक. तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण ऐकत आहात. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 10:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद. विलंबित आणि मध्यलय बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ढुंडू बारे सैया आणि मध्यलय बंदिशीचे बोल आहेत अजाहू आय श्याम. त्यांना तबला साथ आहे विपुल ढोले यांची आणि व्हायोलिनवर साथ आहे शिरीष भालेराव यांची. ऐकूयात तर सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद ऐकलात. त्यांना तबला साथ होती विपुल ढोले यांची आणि व्हायोलिन साथ होती शिरीष भालेराव यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.